श्रोत्योः सुप्रभात. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 28 वैशाख शके 1948, 19 मे 2026. आमच्या आजच्या या प्रसारण सभेत मी मिलन नायगडे आपलं स्वागत करते. सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

श्रोतेहो उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाराने सनेवर वाजवलेला राग देसकार आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे 6 वाजता. श्रोतेहो, हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आईपीएल क्रिकेट में सनराइजर्स हैदराबाद ने चेन्नई सुपर किंग्स को 5 विकेट से हराकर प्ले ऑफ में जगह बना ली है। प्रतियोगिता में आज राजस्थान रॉयल्स का मुकाबला लखनऊ सुपर जायंट से जयपुर में शाम 7:30 बजे से होगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र श्रोतेहो 6:05 झाली आहेत। अमृतधारा या कार्यक्रमात ऐकूया सहकार्य याविषयी विद्या पाटील यांचे विचार।
2: विना सहकार नाही उद्धार आणि संस्कार असतील तरच सहकार्य होते। संत ज्ञानेश्वर पसायदानातून म्हणतात, जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूतां परस्परे जडो मैत्र जीवाचे। जी व्यक्ती वाईट प्रवृत्तीची आहे त्यांच्यातील दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा एवढेच नव्हे तर सत्प्रवृत्तीत त्या परावर्तित व्हाव्यात याची फलश्रुती म्हणजे परस्परामध्ये मैत्रीची भावना वाढीस लागावी अशी इच्छा संत ज्ञानेश्वर व्यक्त करतात। यामुळे एकमेकामध्ये सहकार्यांची भावना वाढीस लागेल। परमेश्वर नेहमीच विनाशाय दुष्कृताम म्हणजेच दुष्टाचा नाश करण्यासाठीच जन्म घेतो। माणूस हा सामाजिक प्राणी आहे। समूहात राहण्याकडे त्याचा कल असतो। समूहात राहताना सामाजिक मूल्यांची जोपासना केली तर समूहात राहणे त्याला सुसह्य होते। बंधुभाव प्रेम मैत्री समता न्याय पर्यावरण पूरकता समप्रतिष्ठा अहिंसा वैज्ञानिक दृष्टिकोन हीच मूल्ये वैश्विक मूल्ये मानली जातात। या मूल्यांची जोपासना सहकार्याशिवाय होऊ शकत नाही। संत तुकडोजी महाराज म्हणूनच म्हणतात, या भारतात बंधुभाव नित्य असू दे वरचे असा दे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे मतभेद नसू दे। भारतीय नागरिकांमध्ये ऐक्याची भावना नांदू दे त्यांच्यामध्ये सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सहकार्याची भावना विकसित होणे आवश्यक आहे। सहकार्याची भावना निर्माण होणं म्हणजेच मदतीची देण्याची दातृत्वाची भावना निर्माण होणं। सहकार्याला बंधन नाही ही वैश्विक भावना होय। प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव निर्माण होतच असतात। आर्थिक विमंजन असते, आरोग्याचे प्रश्न असतात, निवाऱ्याचा अन्न पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो। अशा वेळी झालेल्या अल्पशा मदतीने सुद्धा जगण्याचं तसेच परिस्थितीशी लढण्याचं बळ येतं। मनावर आलेला मोठा ताण हा हलका होतो। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं। त्यांच्या मालाला मिळणारा भाव पशुधनाची चिंता यासाठी शासनाच्या वतीने सहकार्य होतं पण यावर आता शेतकऱ्यांनीच उपाय शोधून काढला ती म्हणजे गटशेतीचा। एकमेकाच्या सहकार्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांचा माल त्या गटशेतीमुळे पोहोचू लागला। त्यांच्या मालाला योग्य किंमतही मिळू लागली। शैक्षणिक प्रश्न विद्यार्थीसुद्धा पालकांच्या शिक्षकाच्या मदतीने सोडवू लागलेले आहेत। अस्मानी संकट किंवा सुलतानी संकटाने त्रस्त झालेल्या जवानांना संकटग्रस्तांना जगभरातून मदतीचा हात भरभरून येत असतो। सहकार्याशिवाय गती नाही तसेच विकासही नाही। प्रत्यक्ष कृतीमधून व्यक्ती व्यक्तीच्या मनात वैश्विक मानवी मूल्ये सामाजिक भावना रुजवणे तसेच त्यांचा विकास करून त्यातून उत्तम माणूस घडवणे हाच हेतू यामागे असतो। मुंगे आणि चिंपाजी यांच्यामध्ये उपजतच सहकार्याची भावना असते। समाजातील तेढ घालविण्यासाठी जर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले तर सहकार्याची भावना वाढीस लागून मतभेद दूर झाल्याशिवाय राहत नाहीत। तसेच खेळातून सुद्धा सहकार्याची भावना नेहमीच जोर धरते। त्यातूनच सांघिक कार्याचे महत्त्व समजते। असफलता अनाथ असते पण सफलतेमध्ये सहकारी असतात। सहकार्यामुळेच स्वतःबरोबर विश्वाचे कल्याण झाल्याशिवाय राहत नाही।
1: श्रोतेहो अमृतधारा या कार्यक्रमात सहकार्य याविषयी विद्या पाटील यांचे विचार आपण ऐकलेत। आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। 6:10 होत आहेत। प्रसारित करत आहोत स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम। श्रोतेहो कार्यक्रमाला सुरुवात करूया

श्रोते हो ऐकूया सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं गीत. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोतेहो, स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली संत जनाबाई यांची रचना, संगीतबद्ध केली आहे वसंत प्रभू यांनी.

0: आणि साठवण याविषयीची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अनिल पांडे, सहाय्यक प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग, MGM, नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, गांधेली, छत्रपती संभाजीनगर. आज आपण बियाणाची योग्य तयारी व साठवण या अत्यंत महत्वाच्या विषयावर माहिती घेणार आहोत. पिकाचे चांगले उत्पादन मिळवायचे असेल तर उत्तम बियाणाची निवड व योग्य साठवण ही पहिली पायरी आहे आणि अत्यंत सर्वात महत्वाची आहे. मे महिना हा पावसाळी हंगामासाठी तयारीचा काळ आहे, म्हणून आपण जागरूकपणे सर्वात आधी बियाणाची निवड आणि पूर्वतयारीमध्ये हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. बियाणे हे शेतीचा मूलभूत घटक आहे, म्हणजे चांगले बियाणे वापरल्यास उत्पादनामध्ये 15-20% वाढ होऊ शकते. निरोगी बियाणे बरोबर निरोगी पीक आणि जास्त उत्पन्न हे त्याचं इक्वेशन आहे. बियाणाची निवड करत असताना योग्य बियाणे निवडावे, यामध्ये प्रमाणित बियाणे वापरावे, शासकीय विश्वसनीय संस्थेचे बियाणे घ्यावे, बियाणाच्या पिशवीवर चे लेबल म्हणजे टॅग तपासावे. ह्या सर्व बाबी आपल्याला अत्यंत बियाणाची निवड करण्यापूर्वी काटेकोरपणे पाहणे आवश्यक आहे. ह्या व्यतिरिक्त बियाणाची उगवण क्षमता, म्हणजे किमान 75-85% उगवण असलेले बियाणे निवडावे. बियाणाची शुद्धता, बियाण्यामध्ये इतर पिकांचे व तणाचे मिश्रण नसावे. रोगमुक्त निरोगी बियाणे म्हणजे डाग, बुरशी, कीड लागलेले असे बियाणे टाळावे, जेणेकरून त्यांची उगवण ही 100% झाली पाहिजे. म्हणून बियाणाची निवड करत असताना या सर्व बाबींचा काटेकोरपणे विचार होणे आवश्यक आहे. पेरणीपूर्वी बियाणावर बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे. यामध्ये पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करून आपण बियाणाची निवड करावी. बीज अंकुरण चाचणी हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे, म्हणजे 100 बियाणे ओल्या कापडावर ठेवावीत आणि 4-7 दिवसात त्याची उगवण तपासणी करावी. उगवण कमी असल्यास बियाणे बदलावे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी जेव्हा आपण घरगुती बियाणे वापरत असतो तर अशा वेळेस ही पद्धत ही अत्यंत उपयुक्त आहे. म्हणजे आपण घरच्या घरी आपण एखाद्या ओल्या कापडावर 100 बिया ठेवून 4-7 दिवसांमध्ये उगवण क्षमता पाहून आपण बी किती पेरणीसाठी योग्य आहे हे आपण पाहू शकतो. बियाणाची साठवण योग्य ठिकाणी करावी. योग्य साठवण केल्यास बियाणे हे दीर्घकाळ टिकते. बियाणे पूर्णपणे कोरडे करावे. आर्द्रता ज्यामध्ये 8-10% असावी आणि सावलीत वाळवावे. साठवणीची जागा ही थंड, कोरडी, हवेशीर निवडावी. ओलसर जागा ही नेहमी टाळावी. साठवणीसाठी हवाबंद डब्याचा वापर करावा. पारंपरिक उपाययोजनामध्ये निंबोळीची पानं मिसळणे आवश्यक आहे, ज्यामध्ये आपण बी हे सुरक्षित ठेवू शकतो. साठवणूक कीड आणि रोगापासून मुक्त ठेवावी. ओलसर बियाणे साठवू नये आणि अशा पद्धतीने चांगली उगवण, रोगाचा कमी प्रादुर्भाव आणि उत्पादनात वाढ या सर्व बाबी जर आपल्याला मिळवायच्या असतील तर योग्य बियाण्याची निवड, योग्य प्रक्रिया, योग्य साठवण म्हणजेच भरघोस उत्पादन. धन्यवाद.

0: श्रोतेहो, कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात.
1: आकाशवाणी आहे घराघरात, सर्वजनात, सर्वांच्या मनात.

0: संपदा हा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत एल्द्रिओ क्लिनिक. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी राजेंद्र दळेकर आपले मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण हेअर ट्रान्सप्लांट अर्थात केश प्रत्यारोपण या विषयावर डॉक्टर राम चिलगर यांच्याशी बातचीत करणार आहोत. डॉक्टर राम चिलगर हे प्लास्टिक सर्जन तथा कॉस्मेटिक सर्जन आहेत. डॉक्टर कार्यक्रमात स्वागत आहे.
2: नमस्कार.
1: डॉक्टर चिलगर सर, हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे नक्की काय आणि ते कसं केलं जातं?
2: हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे केशरोपण, आणि केशरोपण म्हणजे आपण ज्या भागामध्ये टक्कल आहे त्या भागांमध्ये आपल्या डोक्याच्या मागच्या भागामध्ये असलेल्या मुळांना घेऊन ती मुळं त्या टक्कल असलेल्या भागामध्ये प्रत्यारोपित करणे, यालाच आपण हेअर ट्रान्सप्लांट किंवा केशरोपण असे म्हणतो. ते करण्यासाठी जे मागचा भाग आहे आपल्या केसांचा, त्या ठिकाणी आपण बघतो की कुणाला कितीही जरी टक्कल असेल तरी मागच्या भागामध्ये केस असतात. ते असण्याचं कारणही म्हणजे DHT हार्मोन. तर ह्या हार्मोनमुळे केस गळत असतात, परंतु मागच्या भागामधल्या केसांवर याचा परिणाम होत नाही, आणि त्यामुळे ते केस घेतले असता आणि ते टक्कल असल्या भागामध्ये जर प्रत्यारोपित केले तर मग ते गळत नाहीत आणि ते कायमचे टिकतात.
1: डॉक्टर राम चिलगर सर, FUE आणि FUT म्हणजे काय आणि त्यामध्ये काय फरक आहे, कोणतं चांगलं आहे, काय सांगाल?
2: FUE म्हणजे फॉलिक्युलर युनिट एक्स्ट्रॅक्शन आणि FUT म्हणजे फॉलिक्युलर युनिट ट्रान्सप्लांटेशन. ह्या दोन्ही पद्धती ह्या केशरोपणाच्याच आहेत. FUE टेक्निक ही साधारणपणे म्हणजे मागच्या 10 वर्षांपासून जास्त प्रचलित आणि खूप जास्त लोकप्रिय झालेली आहे, कारण की या शस्त्रक्रियेमध्ये आपण एक एक मूळ आपण घेत असतो आणि ते एक एक घेतलेलं मूळ आपण टक्कल असलेल्या भागामध्ये आपण ते प्रत्यारोपित करतो. हे मूळ घेताना आपण अतिशय मायक्रो पंचेसचा वापर करतो, जेणेकरून की डोक्याच्या मागच्या भागामध्ये तिथे जे काही इजा होते ती अतिशय मायक्रो लेवलची असते, त्यामुळे त्या ठिकाणी आपण क्रश प्रत्यारोपण केल्यानंतरही तिथलच्या जखमा ह्या साधारणपणे 2 दिवसात भरून जातात. त्यामुळे आपल्याला जो काही FUT टेक्निकमध्ये म्हणजे दुसरी जी पद्धत आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक स्ट्रीप काढावी लागते, ज्याच्यामध्ये आपल्याला ऑलमोस्ट एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत मागच्या भागांवरती एक व्रणाची लाईन येते, कारण त्या ठिकाणी आपण ती पट्टी केसांची काढतो आणि त्याच्यामधून एक एक मूळ सेपरेट करून ते आपण प्रत्यारोपित करत असतो. त्यामुळे ह्या दुसऱ्या मेथडमध्ये एक व्रणही मिळतो मोठा, आणि त्याचबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये रिकव्हरी टाइम जो आहे तो पण जास्तीचा असतो. आणि आजकाल रुग्णांना कोणताही व्रण नको आहे, त्याचबरोबर त्यांना काही वेदना नको आहेत, आणि त्यासाठी FUE टेक्निक ही सध्या जास्त प्रचलित होत आहे.
1: डॉक्टर राम चिलगर सर, तसं पाहिलं तर केश प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया असते, कोणत्याही शस्त्रक्रियेसारखं यामध्ये काही त्रास असतो का, दुखतं का त्या रुग्णाला संबंधित?
2: आपण हेअर ट्रान्सप्लांट करताना डोक्याच्या मागच्या भागामधून केस घेतो आणि त्या ठिकाणी आपण रिंग ब्लॉक म्हणजे लोकल अनस्थेशिया देतो. अनस्थेशिया देईपर्यंत साधारणपणे 1 ते 2 मिनिटांपर्यंत आपल्याला हलकंसं प्रिकिंग सेन्सेशन होतं, पण त्यानंतर एकदा भूल दिली की आपल्याला अजिबात बिलकुल दुखत नाही. त्याचबरोबर समोरच्या भागामध्ये ज्या ठिकाणी टक्कल आहे त्या ठिकाणी आपण जेव्हा केस प्रत्यारोपित करतो तिथेही आपण लोकल अनस्थेशिया देतो, त्यानंतर त्या ठिकाणीही आपल्याला बिलकुल दुखत नाही. या अनस्थेशियाचा इफेक्ट साधारणपणे 6 ते 8 तासांपर्यंत राहतो आणि त्या काळामध्ये आपली केस प्रत्यारोपणाची प्रक्रियाही पूर्ण होते व 6 ते 8 तासांनंतर पेशंट जेव्हा घरी जातो त्यावेळेस आपण त्यांना वेदनाशामक गोळ्याही देत असतो, ज्यामुळे त्यांना नंतरच्या काळातही त्रास होत नाही.
1: डॉक्टर साहेब, आता तसं जर पाहिलं तर कोणत्याही रुग्णाला किंवा ज्याला हेअर ट्रान्सप्लांट करायचं आहे त्याच्या मनात कुठेतरी खर्चाचा ताळमेळ किंवा किती खर्च असेल हा साधारण असतो, त्याच्याबद्दल डॉक्टरांशी चर्चा पण होते, तर हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी किती खर्च आहे?
2: हेअर ट्रान्सप्लांट करताना खर्च हा वेगवेगळ्या विषयांवर किंवा गोष्टींवर अवलंबून आहे. जसं यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट करणारा सर्जन आहे तो क्वालिफाईड असणं गरजेचं आहे, त्याचा एक्सपिरियन्सही महत्वाचा आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण हेअर ट्रान्सप्लांट करणार आहेत त्या ठिकाणी ते क्लिनिक किंवा हॉस्पिटल सर्टिफाईड आहे का, आरोग्याला आपल्या जे काही इमर्जन्सी येऊ शकतात तर त्या हँडल करण्याची इक्विपमेंट्स आणि कॅपॅबिलिटीज आहेत का हे बघणं आवश्यक आहे. तर या गोष्टींमुळे खर्चामध्ये फरक पडत जातो. तर या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ऍव्हरेज खर्च आपण भारतामध्ये बघतो की एक क्वालिटी क्लिनिक्समध्ये साधारणपणे एका ग्राफ्टचा खर्च हा 40 ते 120 रुपयापर्यंत व्हॅरी करतो, या रेंजमध्ये तो खर्च असतो एका ग्राफ्टचा. आपण असं बघितलं तर हेअर ट्रान्सप्लांट करताना समजा समोरच्या भागामध्येच आपल्याला टक्कल असेल त्या भागामध्ये साधारणपणे 1000 ते 1500 केस आपल्याला लागतात, तर मग 1000 ते 1500 खर्च साधारणपणे आपल्याला 60,000 ते 1,00,000 जाऊ शकतो. तर हे एक ऍव्हरेज रेंज आहे. मग प्रत्येक रुग्णाची केस प्रत्यारोपित करण्याची किती मुळे लागतील त्याच्यानुसार आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे त्या सर्जनचा एक्सपिरियन्स, क्लिनिकची क्वालिटी यानुसार तो खर्च व्हेरी होतो.
1: बरं, खूप धन्यवाद डॉक्टर राम चिलगर सर, आपण आरोग्य धनसंपदा या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात, वेळ दिलात त्यासाठी थँक्यू.
2: धन्यवाद श्रोतो.
1: एल्द्रिओ क्लिनिक कॉस्मेटिक सर्जरीसाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य हॉस्पिटल. सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक सर्जरी, लेझर कॉस्मेटिक आणि मेडिकल कॉस्मेटिक्स, हेअर ट्रान्सप्लांट तसेच चरबी कमी करणे, स्तनाच्या कॉस्मेटिक सर्जरी, वय कमी दिसण्यासाठी तसेच सौंदर्य वृद्धीसाठी आजच संपर्क करा एल्द्रिओ क्लिनिक. कॉल 74 47 33 चौ

जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात। श्रोत्यो, 6:45 होत आहेत, ऐकूया आरोग्यम धन।

0: 44 एलरिओ क्लिनिक।
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात। आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। 6:50 होत आहेत। परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. हवामान बदलांची कारण काय? तर हवामानात नैसर्गिक बदल हे पूर्वीपासून होत आलेले आहेत आणि ते फार नॉर्मल आहेत. मात्र आता विविध मानवी घडामोडींमुळे जागतिक तापमानात जी वाढ झालेली आहे, आपण वीज प्रकल्प लावलेत, कोळशावर आधारित वीज प्रकल्प लावलेत, प्रत्येकाच्या घरात नाही कमी कमी तर 2 गाड्या झालेल्या आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी गाडी घेऊन जातो, त्यामुळे आपण कार्बन उत्सर्जन वाढवलेलं आहे. आपण इंधनासाठी गॅस कोळसा वापरायला सुरुवात केलेली आहे. तेव्हापासून आतापर्यंत जगात 1.2 सेल्सिअस एवढं तापमानात वाढ झालेली आहे. त्याशिवाय या इंधनांच्या वापरामुळे हवेत सोडले जाणारे वायू हे सूर्याची किरण अडवतात आणि त्यामुळे तापमानात आणखी वाढ होते. आता जर बघितलं तर 19व्या शतकापासून आतापर्यंत वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, ज्याला आपण CO2 असं म्हणतो, या एकट्या हरितगृह वायूचं प्रमाण 50% वाढलेलं आहे. तर गेल्या 20 वर्षात त्यात 12% वाढ झालेली आहे. आता हरितगृह वायूचं प्रमाण वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे जंगलतोड. आणि या जंगलतोडीवरती आपण फार महत्व द्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण वैयक्तिकरित्या बऱ्याचशा गोष्टी करू शकतो जंगलतोड रोखण्यासाठी, हा क्लायमेट चेंज, वातावरणातील बदल रोखण्यासाठी. आता जंगलतोड आणि जागतिक तापमान वाढ हे कसं संबंधित आहे? तर जंगलतोड हरितगृह वायू उत्सर्जनावरती नकारात्मक परिणाम करतं. जंगलतोड झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईड वायूचं जे सिक्वेस्ट्रेशन आहे, किंवा ज्याला आपण झाडं काय करतात की झाडं कार्बन डायऑक्साईड देतात आणि ऑक्सिजन तयार करून देतात, ते फार कमी होतं. त्याचमुळे पूर जास्त येतात, वन्यजीवांचा नाश होतो, मानवी जीवनाची गुणवत्ता कमी होते आणि महासागरांचे आम्लीकरण त्यामुळे वाढतं आणि जैवविविधतेचे हळूहळू नुकसान होते. त्यामुळे आपली जी जैवविविधतेची जी सायकल आहे ती पूर्णतः डिस्टर्ब होते आणि त्यामुळे हे सगळे वातावरणामध्ये जे बदल आहेत यांना आणखी चालना मिळते. तर जंगलतोड भविष्यात अन्न असुरक्षिततेस कारणीभूत ठरू शकते. सध्या अन्न उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व जमिनीपैकी 52% जमिनींची धूप मध्यम किंवा गंभीरपणे प्रभावित झालेली आहे. दीर्घकाळात सुपीक मातीच्या कमतरतेमुळे कमी उत्पादन आणि अन्नाची असुरक्षितता होऊ शकते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज आपण ज्या शेतीमध्ये जे उत्पादन करतोय त्याच्यामुळे शेतकरी बांधव या गोष्टींना अग्री करतील की उत्पादनात कमी झालेली आहे आणि या वातावरणाच्या बदलांमुळे त्यांच्या सुपीकतेवरती, जमिनीच्या सुपीकतेवरती, उत्पादनावरती नक्कीच प्रभाव झालेला आहे. यामुळे जैवविविधतेचे नुकसान झालेले आहे. जंगलतोडीमुळे जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, जागतिक जैवविविधतेपैकी सुमारे 80% ही जैवविविधता जी आहे ही उष्णकटिबंधीय वर्षावनांमध्ये आढळते, म्हणजे आफ्रिकेच्या जंगलामध्ये आणि इतर जंगलांमध्ये. तर जंगले केवळ वन्यजीवांसाठीच अधिवासच पुरवत नाहीत तर वैद्यकीय संरक्षणालाही मदत करतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. विविध प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी जंगल हे एक महत्वाचे वातावरण आहे. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 kHz वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृतमध्ये

0: FM 101.7 आकाशवाणी छत्रपति संभाजीनगर केंद्र।
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं। बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है। आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन ओपन।
2: वाह वहिनी वाह, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती। काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
0: श्रोत्यो, आपण ट्यून केले 101.7 FM वर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र। 6:55 झाली आहेत। प्रसारित करत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम।
4: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
0: श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जे गीत ऐकणार आहात ते गीत ऐकताना कोकण किनाऱ्याचं रम्य चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं। रुपेरी वाळू, डोलणारी माडांची झाडं आणि मंद समुद्री वारा, आशा भोसले यांच्या मधुर, नाजूक आणि भावपूर्ण आवाजामुळे या गीताला एक वेगळीच जादू लाभली आहे। ऐकूया तर हे गीत।

0: श्रोतेहो, आशा भोसले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं. आपण ऐकत आहात डॉ परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95

0: 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, प्रेमातील शोध, विरह आणि मनातील हळव्या भावनांचं अत्यंत सुरेख चित्र रंगवणारं गीत आता आपण ऐकणार आहात. या गीतातील शब्दांमध्ये एक कोमल वेदना आहे, तर सुरांमध्ये

0: श्रद्धेहो नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: एक लाजरा साजरा मुखडा

0: श्रोते हो, चंदनाची चोळी अंग अंग जाळ या चित्रपटातलं अरुण सरनाईक आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं, तर संगीत होतं राम कदम यांचं.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: श्रोते हो, आपण ऐकत होता डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम. आपण ट्यून केलंय 101.7 FM वर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र.
2: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
5: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
6: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
7: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
8: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
9: atmamalikonline.com.
0: सदा बहार हिंदी आणि मराठी गाणी.

0: ವೈವಿಧ್ಯಪೂರ್ಣ ಮಾಹಿತಿ.
1: You see, the whole country of the system is juxtaposition by the hemoglobin in the atmosphere because you are a sophisticated rhetorician intoxicated by the exuberance of your own babasate.
0: गुणगुणायला लावणारी तुमच्या पसंतीची गाणी.
2: ओ गुम है किसी के प्यार में दिल सुभाषा.
0: ऐका आमच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रोज सकाळी 11:05 101.7 FM वर फक्त आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर सर्वजना सर्वांच्या मनात.
3: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील, पण त्याआधी

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणी रेणुकाई केमिस्ट्री क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना अटक, 9 दिवसांची सीबीआय कोठडी. विधान परिषदेच्या 16 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. शिर्डी इथं उभारलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं येत्या शनिवारी राष्ट्रार्पण. पालघर जिल्ह्यात भीषण रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद प्ले ऑफमध्ये दाखल. आणि मराठवाडा तसंच विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयनं काल अटक केली. या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांमध्ये मोटेगावकर हे सक्रिय सदस्य असून त्यांनी 23 एप्रिल रोजी संबंधित आरोपींकडून ही प्रश्नपत्रिका मिळवली असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. न्यायालयानं त्यांना 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआयनं आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 10 आरोपींना अटक केली आहे. 5 ठिकाणी शोधमोहीम राबवून अनेक कागदपत्रं, संगणक तसंच मोबाईल फोनही सीबीआयनं जप्त केले आहेत. दरम्यान मोटेगावकरला सीबीआयनं अटक केल्यानंतर आरसीसी क्लासेससमोर शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत क्लासच्या फलकावर शाईफेक केली. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक काल जाहीर केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा गोंदिया, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा चंद्रपूर गडचिरोली, अमरावती, धाराशिव लातूर बीड, परभणी हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. यासाठी 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. संबंधित मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे. शिर्डी इथं सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते राष्ट्रार्पण होणार आहे. जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकल्पामध्ये 155 मिलीमीटर क्षमतेच्या तोफगोळ्यांचं उत्पादन करण्यात येणार असून प्रतिवर्षी 5 लाख तोफगोळे तयार करण्याची क्षमता या कारखान्याची असेल. खासगी क्षेत्रात तोफगोळा उत्पादनाचा हा देशातला सर्वात मोठा प्रकल्प असल्याचं मानलं जात आहे. यासाठीचा संपूर्ण उत्पादन तंत्रज्ञान तसंच कच्चा माल स्वदेशी असणार आहे. अवघ्या 1 वर्षात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्यातल्या 6 तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र, गड किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993.72 कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. वेरूळ इथल्या श्री क्षेत्र घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग विकास आराखड्यासाठी 210 कोटी रुपये तर बीड इथल्या श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर परिस विकासासाठी 301.54 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या प्रवासदरात तात्काळ भाडेवाढ करणार नसल्याची माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दरवाढ टाळण्यासाठी ई बसचा वापर तसंच महसूल वाढीच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यात येत असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. जलसंवर्धनासाठी लोकचळवळ उभी करण्याची आवश्यकता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते काल नागपुरात पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त जलक्रांती परिषदेत बोलत होते. नदी स्वच्छ ठेवणं ही फक्त सरकारची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचं गडकरी यांनी नमूद केलं.

संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकची कंटेनरसोबत धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सुमारे 13 जणांचा मृत्यू झाला तर 20 अधिक जण जखमी झाले. पालघर जिल्ह्यात धानिवरी इथं काल ही दुर्घटना घडली. अपघातातल्या जखमींवर कासा तसंच धुंदलवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलन करण्यात आलं. कांद्याला 2400 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा तसंच बाजार समित्यांमधूनच कांदा खरेदीची मागणी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गजवळील जांबरगाव इथं कांदा उत्पादकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल आंदोलन करण्यात आलं. आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू होतं. पोलिसांनी दानवे यांना ताब्यात घेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर सोडून दिलं. हिंगोली इथं काल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची प्रशिक्षण कार्यशाळा माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीत पार पडली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला अंत्योदय आणि एकात्म मानववाद हाच आमच्या कार्याचा मुख्य गाभा असल्याचं कराड यावेळी म्हणाले. केंद्र सरकारच्या सर्व योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केलं. नांदेड इथं काल स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली. नीट पेपर फुटी आणि इतर प्रकरणी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विविध मागण्यांचं निवेदन संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. बीड शहर परिसरातल्या इमामपूर रोड इथल्या रस्ता रुंदीकरणाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी काल आंदोलन केलं. हा रस्ता 600 मीटरपर्यंत वाढवण्यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करूनही काम न झाल्यामुळे महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस सुभाष राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेतर्फे उद्या 20 मे रोजी देशव्यापी संपाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं खबरदारी घेण्याचं आवाहन सहायक आयुक्त बदा मरेवाड यांनी केलं आहे. नियमित औषधांची आवश्यकता असलेल्या रुग्णांनी गैरसोय टाळण्यासाठी आपली आवश्यक औषधं आधीच खरेदी करून ठेवण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. जालना महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत काल जुना जालना भागातल्या भाजीमंडी परिसरात सुमारे 70 दुकानांसमोरील नाल्यांवरील अतिक्रमणं हटवण्यात आली. नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणं काढून घेण्याचं आवाहन महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव वडवणी आणि धारूर या तिन्ही तालुक्यात सुरू असलेल्या क्रीडा संकुल उभारणीच्या कामाचा काल आमदार प्रकाश सोळंके यांनी आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी आवश्यक सूचनाही केल्या. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सचा 5 गडी राखून पराभव करत सनरायझर्स हैदराबादचा संघ प्ले ऑफमध्ये दाखल झाला आहे. गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघही अंतिम 4 आहेत. आज या स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. अकोला जिल्ह्यात पिंपरखेड इथल्या 50 वर्षीय व्यक्तीचा काल उष्माघातामुळे मृत्यू झाला. तालुक्यात उष्माघातामुळे झालेला हा दुसरा मृत्यू आहे. अकोला इथं काल राज्यात सर्वाधिक 46° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं 45.2, छत्रपती संभाजीनगर इथं 42.4 तर धाराशिव इथं सुमारे 42° सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांना आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट तर नागपूर अमरावती आणि अकोला जिल्ह्यासह मराठवाड्यात परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातही 2 दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातली शासकीय रुग्णालयं आणि आरोग्य केंद्रांना उष्माघातग्रस्त रुग्णांवर तातडीनं उपचारासाठी सज्ज राहण्याच्या सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणी रेणुकाई केमिस्ट्री क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना अटक.

0: 9 दिवसांची सीबीआय कोठडी, विधान परिषदेच्या 16 जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर आणि पालघर जिल्ह्यात भीषण रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
1: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोतेहो 7:20 आणि 35 सेकंद झाली आहेत। ऐका आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा। श्रोतेहो या रूपरेषेनंतर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। 7:40 इंद्रधनु हा मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल सकाळी 8:40 9:10। श्रोतेहो सकाळी 10 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था, 10:05 गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। आज सकाळी 10:30 आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीच्या निमित्त विशेष रूपक संकटातील सोबती, सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम। श्रोतेहो आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात अभिनेता गिरीश कर्नाड आणि नाट्य लेखक विजय तेंडुलकर यांच्यावर आधारित कार्यक्रम। दुपारी 12 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। आज यामध्ये कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात आणि ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत। दुपारी 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। दुपारी 2 साहित्यिक सुदाम मगर यांच्याशी अनुप्रिता भाले यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करू। दुपारी 2:30 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून। श्रोतेहो याशिवाय सायंकालीन सभेत मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होणारे कार्यक्रम असे आहेत। सायंकाळी 5:30 युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी, 6:30 अमृत कलश यामध्ये कोर्टाची पायरी चढण्याआधी याविषयी कुटुंब न्यायालय समुपदेशन केंद्राचे समुपदेशक डॉ अशोक वाकोडकर यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद, 7:15 वृत्तविशेष, रात्री 9:30 मनी टॉक, 10:15 मंथन आणि रात्री 10:00 नादब्रह्म हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। दरम्यान 7:30 शेतकरी मित्रांसाठीचा कार्यक्रम शेतशिवार आम्ही प्रसारित करू। तर श्रोतेहो ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची।
2: आकाशवाणी आहे घराघरात, सर्वजनात सर्वांच्या मनात।

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात।
1: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%। पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया।

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम. 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत आणि यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामध्ये साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटनी कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटनी कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एकतर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लेटपट्टी देऊन टाकता कारण का ती रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाहीये. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटरमधून किंवा मॉलमधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटरमधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हरवरती कुठल्या तरी डेटा सेंटरवर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्यातल्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचा प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते. परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती ज्यावर डार्क वेब मध्ये ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठेच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टीलेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत
0: नाही.
1: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा

0: अच्छा
1: आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून सुद्धा तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय आपल्या एज प्रोफाईलनुसार आपलं इंटरेस्ट बदलत साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे सोसायटीमध्ये जायचं आहे असं काही तर त्याचे
0: मनामध्ये
1: किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार हे तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात
0: अच्छा
1: मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही
0: बरोबर
1: आणि जेव्हा तुम्ही फेसबुक वरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुक वरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेत
0: अच्छा
1: मग त्यामुळे तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5,000-4,000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला
0: अच्छा
1: मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं
0: हक्काचं
1: आहे मग आपण आपला मोबाईल नंबर आपले पत्ते आपण एअर फ्लाईट मध्ये बसलो फोटो काढला त्याच्यावर टाकला लग्नात गेलो डान्स केला तिथला एक फोटो काढला किंवा कुठंतरी कार्यक्रमाला गेलो तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं
0: त्यामुळे
1: गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता तुमचे इंटरेस्ट काय हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे पुण्याच्या लोकांचा कल काय आहे दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे मग राजकारणाकडे कल कसा आहे कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स ह्या लोकांना होत असते अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे मला काही पैसे द्यायला लागत नाही मी व्हॉट्सअप वापरतो मी इंस्टाग्राम वापरतो जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत चॅटिंग प्लॅटफॉर्म्स मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात काही महिला वापरतात काही युवक वापरतात काही ओल्ड पर्सन वापरतात काही राजकारणामध्ये सक्रिय असणारे लोक वापरतात काही सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असणारे लोक वापरतात मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात
0: अच्छा
1: त्यामुळं ही जी माहिती आहे सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोकांना
0: अच्छा
1: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असायचा संबंधच नाही की माझी प्रॉपर्टी मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे त्याला कसं काय जाऊ शकतो ते माझंच आहे ते खरंच असणार आहे माझं हे विश्वासघात पॅन कार्ड तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर आता तुम्ही मोबाईल ही काही एजन्सी अशी आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत
0: बरोबर
1: आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरी मधून सिम कार्ड देत असतात हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो आणि सायबर गुन्हेगार हा रॅन्डमली कॉल करतो असं एक म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात
0: अच्छा
1: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो
0: अच्छा
1: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल ईमेल आय डी त्यांच्याकडे असतं तुमचा मोबाईल नंबर आहे त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल तुमचा व्हॉट्सअप वरती मेसेज येईल तुमच्या फेसबुक वरती जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात
0: अच्छा सर आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत आपण तर त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत ह्यातली एकही खरी नाही मग एसआयपी इन्व्हेस्टमेंट त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो सायबरच्या गुन्ह्यामध्ये ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोक

0: सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथे व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो आता चांगला इंग्रजी बोलतो मग तो खोटा असू शकत नाही. एक साधारण समजूत आहे आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकतात. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं आहे आणि ते फ्रीज असतं आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुप वरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक एक जो विक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टिम झालेला, तो दुसऱ्या विक्टिमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, तर हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा विक्टिम असू शकतो.
1: बरोबर.
0: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती, तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पण पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूब वरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, सायबर गुन्हेगारी खरं तर हा विषय खूप मोठा आहे, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात उद्या सकाळी 7:25 वाजून. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

एफ एम बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत इंद्रधनू हा मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

0: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: श्रोत्यो, इंद्रधनु हा मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. ऐकूया अरुण दाते आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीत आहे यशवंत देव यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच आमचा इंद्रधनू हा मिश्र संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 8 वाजतात सुरुवातीला समाचार प्रभात, 8 वाजता मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 वाजता मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सकाळचे 8:30 झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी

शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू 20 अधिक जखमी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहरस्टोर यांच्यासमवेत भारत नॉर्वे उद्योग आणि संशोधन शिखर परिषदेला संबोधित केलं. दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही परिषद महत्वपूर्ण ठरली. या परिषदेला भारत आणि नॉर्वेमधील 50 अधिक कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. भारतातील उद्योगस्नेही वातावरण, प्रतिभावान युवा शक्ती आणि गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरणांमुळे नॉर्वेतील कंपन्यांना भारतात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. कराराची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर जहाजबांधणी, आरोग्य क्षेत्रातील नवकल्पना आणि हरित तंत्रज्ञान यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रात नॉर्वेनं भारतात अधिक गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं. नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदींना सर्वोच्च ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट सन्मानानं गौरवण्यात आलं. पंतप्रधान आज ओस्लोमध्ये भारत नॉर्डिक शिखर परिषदेलाही उपस्थित राहतील. या परिषदेचा उद्देश तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं असं आहे. या पुढील टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज इटलीच्या 2 भेटीवर रोममध्ये पोहोचतील आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. भारत एक सामर्थ्यशाली, आत्मविश्वासू आणि सक्षम राष्ट्र असल्याचं ऑपरेशन सिंदूरमधून अधोरेखित झालं असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते काल हनोई इथं प्रवासी भारतीयांना संबोधित करताना बोलत होते. अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या धोरणाशी भारत कटिबद्ध आहे, मात्र अण्वस्त्रांच्या हल्ल्याबाबत कोणत्याही धमकीला भारत बळी पडणार नाही, उलट प्रत्युत्तर देण्यास सज्ज असल्याचं सिंह यावेळी म्हणाले. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात संरक्षण साहित्य उत्पादन उद्योग उभा राहत आहे. शिर्डीमध्ये सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन येत्या 23 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि ग्लोब फोर्स लिमिटेडचे संचालक आणि चेअरमन रविकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा यांनी काल थायलंड, इराण, नेदरलँड, स्वीडन आणि मॉरिशस या देशांच्या आरोग्य मंत्र्यांसमवेत एका उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठक घेतली. जिनिव्हात होणाऱ्या 79 जागतिक आरोग्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात बैठकीत झालेल्या चर्चेत डिजिटल आरोग्य, औषध निर्माण, लवचिक सार्वजनिक आरोग्य प्रणाली आणि प्रगत जागतिक आरोग्य व्याप्तीला चालना देणं आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं नड्डा यांनी नमूद केलं आहे. केरळमध्ये संयुक्त लोकशाही आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे व्ही डी सतीशन यांनी काल तिरुअनंतपुरममध्ये शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सतीशन यांच्यासह 20 मंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियंका गांधी वद्रा आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही डी सतीशन यांचं अभिनंदन केलं आहे. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याशी संबंधित आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीनं आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काल सादर केला. हा अहवाल दोन्ही सभागृहांमध्ये सादर केला जाणार आहे. न्यायाधीश चौकशी समितीच्या सदस्यांनी हा अहवाल बिर्ला यांच्याकडे सोपवला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीवरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित लष्करी हल्ला तूर्तास स्थगित केला असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात गांभीर्यानं वाटाघाटी सुरू आहेत असं कारण ट्रम्प यांनी दिलं आहे. अमेरिका आणि पश्चिम आशियातील इतर देशांना मान्य होईल असा एखादा करार लवकरच अस्तित्वात येऊ शकतो असंही ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. अमेरिकेनं रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीचा कालावधी 1 महिन्यानं वाढवला आहे. अमेरिकेच्या अर्थ विभागानं काल एक आदेश जारी करून 17 एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी समुद्रमार्गे वाहतुकीत असलेल्या रशियन तेलावरील निर्बंधांमधून दिलेल्या सवलतीची मुदत 17 जूनपर्यंत वाढवली आहा.

0: इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात झालेल्या संघर्षात आतापर्यंत 3,000 अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये 292 महिला आणि 211 मुलांचा समावेश आहे अशी माहिती लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कांगोमधील इतुरी आणि उत्तर किवू प्रांतात इबोला आजारामुळे 118 जणांचा मृत्यू झाला असून 300 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. युगांडामध्येही आरोग्य अधिकाऱ्यांनी एका मृत्यूची आणि एका संशयित रुग्णाची नोंद केली आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं इबोलाच्या या उद्रेकाबाबत चिंता व्यक्त केली असून आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं लातूरच्या खासगी शिकवणी वर्गाचा संचालक शिवराज मोटेगावकर याला काल पुण्यातून ताब्यात घेतलं. दिल्लीत राऊज अव्हेन्यू न्यायालयानं त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सीबीआयनं मोटेगावकरची 11 तास चौकशी केली होती. त्यानंतर त्याच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रात शोध मोहीम राबवून सीबीआयनं संशयास्पद दस्तावेज संगणक आणि मोबाईल फोन जप्त केले होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासह चंद्रशेखर बावनकुळे विधानसभेत निवडून आल्यामुळे त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल. 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल. महाराष्ट्रात सर्व पेट्रोल पंपांवर आणि साठवणूक केंद्रांवर पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. लोकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करू नये असं आवाहन तेल विपणन कंपन्यांनी केलं आहे. मे महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत झालेली जवळपास 20% वाढ लक्षात घेता भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या तेल विपणन कंपन्यांनी हे आवाहन केलं आहे. घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरचाही पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांच्या नोंदणीनुसार पुरवठा हा सुरू असल्याचं एका अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पारगळ जिल्ह्यातील धानिवरीजवळ काल संध्याकाळी लग्नाच्या वऱ्हाडाचा ट्रक आणि कंटेनर एकमेकांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. हवामान. देशात आज मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणी तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये दिवसभर उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, राजस्थान, उत्तर प्रदेशच्या काही भागात रात्रीही उष्मा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर अंदमान निकोबार बेटं, केरळम, लक्षद्वीप, ईशान्येकडील काही राज्यांसह तामिळनाडू, पुदुच्चेरीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. देशाच्या उर्वरित भागातही वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल नॉर्वेतील ओस्लो इथं भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेला उपस्थिती. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्यायाधीश चौकशी समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांकडे सादर. नीट पेपरफुटी प्रकरणी खासगी शिकवणी वर्गचालक शिवराज मोटेगावकर याला पुण्यातून अटक. आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 13 जणांचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. श्रोतेहो 8:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अभिजित आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं बागिया चित्रपटातलं गीत. गीत आहे समीर यांचं तर संगीत आनंद मिलिंद यांचं.

श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो। या निमित्तानं मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या 7 विषयांवर आधारित तसंच यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या क्लायमेट एक्शन या विषयाशी सुसंगत अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे। मिशन लाईफ अंतर्गत 7 विषयांचा समावेश आहे। ऊर्जा बचत करा, पाणी वाचवा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला नकार द्या, कचरा कमी करा, ई कचरा कमी करा, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा। चला तर मग सर्वजण मिळून हवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करूयात आणि वसुंधरेचं संरक्षण करूयात।

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया एस पी बालसुब्रमण्यम आणि साधना सरगम यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत आहे आनंद मिलिंद यांचं, तर चित्रपट आहे प्रेम कैदी.

श्रोते हो, ऐकूया मैंने प्यार किया या चित्रपटातलं एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं असद भोपाली यांचं गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

श्रोते हो, ऐकूया डोली सजा के रखना या चित्रपटातलं एम जी श्रीकुमार आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं गीत. गीत आहे महबूब यांचं तर संगीत आहे ए आर रहमान यांचं.

0: ವೈವಿಧ್ಯಪೂರ್ಣ ಮಾಹಿತಿ.
1: You see, the whole country of the system is juxtapositioned by the hemoglobin in the atmosphere because you are a sophisticated rhetorician intoxicated by the exuberance of your own babasate.
0: गुणगुणायला लावणारी तुमच्या पसंतीची गाणी.
2: गुम है किसी के प्यार में दिल सुभाषा.
0: ऐका आमच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रोज सकाळी 11:05 101.7 FM वर फक्त आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर सर्वजना सर्वांच्या मनात. श्रोतेहो रंग तरंग या कार्यक्रमात यानंतर ऐकूया कुछ तुम कहो कुछ हम कहे या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. गीत आहे समीर यांचं तर संगीत अन्नू मलिक यांचं.

श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो। या निमित्तानं मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या 7 विषयांवर आधारित तसंच यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या क्लायमेट एक्शन या विषयाशी सुसंगत अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे। मिशन लाईफ अंतर्गत 7 विषयांचा समावेश आहे। ऊर्जा बचत करा, पाणी वाचवा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला नकार द्या, कचरा कमी करा, ई कचरा कमी करा, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा। चला तर मग सर्वजण मिळून हवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करूयात आणि वसुंधरेचं संरक्षण करूयात।

श्रोते हो, ऐकूया 1 2 4 या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं गीत. गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं, तर संगीत आहे ए आर रहमान यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच आमचा रंग तरंग हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 9:35 होतात. उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
1: ओके.
0: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा

0: उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था, आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
1: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
0: अच्छा.
1: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 पासून आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
0: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
1: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
0: अच्छा.
1: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
0: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
1: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था, आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आपण ऐकलात. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र, 10:05 आणि 38 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत गीत गुंजन, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सोंगाड्या या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं.
4: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी,

श्रोते हो, योच नवरा पाहिजे या चित्रपटातलं महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं दादा कोंडके यांचं, तर संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं गीत. गीत आहे दादा कोंडके यांचं, तर संगीत राम लक्ष्मण यांचं.

0: ही तरह मैं जातो मी घरा
1: थांबा नका जाऊ नाम देवा माझा नाम देवा
0: मग मला एक चानस हवा
1: नको नाम देवा
0: अग थोडा सा चानस हवा
1: पूर नाम देवा
0: मला हिवडाच चानस हवा
1: देत नाम देवा
0: आता सगळाच चानस हवा
1: राहू नाम देवा
0: आता सगळाच चानस हवा
2: श्रोतेहो गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया एकटा जीव सदाशिव या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं.

0: राजेश खन्नाची रोमांटिक गाणी।
1: रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना।
0: जितेंद्र असो। की एंग्री यंग मैन अमिताभ।
2: मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं, तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती तुम वो कहती।
0: आणि मराठीतील दुर्मिळ गीत।
3: मी रात टाकली, मी कात टाकली।
0: रोज सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल, फक्त आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर FM बँडच्या 101.7 MHz वर सर्वजनात सर्वांच्या मनात। श्रोते हो, याबरोबरच आमचा गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला।
4: आकाशवाणी आहे घराघरात सर्वजनात सर्वांच्या मनात।

जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात।

श्रोते हो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो। या निमित्तानं मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या 7 विषयांवर आधारित तसंच यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या क्लायमेट एक्शन या विषयाशी सुसंगत अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे। मिशन लाईफ अंतर्गत 7 विषयांचा समावेश आहे। ऊर्जा बचत करा,

पाणी वाचवा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला नकार द्या, कचरा कमी करा, ई कचरा कमी करा, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा। चला तर मग सर्वजण मिळून हवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करूयात आणि वसुंधरेचं संरक्षण करूयात।

0: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
1: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयेस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
2: अरे वा,
1: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
2: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
1: आजच कॉल करा
2: 9637 35 49 85 9637 35 4985.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम. 10:30 वाजलेत. ऐकूया आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीच्या निमित्तानं विशेष रूपक संकटातील सोबती.

आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीचं औचित्य साधून आपण ऐकणार आहोत एक विशेष माहितीपर कार्यक्रम संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत रोशन जाधव.

0: श्रोते हो नमस्कार. गेल्या 90 वर्षांपासून भारताच्या कानाकोपऱ्यात घुमणारा एक आवाज जो पिढ्यांपिढ्यांचा साक्ष आहे. हा आवाज केवळ लहरींच्या स्वरूपात प्रवास करत नाही, तर तो विश्वासाच्या रूपाने प्रत्येक घरात स्थिरावतो.
1: अगदी खरंय. आज आपण तंत्रज्ञानाच्या अशा वळणावर आहोत जिथे माहिती एका सेकंदात मिळते, पण 90 वर्ष

0: वर्षांपूर्वी जेव्हा आकाशवाणीनं आपला प्रवास सुरू केला तेव्हापासून ते आजच्या न्यूज ऑन AIR या ॲपपर्यंत आकाशवाणीची एक गोष्ट मात्र कायम आहे, आणि ती म्हणजे संकटसमयी धावून येणारी तत्परता.
1: आपत्ती, मग ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक, आकाशवाणी कधीही आपले कर्तव्य विसरले नाही. केवळ बातम्या देणे ही आमची भूमिका नव्हती, तर संकटात सापडलेल्या प्रत्येक माणसाला तुम्ही एकटे नाही आहात हा धीर देणे हे आमचे ध्येय राहिले आहे.
0: भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये 60 आणि 70 दशक हे अग्निपरीक्षेचं होतं. सीमेवर युद्ध सुरू असताना देशांतर्गत शांतता आणि एकता राखणं हे मोठं आव्हान होतं. त्याकाळी रेडिओ हेच संवादाचं मुख्य आणि एकमेव प्रभावी साधन होतं.
1: अगदी बरोबर. जेव्हा शत्रूंच्या विमानांच्या घोंगावण्यामुळे शहरांमध्ये ब्लॅकआउट केला जायचा, तेव्हा लोक अंधारात एका रेडिओभोवती एकत्र यायचे. सीमेवरून येणाऱ्या बातम्या आणि निवेदकांचा तो कणखर आवाज लोकांमध्ये लढण्याची जिद्द निर्माण करायचा. याच काळात देशाचं मनोधैर्य उंचावण्यासाठी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला तो ऐतिहासिक संदेश आजही आपल्याला प्रेरणा देतो.
2: ये जो स्वराज आया है उसे हम मजबूती से अपने पास रखेंगे ताकि कोई दूसरा हमारी तरफ टेढ़ी नजर भी उठाकर देखे तो हम उसका पूरी तरह से मुकाबला कर सकें. मैं आपसे कहूंगा कि दो नारे आज लगें, दो नारा अगर आप लगाएं तो वही असली नारा है आज देश की जरूरत के मुताबिक. एक तो जय जवान का और दूसरा जय किसान का. ये दो नारे मैं समझता हूँ कि आज हमारे देश के लिए जरूरी है, एक जय जवान और एक जय किसान, और फिर उसी से सारे देश का एक जय हिंद का नारा लगता है. तो मैं आपसे ये तीन नारे आपके सामने कहता हूँ, आपसे आशा करूंगा कि आप उसे दोहराएंगे. एक तो जय जवान, जय जवान, जय जवान, जय किसान, जय किसान, जय किसान, जय हिंद, जय हिंद, जय हिंद.
0: हा केवळ नारा नव्हता, तर ते एका राष्ट्राचं संकल्पसूत्र होतं. शास्त्रीजींच्या ह्या आवाजाला आकाशवाणीनं देशाच्या प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचवलं. युद्धाच्या काळात अफवांना रोखणं हे सगळ्यात मोठं काम असतं. आकाशवाणीनं त्या काळात सत्य माहितीचं प्रसारण करून लोकांचा गोंधळ उडू दिला नाही.
1: आणि मित्र हो, आकाशवाणीची खरी परीक्षा युद्धापेक्षाही भयंकर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी झाली आहे. 1993 लातूरचा भूकंप, पहाटेची वेळ होती, जमीन हादरली आणि हजारो आयुष्य ढिगाऱ्याखाली गाडली गेली. अशा वेळी संपर्क तुटलेल्या त्या भागाला दिशा दाखवण्याचं काम आकाशवाणीनं केलं.
0: मुंबई केंद्रावरून त्याकाळी प्रसारित होणारी प्रत्येक घोषणा ही कोणासाठी तरी जीवनदान ठरणार होती. रक्ताचा तुटवडा असो किंवा औषधांची गरज, आकाशवाणीनं मदतीचे पूल बांधले. त्यावेळच्या एका विशेष प्रसारणाची ही एक छोटीशी झलक.
3: आकाशवाणी श्रोते हो, एक आवाहन, कृपया नागरिकांनी भयभीत होऊ नये. कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये. आपल्या नजीकच्या मदत केंद्राशी संपर्क साधावा. मदत कार्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या शासकीय यंत्रणांना कृपया सहकार्य करा. टोल फ्री क्रमांक आहे.
1: आपण ऐकला तो आवाज, त्यात एक प्रकारचा संयम आणि काळजी आहे. आपत्ती काळात निवेदकाला आपली स्वतःची भीती बाजूला ठेवून लोकांसाठी बोलावं लागतं. ही केवळ व्यावसायिक कर्तव्य नाही, तर ही माणुसकीची सेवा आहे. आपत्तीच्या अशा कठीण समयी आकाशवाणीच्या निवेदकाला स्वतःची अस्वस्थता बाजूला सारून कमालीचा संयम राखावा लागतो. याविषयी आकाशवाणी मुंबईचे निवेदक दिनेश अडावतकर आपल्याला त्यांचा अनुभव सांगतात.

0: आकाशवाणीच्या प्रसारणादरम्यान कधीकधी एखाद्या आव्हानात्मक प्रसंगाला तोंड देण्याची पाळी येते आणि अशा आपातकाळात म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा मानवनिर्मित आपत्ती असेल, एक लोकप्रसार माध्यम म्हणून आकाशवाणीनं आपली भूमिका प्रत्येक वेळी अत्यंत जबाबदारीनं निभावलेली आपल्याला दिसून येईल. प्रसंगी आपली नेहमीची प्रसारणाची चौकट ओलांडून सुद्धा आकाशवाणीनी लोकसंप्रेषणाचं हे काम अशा प्रसंगी केलेलं आहे. मला आठवतं, गुजरातमधल्या भुजमध्ये जो भूकंप झाला होता त्याचा सौम्य असा प्रभाव मुंबईतसुद्धा जाणवला. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन होता. ध्वजवंदनाचा राष्ट्रीय सोहळा आटोपून आम्ही पुन्हा स्टुडिओमध्ये आलो आणि त्याच सुमारास स्टुडिओतला स्पीकर आणि त्याच्यावरची फुलदाणी एकाएकी हलायला लागली. जमिनीला सुद्धा सौम्य अशी कंपनं जाणवली. काय होतंय हेच क्षणभर आम्हाला कळेना. आणि आताच्यासारखी समाज माध्यमं तेव्हा इतकी सक्रिय नव्हती, त्यामुळे थोडंसं भीतीदायक वातावरण निर्माण झालं. नंतर बातम्यांमध्ये भुज आणि परिसरात तीव्र भूकंपाचा धक्का बसलेला आहे, तिथे प्रचंड जीवित आणि वित्तहानी झालेली आहे हे समजलं. संपूर्ण देश निसर्गाच्या या प्रकोपापुढे हतबल होऊन शोकसागरात बुडून गेलेला होता. बचाव आणि मदत कार्याची माहिती आकाशवाणीवरून वेळोवेळी प्रसारित केली जात होती आणि मदतीसाठीचे क्रमांकसुद्धा सातत्यानं आम्ही सांगत होतो. आणि अशाच प्रकारचा अनुभव महाराष्ट्रातल्या लातूर किल्लारीच्या भूकंपाच्या वेळीसुद्धा आम्ही घेतला. त्यावेळी आकाशवाणीने संदेशवहनाचं अत्यंत महत्वाचं असं काम केलं. आपद्ग्रस्तांचे नातलग असतील किंवा मदत आणि बचाव यंत्रणा, आपद्ग्रस्त यांच्यातला दुवा बनून एकमेकांची ख्याली खुशाली, आपण सुखरूप आहोत, कुठे आहोत, सुरक्षित आहोत की नाही, अशा प्रकारचे निरोप विशिष्ट फोन नंबरच्या माध्यमातून संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आकाशवाणीने अहोरात्र म्हणजे अक्षरशः जागल्याची भूमिका घेऊन पार पाडलं. याशिवाय पोलीस, शासनाचे महत्वाचे संदेश, हेल्पलाईन क्रमांक, आरोग्यविषयक टिप्स हे सगळंसुद्धा वेळोवेळी श्रोत्यांपर्यंत पोहोचवून बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदाला सार्थ ठरेल अशी कामगिरी आकाशवाणीने याप्रसंगी केली.
1: अगदी खरंय. 26 जुलै 2005 मुंबईत आलेला पूर आणि त्यानंतरची ती रात्र मुंबईकर कधीच विसरू शकणार नाहीत. जेव्हा निसर्गाच्या कोपापुढे तंत्रज्ञान, मोबाईल नेटवर्क आणि वीज या सगळ्या गोष्टी हतबल झाल्या होत्या, तेव्हा आकाशवाणीची अस्मिता वाहिनी खऱ्या अर्थानं मुंबईकरांसाठी लाईफलाईन ठरली होती. त्या कठीण काळात आकाशवाणीने बजावलेली भूमिका आजही एका दीपस्तंभासारखी वाटते.
2: हो, तेव्हा निवेदकांनी आणि ड्युटी ऑफिसर्सनी जी तत्परता दाखवली त्याबद्दल त्यांचे काय अनुभव होते ते आपण आकाशवाणीच्या तेव्हाच्या ड्युटी ऑफिसर नेहा खरे यांच्याच शब्दात ऐकूया.

26 जुलै 2005 चा दिवस हा खरंच मुंबईकरांना विसरता येणं अशक्य आहे. माध्यमामध्ये काम करत असताना जबाबदारीसुद्धा खूप मोठी होती. एकतर बाहेर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली होती. मुंबईने खऱ्या अर्थाने महाप्रलय अनुभवला होता आणि खूपच सगळीकडे पाणी साचलेलं होतं. वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. फारसं बाहेर जाणंही शक्य नव्हतं. ऑफिसने अर्थातच आमच्या सहकाऱ्यांनासुद्धा लवकर जाण्याची मुभा दिली होती. त्याप्रमाणे काही कर्मचारी निघाले, काही जण त्यातले रेल्वे स्टेशनवरती अडकून पडले, त्यातले काही पुन्हा आकाशवाणीमध्ये आले. आणि आम्ही अर्थातच आपल्याला शो मस्ट गो ऑन, त्यामुळे आपल्याला प्रसारण सुरू ठेवायचं आहे आणि लोकांच्या उपयोगी पडायचं आहे या भावनेतून इथे काम करत राहिलो. अर्थात त्यावेळेला FM वाहिनी आपली सुरू होती. रात्री 9 ते 10 चा कार्यक्रम असायचा आणि त्याच्यासाठी RJ बाहेरून येणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे आयत्या वेळेला मग मी प्रसारणासाठी बसले, सुरुवात केली आणि त्या दिवशी म्हटलं की आज हे सगळं जे काही आपण अनुभवतोय त्यात आपण एकमेकांना एक दिलासा देणारं असं काही बोलूया किंवा तुम्हाला कुठच्याही

0: प्रकारची मदत हवी असेल तर आकाशवाणी हे माध्यम तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तर तुम्ही आमच्याशी जरूर संवाद साधा. त्या काळात मोबाईलसुद्धा फारसे नव्हते कुणाकडे. तर अगदी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक फोन आला होता एका बाईंचा. त्या म्हणाल्या, अहो माझा मुलगा शाळेसाठी ट्रेननी जातो आणि तो अजून आला नाही आहे. आणि बोलता बोलता त्या अक्षरशः रडायला लागल्या फोनवरच, की मला आता खूप काळजी वाटते, अजून माझा मुलगा घरी आलेला नाही आहे, परतला नाही आहे. तर अशा वेळेला आपण काय करू शकतो? मी त्यांना फक्त एवढंच म्हटलं की आपण प्रार्थना करूया आणि तुमचं बाळ लवकरच परत येईल घरी, असे दिलासा देणारे 2 शब्द तेवढेच आपल्या हाती होते. त्याप्रमाणे त्यांना म्हटलं, तुम्ही शांत राहा आणि नक्की येईल, तुमचा मुलगा सुखरूप घरी येईल. आणि काय आश्चर्य, कार्यक्रम संपता संपता त्या बाईंचा पुन्हा फोन आला, अहो तुमची प्रार्थना देवाने ऐकली आणि माझा मुलगा परतही आला. खरं त्यांच्यासारखेच आनंदाश्रू माझ्याही डोळ्यात उभे राहिले. असे अनेक मुंबईकर कुठे कुठे त्या दिवशी अडकले होते प्रवासात, कुणी थांबलं होतं, कुणी ट्रेनमध्ये अडकलं होतं, कुणी कुठे, तर आपापल्या घरी ही माहिती पोहोचवण्यासाठी त्यांना आकाशवाणीचा मोठा उपयोग झाला. आकाशवाणीच्या आपल्या डायल इन नंबर्सवरती फोन करून लोकांनी आपली ख्याली खुशाली ही आपल्या जीवलगांना कळवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला होता. अशा संकटाच्या प्रत्येक वेळेला, म्हणजे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले असतील किंवा इतरही काही नैसर्गिक आपत्ती असेल, त्या प्रत्येक वेळेला आकाशवाणी लोकांसाठी ही नेहमीच उभी राहिलेली आहे. आणि म्हणून अशा या माध्यमामध्ये आपण काम करतो आहे ही जबाबदारी आणि त्याचबरोबर काम करण्याचं समाधान हे खूप मोठं आहे. अर्थात आपल्या श्रोत्यांनाही माहिती आहे की आकाशवाणी हे त्यांच्यासाठीसुद्धा किती जिव्हाळ्याचं आणि आपुलकी असलेलं असं माध्यम आहे. इथे 24 तासाचं प्रसारण एफ एम रेनबो आणि एफ एम गोल्ड वाहिनीवर सुरू असतं, तर त्यासाठी कंट्रोल रूम आणि ड्युटी रूम हे आपले जे 2 विभाग आहेत हे अहोरात्र काम करत असतात. म्हणजे तिथे सतत कोणी ना कोणीतरी कार्यरत असतं. रेडिओवर जे काही प्रसारित होतं त्याची नोंद ठेवण्याचं काम आणि वेळेनुसार सगळे कार्यक्रम प्रसारित होत आहेत की नाही हे पाहणं ड्युटी रूमचं काम असतं, ड्युटी रूममधल्या आपल्या सहकाऱ्यांचं काम असतं. आणि कंट्रोल रूममधले आपले जे सहकारी असतात ते त्याचा तांत्रिक भाग जो आहे, लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचं काम हे ते करत असतात. तर रात्रभर अर्थात ही सगळी मंडळी तिथे जागी होती, काही ना काही काम त्यांचं सतत सुरू होतं. आरजे जे पोचू शकले 1-2 ते त्यांची ड्युटी अर्थातच वाढत गेली काही जणांची. आणि आमच्यापैकी काही मंडळींनी, अधिकारी मंडळी, ती सुद्धा आम्ही कार्यक्रमामध्ये प्रेझेंटर म्हणून सहभागी झालो त्यावेळेला. आणि रात्री अर्थातच सगळे मग एकत्र जमून काही कार्यक्रमांविषयी चर्चा, किंवा त्याचबरोबर एकीकडे चिंताही होती की आपल्या घरातली मंडळी ठीक आहेत ना, सुरक्षित आहेत ना, ही सगळी काळजी प्रत्येकालाच होती. कुणाची लहान मुलं घरी होती तर त्यांना कोण बघेल, कुणाची मुलं पाळणाघरात होती ती घरापर्यंत पोहोचलेत का, पाळणाघरातच त्यांची राहायची सोय झाली आहे वगैरे, अशा सगळ्या चिंता ज्या बाहेरच्या मंडळींना होत्या त्या अर्थातच माध्यमामध्ये काम करणाऱ्या विशेषतः आयांना होत्या. आणि त्यामुळे तोही संपर्क अधूनमधून काही जणींचा सुरू होता. पण अर्थातच आपलं जे काम आहे, कर्तव्य आहे, ते सर्वप्रथम या न्यायाने सगळेजण कार्यरत होते की आत्ता आपली खरी गरज आहे त्यावेळेला आपण लोकांना आधार द्यायला उभं राहायला हवं.
1: विचार करा, बाहेर पाऊस कोसळत असताना आणि स्वतःच्या घराची कोणतीही माहिती नसताना आमचे हे सहकारी स्टुडिओमध्ये बसून लोकांपर्यंत सुरक्षिततेचे संदेश पोहोचवत होते. हीच ती पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगची ताकद आहे.
2: आपत्ती म्हणजे केवळ पूर किंवा भूकंप नाही. आपल्या देशाचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी अवकाळी पाऊस किंवा चक्रीवादळ ही सर्वात मोठी आपत्ती असते.
1: अगदी खरंय. चक्रीवादळ किनारपट्टीकडे येण्यापूर्वी जो इशारा आकाशवाणीवरून दिला जातो तो हजारो मच्छीमार बांधवांचे आणि शेतकऱ्यांचे प्राण वाचवतो. तौक्ते असो किंवा निसर्ग चक्रीवादळ, रेडिओवरून वारंवार दिल्या जाणाऱ्या सूचनांमुळे लोकांचं वेळेत स्थलांतर करणं सोपं झालं.
3: जर आपण मासेमारी व्यवसायात असाल तर चक्रीवादळाच्या काळात खूप जास्त सतर्क राहा. जाळ्यात जास्त मासळी पकडण्याच्या नादात स्वतः चक्रीवादळाच्या जाळ्यात अडकू नका. अगदी साधारण वाटणाऱ्या पण जीवनरक्षक सूचनांचं पालन करा. हवामानाच्या ताज्या अंदाजासाठी रेडिओ ऐकत रहा, टीव्ही पहा आणि वर्तमानपत्र देखील वाचत

0: राहा. मोबाईल फोन नेहमी चार्ज ठेवा. फोनची बॅटरी वाचवण्यासाठी SMS चा वापर करा. रेडिओसाठी अतिरिक्त बॅटऱ्या सोबत ठेवा. आपल्या नौका होड्या सुरक्षित बांधून ठेवा. चक्रीवादळाची सूचना मिळाल्यानंतर मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नका. सावधानतेतच खरी हुशारी आहे.
1: शेतात राबणारा बळीराजा आजही हवामानाचा अंदाज घेण्यासाठी आकाशवाणीवरच विश्वास ठेवतो. संकट ओसरल्यावर पुन्हा कसं उभं राहायचं, पिकांचं नुकसान कसं टाळायचं, याचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन याच स्वरांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आलं आहे.

0: आणि मित्र हो, 20व्या शतकातील संकटांनंतर अगदी काही वर्षांपूर्वी आपण एका अदृश्य शत्रूचा सामना केला. तो म्हणजे कोविड-19 काळ, जेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊनमुळे घराघरांमध्ये बंदिस्त झाला होता.
1: त्या काळात सोशल मीडिया आणि इंटरनेटवर अफवांचं पीक आलं होतं, ज्यामुळे लोकांमध्ये मानसिक तणाव वाढला होता. अशावेळी आकाशवाणीने कोरोना जागृतीची विशेष मोहीम हाती घेतली. थेट फोन इन कार्यक्रमांद्वारे डॉक्टर आणि मानसोपचार तज्ज्ञांना थेट श्रोत्यांशी जोडलं, ज्यामुळे लोकांच्या मनातील शंका आणि भीती दूर झाली.
0: लॉकडाऊनच्या काळात जेव्हा वाहतूक पूर्णपणे बंद होती, तेव्हाही आमचे वार्ताहर आणि तंत्रज्ञ स्वतःचा जीव धोक्यात घालून कर्तव्यावर हजर होते. आपत्तीच्या ह्या नव्या स्वरूपातही आकाशवाणीनं घरात एकटं पडलेल्या ज्येष्ठांना आणि नागरिकांना गाणी आणि माहितीच्या माध्यमातून एक कौटुंबिक आधार दिला.

0: आज सोशल मीडियाचा काळ आहे, माहिती एका क्लिकवर मिळते, पण त्याचसोबत फेक न्यूजचं संकटही तितकंच वाढलंय. अशावेळी आपत्तीच्या काळात आजही लोक रेडिओकडे वळतात, कारण
1: आकाशवाणीने गेल्या 90 वर्षात दिलेली माहिती कधीही चुकीची नव्हती. 90 वर्षांचा हा काळ केवळ जुन्या आठवणींचा नाही, तर तो एका अढळ विश्वासाचा आहे.
0: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आणि भूकंपाच्या ढिगाऱ्यापासून ते महापुराच्या पाण्यापर्यंत आकाशवाणीनं सदैव तुमची साथ दिली आहे आणि पुढेही देत राहील.
1: संकटाच्या प्रत्येक क्षणी आशेचा एक किरण बनून घुमणारा हा आवाज उद्याच्या पिढीलाही असाच मार्ग दाखवत राहील. 90 वर्षांच्या या प्रवासाचा भाग असणाऱ्या प्रत्येक श्रोत्याचे आम्ही मनापासून आभार मानतो.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या ह्या दैदिप्यमान प्रवासाला आणि आपत्ती काळात देशाला सावरणाऱ्या सर्व वीरांना आमचा पुन्हा एकदा मानाचा मुजरा.
1: धन्यवाद.

श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आपण एक विशेष कार्यक्रम ऐकलात, संकटातील सोबती. विविध आपत्ती काळामध्ये आकाशवाणीनं बजावलेल्या अतुलनीय आणि ऐतिहासिक कामगिरीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं प्रीती किरकिरे आणि रोशन जाधव यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीच्या निमित्तानं विशेष रूपक संकटातील सोबती आताच आपण ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम.

0: यांनी गायलेलं सुब्रत सिन्हा यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हिमेश रेशमिया यांचंच.
1: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस?
2: अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते?
1: अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
2: अरे वा,
1: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
2: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
1: आजच कॉल करा
2: 9637 3549 85.
0: राज कपूर नरगिसची मधुर गाणी.

0: राजेश खन्नाची रोमांटिक गाणी।
1: रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना।
0: जितेंद्र असो। कि एंग्री यंग मैन अमिताभ,
2: मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं, तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती तुम वो कहती।
0: आणि मराठीतील दुर्मिळ गीत,
3: मी रात टाकली, मी कात टाकली।
0: रोज सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल, फक्त आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर FM बँडच्या 101.7 MHz वर सर्वजनात सर्वांच्या मनात।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी नॉर्वेच्या दौऱ्यावर असून भारत नॉर्डिक शिखर परिषदेत आज ते सहभागी होणार आहेत. तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांसोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हा या परिषदेचा उद्देश आहे. दरम्यान पंतप्रधानांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन शिखर संमेलनात दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं. उभय देशातील ऐतिहासिक आर्थिक संबंधांना एका नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट काल प्रदान करण्यात आला. नॉर्वेचे महाराज राजे हेरॉल्ड पाचवे यांनी एका विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान देऊन गौरवलं. दरम्यान पाच देशांच्या दौऱ्याच्या पाचव्या टप्प्यात पंतप्रधान मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. देशातल्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यापासून सावध राहण्यासाठी आयुष मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राखणं, टळटळीत उन्हाच्या वेळेत थेट सूर्यप्रकाशाशी संपर्क टाळणं, हलक्या सुती कपड्याचा वापर, ऋतुमानानुसार योग्य फळांचं आणि क्षारयुक्त पेयांचं सेवन यावर मंत्रालयानं भर दिला आहे. सुस्ती, डोकेदुखी, मळमळ, मानसिक स्थितीत बदल, शरीराचं उच्च तापमान, शुष्कता, चक्कर अशी लक्षणं दिसली तर धोक्याचा इशारा मानून वेळीच त्याकडे लक्ष देणं असंही त्यात म्हटलं आहे. उष्माघात ही वैद्यकीयदृष्ट्या आपत्कालीन स्थिती असून त्याकडे ताबडतोब लक्ष देण्याची गरज आहे. तीव्र आघाताच्या बाबतीत 108 आणि 102 या आपत्कालीन हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. आखाती संकटानंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एक

0: संध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रप्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या

0: पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा, अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहेत. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
1: पश्चिम आशियातल्या सध्याच्या भूराजकीय तणावामुळे जागतिक पुरवठा साखळीवर झालेल्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आणि तेल विपणन कंपन्यांनी संपूर्ण राज्यात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्वाही दिली आहे. तेल उद्योगाचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक मिहीर जोशी यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रात सध्या संपूर्ण देशभरातील सर्वाधिक म्हणजे सुमारे 44 लाख पीएनजी जोडण्या आहेत. नागरिकांनी पेट्रोलियम उत्पादनांची खरेदी करताना घाई गडबडीने किंवा घाबरून जाऊन खरेदी करू नये किंवा त्याची साठेबाजी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळानं यंदाच्या खरीप हंगामासाठी 2,47,000 क्विंटल दर्जेदार बियाण्यांचं नियोजन केलं आहे. हे बियाणं अधिकृत विक्रेत्यामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना विश्वासार्ह बियाणं उपलब्ध व्हावं आणि बोगस बियाण्यांच्या विक्रीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी यंदा केंद्र सरकारच्या साथी पोर्टलच्या माध्यमातून विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत आणि प्रमाणित बियाण्यांचीच खरेदी करावी असं आवाहन महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी केलं आहे. पालघर जिल्ह्यात काल टेम्पोच्या अपघातात मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ही माहिती दिली. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या वराडाच्या टेम्पोचा काल एका कंटेनरसोबत अपघात झाला. यात 13 जणांचा मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले. पालकमंत्री नाईक यांनी जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली, त्यानंतर ते बोलत होते. बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यात नागपूर आणि अकोला इथल्या दहशतवाद विरोधी पथकानं संयुक्त कारवाई करत मोठा शस्त्रसाठा जप्त केला. अंत्रिकोळी गावखेडा परिसरात झालेल्या कारवाईत 2 देशी बनावटीचे पिस्तूल, 4 मॅगझिन, तब्बल 92 जिवंत काडतुसं, चाकू आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
2: श्रोते हो, 11:05 झाली आहेत. FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.
3: गाता रहे मेरा दिल.
2: गाता रहे मेरा दिल ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना मिलन नायगडेचा नमस्कार.

श्रोते हो, स्वामी या चित्रपटातलं येसुदास यांनी गायलेलं अमित खन्ना यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राजेश रोशन यांचं. श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात भारतीय रंगभूमी चित्रपट आणि सामाजिक विचार विश्वाला नवी दिशा देणारे रंगभूमीचे दोन विचारवंत यांच्याविषयी. एक आहेत नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक गिरीश कर्नाड, आणि दुसरे आहेत मराठी रंगभूमीतील क्रांतिकारी लेखक विजय तेंडुलकर. आज आहे गिरीश कर्नाड यांचा जन्मदिन, तर लेखक विजय तेंडुलकर यांचा स्मृतिदिन. श्रोते हो, भारतीय रंगभूमीचा इतिहास लिहिताना ही दोन नावं कायम आदरानं घेतली जातात. गिरीश कर्नाड यांनी पुराणकथा आणि इतिहासातून आधुनिक प्रश्न मांडले, तर विजय तेंडुलकर यांनी समाजातील वास्तवाला थेट रंगमंचावर आणलं. तर आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात जाणून घेऊया या दोन महान नाटककारांचा कला प्रवास. श्रोते हो, 19 मे 1938 रोजी महाराष्ट्रातील माथेरान इथं जन्मलेले गिरीश कर्नाड हे भारतीय रंगभूमीवरील एक तेजस्वी नाव आहे. कन्नड साहित्य, रंगभूमी, हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट आणि सामाजिक विचार यांचा सुंदर संगम म्हणजे गिरीश कर्नाड. श्रोते हो, गिरीश कर्नाड यांच्याविषयी आपण बरंच काही जाणून घेणार आहोत, पण त्याआधी ऐकूया त्यांच्यावर आणि अभिनेत्री नूतनवर चित्रित झालेलं मेरी जंग या चित्रपटातलं हे सुंदरसं गीत.

श्रोते हो, लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांनी गायलेलं मेरी जंग या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं, तर संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोते हो, 1960 दशकात एक नाटककार म्हणून गिरीश कर्नाड यांच्या उदयानं कन्नडमधील आधुनिक भारतीय नाट्यलेखनाला एक नवी दिशा मिळाली. त्यांनी अवघ्या 22व्या वर्षी लिहिलेलं ययाती नाटक प्रचंड गाजलं होतं. महाभारतातील कथानकावर आधारित असलेल्या या नाटकातून त्यांनी मानवी इच्छा, जबाबदारी आणि नैतिकता यांचा वेध घेतला. ही कथा पांडवांच्या पूर्वजांपैकी एक असलेल्या राजा ययातीच्या कथेवर आधारित आहे. राजाला त्याच्या व्यभिचारामुळे संतप्त झालेल्या गुरु शुक्राचार्यांनी अकाली वृद्धत्वाचा शाप दिला होता. श्रोते हो, याशिवाय गिरीश कर्नाड यांची तुघलक, हयवदन, नागमंडल, तलेदंड, अग्नी आणि पाऊस ही गाजलेली नाटकं. श्रोते हो, ऐकूया गिरीश कर्नाड आणि जयाप्रदा यांच्या प्रमुख भूमिका असलेला सूरसंगम या चित्रपटातलं हे गीत.

श्रोतेहो सूरसंगम या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि राजन साजन मिश्रा यांनी गायलेलं वसंत देव यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोतेहो गिरीश कर्नाड यांनी नाटकांसोबतच चित्रपटामध्येही मोठं योगदान दिलं. कन्नड चित्रपटसृष्टीतील नव्या लाटेचे ते प्रमुख होते. 1970 सालच्या संस्कार या कन्नड चित्रपटातून त्यांनी अभिनय आणि पटकथालेखनात पदार्पण केलं आणि हिंदीमध्ये निशांत, मंथन, स्वामी, पुकार, इकबाल, सूर संगम, मेरी जंग, डोर, एक था टायगर, टायगर जिंदा है या चित्रपटातून महत्वाच्या भूमिका केल्या. तसंच त्यांनी मृष्यकटिक या नाटकावर आधारित आणि शशी कपूर निर्मित, रेखा आणि शेखर सुमन अभिनीत उत्सव चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. ऐकूया तर उत्सव चित्रपटातलं हे गीत.

लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं वसंत देव यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, तर चित्रपट होता उत्सव. श्रोते हो, गिरीश कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेला उत्सव हा हिंदी चित्रपट, जो प्रसिद्ध संस्कृत नाटककार शूद्रकाच्या मृच्छकटिक या नाटकावर आधारित आहे. हा चित्रपट कलात्मक मांडणी, भव्य नेपथ्य, उत्कृष्ट संवाद आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवतो. हा चित्रपट भारतीय समांतर आणि

व्यावसायिक चित्रपटाच्या संगमाचं उत्तम उदाहरण आहे. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून माझ्यासोबत म्हणजेच मिलनसोबत. श्रोते हो, मराठी चित्रपटसृष्टीतही गिरीश कर्नाड यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली. त्यांनी संवेदनशील आणि आशयघन चित्रपटात भूमिका साकारत आपल्या अभिनयातील विविध पैलू दाखवून दिले. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या उंबरठा या चित्रपटात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली. आणि मित्रांनो, योगायोग पहा, उंबरठाची पटकथा विजय तेंडुलकर यांनी लिहिलेली आहे आणि आज आपण या दोन महान दिग्गजांबद्दलच जाणून घेत आहोत. ऐकूया तर उंबरठा या चित्रपटातलं हे गीत. श्रोते हो, हे गीत अभिनेत्री स्मिता पाटील आणि गिरीश कर्नाड यांच्यावर चित्रित केलेलं आहे. नोकरीनिमित्त नवऱ्यापासून दूर गेलेली पत्नी म्हणजे स्मिता पाटील जुन्या फोटोंचा अल्बम पाहत आहे आणि त्यात आपल्या नवऱ्यासोबतचे मुलांसोबतचे फोटो पाहत आहे. कुटुंबाच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या स्त्री वेदना या गाण्यातून व्यक्त होत आहेत.

श्रोते हो, उंबरठा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते हो, 1977 साली प्रदर्शित झालेला स्वामी हा चित्रपट, यात गिरीश कर्नाड सोबत शबाना आझमी यांची प्रमुख भूमिका होती. ऐकूया या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आणि गिरीश कर्नाड, शबाना आझमी यांच्यावर चित्रित हे

श्रोते हो स्वामी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं अमित खन्ना यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राजेश रोशन यांचं. श्रोते हो गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण आणि साहित्य अकादमीच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. श्रोते हो लेखक, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांच्या व्यक्तिमत्वात विद्वत्ता, साधेपणा आणि कलात्मकता यांचा सुंदर संगम होता आणि म्हणूनच मराठी रसिकांनीही त्यांना मनापासून स्वीकारलं. श्रोते हो गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आज आपण ऐकत आहात गिरीश कर्नाड आणि लेखक विजय तेंडुलकर यांच्याबद्दल. श्रोते हो समाजातील वास्तवाला धारदार शब्दात मांडणारे ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांचा आज स्मृती दिन. 6 जानेवारी 1928 रोजी जन्मलेले विजय तेंडुलकर हे मराठी रंगभूमीचे अत्यंत प्रभावी आणि धाडसी नाटककार मानले जातात. विजय तेंडुलकर हे नाटककार, चित्रपट आणि दूरदर्शन लेखक, राजकीय पत्रकार आणि सामाजिक भाष्यकार होते. त्यांच्या मराठी नाटकांनी त्यांना समकालीन अपारंपरिक विषयांवरील नाटककार म्हणून स्थापित केलं. त्यांची शांतता कोट चालू आहे, सखाराम बाइंडर, घाशीराम कोतवाल ही नाटकं प्रचंड गाजली. श्रोते हो नाटकांबरोबरच विजय तेंडुलकर यांनी चित्रपटासाठी पटकथा सुद्धा लिहिल्या. तेंडुलकर यांनी 1974 सालचा निशांत, आक्रोश, अर्धसत्य, सामना, सिंहासन, उंबरठा या चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. ऐकूया त्यांची पटकथा असलेल्या सामना या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, सामना या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं भास्कर चंदावरकर यांचं. श्रोते हो, नाटककार लेखक विजय तेंडुलकर यांच्या लेखनात समाजाचा आरसा दिसतो. त्यांच्या लेखनात वास्तवाची तीव्रता आणि मानवी मनाचा संघर्ष प्रकर्षानं जाणवतो. त्यांनी समांतर चित्रपटांसाठी अत्यंत प्रभावी पटकथा लिहिल्या. विजय तेंडुलकर यांची पटकथा असलेला सिंहासन हा चित्रपट, यात डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले आणि अरुण सरनाईक या दिग्गजांनी भूमिका केल्या होत्या. हा चित्रपट महाराष्ट्रातील राजकारण, सत्ता संघर्ष, भ्रष्टाचार, पत्रकारिता आणि सामान्य माणसाच्या आयुष्यावर होणारा परिणाम यांचे अत्यंत वास्तववादी चित्रण करतो. एकीकडे सत्ता संघर्ष, तर दुसऱ्या बाजूला सामान्य माणूस बेरोजगारी, दारिद्र्य आणि अन्यायाला सामोरे जात असतो. हा विरोधाभास या चित्रपटात मांडला आहे. ऐकूया तर सिंहासन या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो सिंहासन या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते हो, विजय तेंडुलकर यांची पटकथा असलेला आणखी एक मराठी चित्रपट म्हणजे उंबरठा. महिलांच्या स्वातंत्र्याचा आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधाचा प्रवास दाखवणारा चित्रपट. ऐकूया उंबरठा या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं उंबरठा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं सुरेश भट यांचं, तर संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते हो, भारतातील दुग्ध क्रांती आणि सहकार चळवळीवर आधारित चित्रपट मंथन याची पटकथा सुद्धा विजय तेंडुलकर यांचीच होती. ग्रामीण जीवन, सामाजिक परिवर्तन आणि सामान्य माणसाचा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात गिरीश कर्नाड, स्मिता पाटील, नसरुद्दीन शहा, अमरीश पुरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

श्रोते हो, मंथन या चित्रपटातलं प्रीती सागर यांनी गायलेलं नीती सागर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वनराज भाटिया यांचं. श्रोते हो, विजय तेंडुलकर यांच्या लेखनाची वैशिष्ट्य म्हणजे समाजातील कटु वास्तव मांडण्याची

0: निर्भीड शैली, स्त्री पुरुष संबंधांवरील परखड भाष्य, मध्यमवर्गीय समाजाचं वास्तववादी चित्रण. श्रोतेहो विजय तेंडुलकर यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मभूषण, कालिदास सन्मान आणि फिल्मफेअर पुरस्कार. तर श्रोतेहो, भारतीय रंगभूमी आणि साहित्य विश्व समृद्ध करणाऱ्या दोन महान व्यक्तिमत्वांचा कला प्रवास आज आपण जाणून घेतला. गिरीश कर्नाड यांनी इतिहास, पुराण आणि आधुनिकता यांचा संगम घडवला, तर विजय तेंडुलकर यांनी समाजातील वास्तवाला शब्द दिला. श्रोतेहो, आज होता अभिनेता गिरीश कर्नाड यांचा जन्मदिन, तर लेखक विजय तेंडुलकर यांचा स्मृतिदिन. या दोन्ही दिग्गजांना अभिवादन करून मी मिलन नायगडे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया याच वेळेला याच ठिकाणी याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे
1: गाता रहे मेरा दिल.
0: श्रोतेहो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र श्रोतेहो 12 वाजतात वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मुलांना उन्हाळ्याच्या म्हणजेच मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यात, पण बाहेर सूर्यदेव इतका तापलाय की भर उन्हात बाहेर कुठे फिरायला जाणंही कठीण झालंय. मग अशा वेळेत घरातच थंडगार पेय, सरबत, आईस्क्रीम याचा मनमुराद आनंद घेत आपण उन्हाळा सुसह्य करण्याचा प्रयत्न करतोय. ही झाली तुमच्या आमच्या घरातली दिनचर्या. पण सुखदा आणि रोहित इतक्या कडाक्याच्या उन्हात काय बरं बेताकतायत? त्यांच्या काय गप्पा रंगल्या आहेत? ते हा उकाडा सुसह्य करण्यासाठी काय करतायत? चला ऐकूया त्यांच्या गप्पा. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत चेतना.

0: हुश, काय बाई तरी लोकांचं दुटप्पी वागणं. एकीकडे म्हणायचं गर्मी आहे गर्मी आहे, पण रस्त्यावरचा ट्रॅफिक मात्र काही कमी होत नाहीये. रोहित, जरा बाहेर जाऊन बघ किती झळा लागतायत त्या.
1: झळा ज्या लागल्या जीवा,
0: अरे
1: त्या केवळ

0: सांगाव्या असं माझं झालंय. सख्खा नवरा जिथे आपलं म्हणणं ऐकायला तयार नाही.
1: अगं हे बघ सुखदा, असं काही रागवायची गरज नाहीये, मी ऐकतोय बोल. आणि काय ग दुटप्पी वागणं कोणाचं काय?
0: आता मला सांग रोहित, बाहेर जर का गरमा आहे उकाडा आहे तर लोकांनी घरात बसायचं की नाही?
1: अगं पण काय झालं ते तर सांग, मुळात तू एवढी गरम का झाली आहेस? थांब थांब थांब थांब एक मिनिट थांब. हे बघ मी ह्या पंखा फास्ट करतो. हे बघ इथे बस घाम पूस आधी आणि शांतपणे सांग काय झालं.
0: अरे मी की नाही मॅचिंग ब्लाउज पीस आणायला बाजारात गेले होते, मग येता येता भाज्या आणि फळं घेतली, उसाचा रस पेले बस. पण ह्या केवळ चार गोष्टी करण्यासाठी किती वेळ गेला माझा, तब्बल 3 तास.
1: साहजिक आहे तू ब्लाउज पीस शोधण्यासाठी म्हणजे भिंग घेऊन बसली अशी.
0: अरे काय रे,
1: मग दुकानदाराशी नेहमीचा डायलॉग, तद्दन वेगळी शेड दाखवणे तो म्हणाला असणार भाभी इतना तो 19-20 चलता ही है ना वगैरे वगैरे.
0: तर काही दाखवतात रे दुकानदार, म्हणजे काय गळ्यातच मारायला बघतात जणू काही. ती नलू मामींच्या सारंगच्या लग्नातली इरकल आहे ना रे, एकतर तो फिरता असा मस्त वांगी रंग आहे.
1: सुखदा ते फिरता रंग वगैरे प्रकरण मला आजपर्यंत समजलेलं नाही. मला सांग रंग फिरला तर मग बाईनं गिरकी मारायची नाही का, म्हणजे काट्यानी काटा काढणं
0: काही काही म्हणजे ज्या गोष्टीतलं आपल्याला कळत नाही त्यात उगाच आपली विद्वत्ता पूर्ण मत कशाला द्यायची.
1: ठीक आहे गप्प बसलो मी, पण ते तब्बल 3 तास कशासाठी लागले ते तर सांग. 19-20 ऐवजी आज 25-30 वगैरे झालं का?
0: काय रे रोहित, आधीच मी वैतागून आले बाहेरून, त्यात तू मला पाणी सुद्धा दिलं नाहीस आणि वर असा काहीतरी म्हणजे पीजेनचा मारा अक्षरशः.
1: सॉरी सॉरी सॉरी, पाणीच काय, तुला छानसं लिंबू सरबत बनवून देतो, म्हणजे बनवून ठेवलेलंच आहे. आता अगदी सिरियसली विचारतो काय झालं काय.
0: मी मार्केटला भर दुपारी 12 वाजता गेले. गर्दी केवढी माहितीये का, दुकानात शिरायला जागा नाही.
1: आणि मग बाहेरूनच ती साडी उंच धरून दाखवून उड्या मारून मारून भैया भैया भैया इसमें किरमिजी रंग दिखाओ, मतलब जांभळा म्हणजे कम चाहिए और गुलबट निळसर जास्ती चाहिए वगैरे वगैरे सांगत असं खरेदी केलीस का?
0: मी आता आतल्या खोलीत जाते, तुला काही ऐकायचं नाहीये ना, जाऊ दे.
1: थांब थांब थांब थांब थांब अगं, सॉरी सॉरी सुखदा. हे बघ आधी हे सरबत घे. आता बोल, मी एकदम आळी मिळी गुपचळी. हा तर तू सांगत होतीस गर्दी होती, पुढे काय झालं?
0: सरबत बरं झालंय. तर अरे रोज व्हॉट्सअपवर मेसेज येतोय महाराष्ट्रभरात पारा 40 आणि 45 वर जाणार आहे वगैरे वगैरे. खरं तर गेलाच आहे
1: हो बऱ्याच ठिकाणी.
0: तेव्हा दुपारचं बाहेर पडू नका, हे करू नका ते करू नका, पण लोक कुठचं ऐकायला, एवढं काय अडलेलं असतं खरंच कुणाचं.
1: बघ मी थट्टा करत नाहीये, मगाशी मी हसलो तर तुला राग आला, पण तू स्वतः 12 वाजता बाहेर पडलीस आणि म्हणून तुला हे दृश्य दिसलं खरं की नाही?
0: हो
1: म्हणजे काय झालंय कळतंय का, तू सुद्धा त्या गर्दीतलीच एक व्यक्ती झालीस की नाही सांग मला.
0: अरे हो, पण मला की नाही ब्लाउज पीस घेणं अगदी गरजेचंच होत.
1: आता सगळेजण असंच म्हणतात की माझं गरजेचं काम होतं. आता कशाला त्या बायका ब्लाउज पीस आणि फळं किंवा भाजी घ्यायला दुपारी 12 टळटळीत उन्हात बाहेर पडतात?
0: जाऊ दे, तू जखमेवर मीठ चोळतोयस आणि त्या अनावश्यक गर्दी करणाऱ्या लोकांची बाजू घेतो.
1: अगं मीठ चोळत नाहीये मी खरंच, एवढ्या उन्हाची तू बाहेर पडत जाऊ नको सुखदा. अगं केवढ्या झळा बसतायत उन्हाच्या, आणि आपल्याला सरकार सांगतंय त्यात अर्थ आहेच ना, उन्हात जाऊन आल्याचा त्रास लगेच होईल असं नाही, थोड्या वेळाने सुद्धा त्रास होऊ शकतो पण होऊ शकतो.
0: हा आता तू म्हणाला त्याच्यावरनं मला लिंक लागली.
1: काय
0: गेल्या आठवड्यात मला थोडी चक्कर आल्यासारखं वाटत होतं बघ.
1: तर काय, अरे किती गळून गेल्यासारखं झालं होतं आठव, आणि कारण सुद्धा तूच शोधून सांग आठव.
0: मागच्या आठवड्यात की नाही हो ना रे, अण्णा काकांना डबा घ्यायला हॉस्पिटलमध्ये जाणं झालं, शिवाय चांगले आंबे आले म्हणून फळवाल्याचा फोन आला, मग लगेच गेले नाही तर आंबे संपतील म्हणून तशीच भर दुपारी आंबे घ्यायला गेले.
1: आणि मी नेमका टूरवर होतो त्यावेळेस. सुखदा मग हे सगळे उद्योग करायचे पण सकाळच्या कमी उन्हाच्या वेळी किंवा संध्याकाळी उन्ह जरा सरल्यानंतर. फक्त हूं म्हणून पुन्हा येरे माझ्या मागल्या केलं तर काय उपयोग आहे, तू स्पष्ट सांग की हो मी हे पाळायचा प्रयत्न करेन.
0: हो ना रे करेन, बस हे बघ आता सुद्धा की नाही.

0: माझं डोकं बारीक बारीक दुखतंय, मला काही सुचत नाहीये. खर तर मी भरपूर पाणी नेलं होतं बरोबर.
1: अगं आणि ते छत्री टोपी स्कार्फ काय फक्त शोभेसाठी आणलेत का आपण? आणि गॉगल
0: स्कार्फ बांधला ना की सगळं चप्प होऊन जातात केस बघ.
1: हे आता काय म्हणजे तुला कोणाला दाखवायचं ते वाऱ्यावर भरभरणारे केशकुंतल?
0: दाखवायचे नाहीत रे, पण मला नाही आवडत स्कार्फ आणि गॉगल वगैरे, मी सवय नाही रे.
1: सुखदा ग सगळ्या गोष्टी आवड म्हणून करायच्या असं नसतं ग. उन्हात जाताना डोकं आणि खरं तर शक्य तेवढी त्वचा झाकली गेलीच पाहिजे. डोळ्यांवर गॉगल असला पाहिजे, फॅशन म्हणून नाही तर उन्हाच्या त्रासाला अटकाव करण्यासाठी.
0: बरोबर आहे तुझं, पण खरं तर मला वाटलं होतं मी येऊन जाईन अर्ध्या पाऊण तासात परत. पण झालं काय, जाताना सुद्धा बस उशिराच मिळाली.
1: ए सुखदा मला सांगते, डबोलं कुठे पुरून ठेवूया आपण?
0: डबोलं? कसलं डबोलं रे?
1: अगं तू उन्हा तान्हाची सुद्धा रिक्षा किंवा टॅक्सी न करता बसनी किंवा चालत जातेस, पैसे वाचवतेस, तर ते वाचवलेले जे पैसे आहेत त्याचं डबोलं कुठे ठेवायचं हे विचारतोय मी. कळलं ना?
0: कळतंय कळतंय बरं. उपरोधाने ओतप्रोत भरलेलं वाक्य कळतंय मला.
1: मला एवढं सांगायचंय की आपल्या तब्येतीची काळजी आपणच घ्यायला हवी, ऋतुमानाप्रमाणे आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये बदल करायला हवेत. एरवी कसं तू छान व्यायाम आहार आरोग्य सगळ्या बाबतीत अगदी जागरूक आहेस. तुला सल्ला द्यायची पाळी माझ्यावर यायला नको असं तुला वाटतं हो की
0: नाही? खरंय म्हणजे तू म्हणतोयस ते, पण आता खरंच पटतंय मला तुझं. नाही जाणार आता मी उन्हाची बाहेर, आणि गेले तर मग टॅक्सी वगैरे करून जाईन.
1: दॅट्स लाईक अ गुड गर्ल, आय मीन.
0: आणि तुम्ही गुड बॉय, तुम्ही सुद्धा काही गोष्टी करणं काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे बरं का?
1: अरे मी काय केलं? मी तर कधीच उन्हात भटकायला जात नाही.
0: भटकायला म्हणून जात नशील, पण गाडीने जातोच ना. आणि त्या सरकारी मेसेज मगाशी तू म्हणालास त्याच्यामध्ये हेही म्हटलंय की एवढ्या भयंकर उष्ण वातावरणात कारमध्ये कार्बोनेटेड पेय परफ्युम्स लायटर हे असलं काही ठेवू नका.
1: तुला तर माहितीये लायटरचा काय प्रश्नच नाहीये, मी सिगरेट वगैरे ओढतच नाही.
0: लगेच स्वतःची सफाई देण्यापेक्षा तो मेसेज पूर्णपणे वाच.
1: हो वाचतो वाचतो मॅडमजी. कारच्या खिडक्या थोड्या उघड्या ठेवा असं म्हटलंय. टाकीमध्ये इंधन अगदी फुल भरू नका.
0: टायर सुद्धा फार जास्त फुगवू नका.
1: कळलं कळलं, कारनी प्रवास करताना घ्यायची काळजी कळली, अगदी बरोबर आहे तू म्हणतेस ते.
0: चला शेवटी आपलं कोणत्या तरी एका गोष्टीवर एकमत झालं.
1: झालं म्हणजे काय होतं ग, आपलं भांडण नाही म्हणजे तात्विक वाद सुद्धा तेवढ्या पुरते असतात.
0: त्यामुळे ते आटोपतात सुद्धा काही मिनिटात. बरं ऐक ना, आज ताडगोळे नाही पण छान जांभळं मिळाली.
1: बरोबर दे दे दे दे, लवकर दे. अगं जांभळं सुद्धा मला तेवढीच आवडतात. आय जस्ट लव जांभूळ. जांभूळ पिकल्या झाड खाली.
0: आय जस्ट लव जांभूळ वाले अहो ढोल वाले, तुम्ही जरा आवरा आवरा तो ढोल स्वतःला आवरा.
2: सुखदा तू आलेली मला कळलं बरं का, पण मी आज काम करत होते.
1: अगं सुखदा ही आतल्या खोलीत दार बंद करून काय करत होती कोण जाणे, काही सिगरेट मिशन वगैरे नाही ना तुम्हा दोघींच? की त्याच तुझ्या त्या फिरत्या साडीसाठी काहीतरी शिवत होती आतल्या खोलीमध्ये बसून. मी विचारलं पण ताकास तूर लागू दिला नाही तिनं.
2: अरे जीजू हो हो जरा धम खा. अरे आमच्या ऑफिस साठी आम्ही एक प्रोजेक्ट करतोय.
1: हो मला सांग, त्या मुक्तासाठी शर्वरीला आणि या रेवाला प्रोजेक्ट साठी आपलं घरच का लागतं ग नेहमी?
2: मी नको येऊ का मग? सांग ही मी चालले आता.
0: थांब ग रोहित, तू नको रे पेडू तिला. सांग बरं आम्हाला कसलं प्रोजेक्ट आहे तुझं?
2: बाय द वे इथे शांतता असते म्हणून एका फ्लो मध्ये काम करता येतं म्हणून मी इथे येते. आणि माझ्या बहिणीच्या घरी येण्यापासून मुझे दुनिया की कोई ताकद रोक नाही सकती.
1: नाही ग बाई, तुला रोकणारा मी कोण बापडा? बरं सांग कसलं प्रोजेक्ट आहे?
2: अरे कंपनीच्या सीएसआरच्या अंडर आम्ही एक उद्यान डेव्हलप करायला घेतलंय. आणि उद्या म्हणजे 20 मे हा आंतरराष्ट्रीय मधमाशी दिवस आहे.
1: अरे बापरे मग काय तुम्ही मध गोळा करायला जाणार की काय?
2: तू तुला हवं ती बडबड कर, मी सुखदाला सांगेन सगळं. आणि मजा म्हणजे 22 मे हा आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिवस आहे, म्हणजे इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायव्हर्सिटी.
1: आता कळलं.
0: पण यात तू काय करणार आहेस किंवा आज करत होतीस ते सांग.
2: अगं या प्रोजेक्टमध्ये निसर्ग पर्यावरण आणि जैवविविधतेचं महत्व जाणून घेणं, त्याचं संवर्धन करणं आणि त्याविषयी जागरूकता निर्माण करणं यासाठीचे उपक्रम असतात.
1: आणि मधमाशांचं काय?
2: हो हो सांगते सांगते. आपली परिसंस्था अन्न सुरक्षा आणि जैवविविधतेमध्ये मधमाशांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि त्याचं संरक्षण करणं असे या प्रोजेक्टचे ऑब्जेक्टिव्ह आहेत.
1: बापरे मला तर ऐकूनच झापलं.

0: लागली.
1: काही बोलू नकोस हा, तुम्ही सुद्धा सीएसआर मध्ये काम करत असालच ना.
2: सगळं माहितीये ग त्याला, तुझी मजा घेतोय तो, दुसरं काय.
0: पण मग हे सगळं तू मगाशी म्हणजे सुखदायाच्या अगोदर मला का नाही सांगितलंस घरे. वा
2: असू दे रे रोहित, आता कळलंय ना तुला ती काय करत होती ते, मग झालं.
0: नाही नाही नाही, पण तरी तरी तरी
2: किती प्रश्न विचारशील, शांत राहा जरा आणि मलाही थोडं शांतपणे बसू दे.
1: हो ना, काहीतरी खुसपट काढत बसतो नुसता. बरं मला एक सांग जरा, मी खोलीत येत असताना तुमच्या तोंडी ते आय जस्ट लव्ह एवढं वाक्य ऐकलं, मी तुमच्या राजाराणीच्या मध्ये तर आले नाही ना.
0: नाही म्हणजे मी राजा आहे इथवर बरोबर आहे, पण ही राणी
2: काय काय काय म्हणायचंय काय तुला, आणि मी कोण आहे तुझ्या मध्ये.
0: तू तू अगं तू ना, तू तर महाराणी, माझ्या दिलाशी राणी.
1: तुमचे जरा नाटकातले संवाद म्हणून झाले असले तर मला कोणी सांगेल का की कोण कोणाला लव्ह करत होत.
0: सांग सांगेल.
2: अगं रोहित साठी ताडगोळे आणणार होते पण ते मिळाले नाहीत, मग जांभळं आणली.
0: हाय दुर्दैव. पण दुर्दैव कशाला, ताडगोळा न सही मेरा दुसरा प्यार जांभूळ तो मिला.
1: ते जाऊ द्या बरं, पण इथे हा ग्लास कसला दिसतोय.
0: अगं
1: म्हणजे त्या तळाशी बसलेली लिंबाची एक बी त्या पेयाची साक्ष देतीये.
2: अगदी खरंच आहे, मी उन्हाची आले ना म्हणून रोहितने मला मस्त थंडगार लिंबू सरबत स्वतः करून दिलंय.
0: छान छान, आता येणार ऑर्डर येणार. और एक ग्लास सरबत लाव, मला कल्पना होतीच आणि म्हणून मी चांगलं अगदी गंजभर सरबत करून फ्रीज मध्ये ठेवलंय. थांबा देतो रेवाबाई आपल्याला सुद्धा.
1: अशा तापत्या उन्हात सरबताची मजा काही वेगळीच नाही का ग सुखदा.
0: हो सरबत बनवणारा आणून देणारा मी, आणि मजा येते की नाही सुखदा सांगणार. वा वा वा, जमाना आलाय.
2: रोहित तुला आठवतं का रे, आपण बांधवगडला जंगल सफारीला जाऊन अशाच कडक उन्हात रेस्ट हाऊस मध्ये परतलो होतो,
0: आणि तेव्हा तिथला तो मुलगा आधी आपल्याला कोलन वॉटरचे गारेगार टिश्यू द्यायचा, चेहरा मान हात पुसायला. काय स्वर्ग सुख वाटायचं ग त्या क्षणी ते.
1: आणि मग आवळ्याचं किंवा वाळ्याचं थंडगार सरबत हवं तेवढं प्या. ऐक, शरीर आणि आत्मा दोन्ही थंड आणि तृप्त होऊन जायचे.
2: रेवा आपला बंडू मामा शेतात जाण्यापूर्वी टोपीच्या कांदा ठेवायचा, आठवत आहे ना.
1: हो ना, आणि तुमचे आबा खास उन्हासाठी तलम सुती शुभ्र पांढऱ्या बंडे आणायचे.
0: खरं तर आबा अगदी नियमित व्यायाम करणारे, 70व्या वर्षी सुद्धा सूर्यनमस्कार घालणारे, पण ते म्हणायचे उन्हाळ्यात व्यायाम सुद्धा कमी करायला हवा आणि केलाच तर उन्ह सरल्यानंतर हलका व्यायाम करायला हवा.
1: तू हलका व्यायाम म्हणालास ना, तसा आमच्या आईचा शब्द प्रयोग आहे हलका आहार.
2: खरंच किती योग्य शब्द प्रयोग आहे तो. हलका आहार म्हणजे पचायला हलका, पोटाला त्रास देणार नाही अशा प्रकारचा आहार.
1: आई म्हणते उन्हाळ्यात पाणी भरपूर प्या, ती तर रात्री झोपण्यापूर्वी धणे जिरे पाण्यात भिजत घालून ठेवते आणि त्याचं पाणी दिवसभर थोडं थोडं पिते आणि आम्हाला सुद्धा तेच पाणी प्यायला सांगते.
0: किती मस्त हे पाणी अक्षरशः सरबतासारखं लागतं आणि तेही थंड पाण्यात असेल तर आ हा हा हा मजाच.
2: आपल्या आधीची पिढी प्रत्येक ऋतूचा विचार करून त्याप्रमाणे आहार विहार आणि सगळ्याच एकूण गोष्टींचं नियोजन करायचे नाही का.
1: अगं सुखदा आपल्या शेजारच्या बंगल्यात डॉक्टर जोग राहायचे माहितीयेत, त्यांच्या कुटुंबात सगळेच आयुर्वेदिक डॉक्टर, त्यामुळे त्यांच्याशी सहज म्हणून मारलेल्या गप्पांमध्ये सुद्धा केवढी छान माहिती मिळायची आठवतीये.
2: चांगलंच आठवते मला, त्यांच्या बोलण्यात एका मुख्य सूत्राचा नेहमी उल्लेख असायचा.
1: ते म्हणायचे आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूमध्ये शरीरातील वात पित्त आणि कफदोष संतुलित ठेवण्यासाठी विशिष्ट आहाराचं पालन करणं आवश्यक आहे.
0: म्हणजे थंडीमध्ये उष्ण पदार्थ, उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खावेत. इंग्रजीमध्ये म्हणे ना, यू आर व्हॉट यू ईट.
2: खावेत नव्हे, त्यांचा शब्द होता सेवन करावं.
0: सेवन करावे.
2: आयुर्वेदानुसार आहार म्हणजे महाभैषज म्हणजे सर्वोत्तम औषध मानलं जातं असं ते सांगायचे.
1: अगं पण प्रत्येक वेळी उष्ण पदार्थ उष्ण म्हणजे गरम कसा मिळणार ग.
2: अगं उष्ण म्हणजे हाताला चटका बसेल असा गरम नव्हे, तर ज्यांचा शरीरावर होणारा परिणाम हा उष्णता वाढवणारा असतो असे पदार्थ, म्हणजेच गरम मसाले, सुकामेवा, डाळी, आलं, लसूण.
0: आणि थंड म्हणजे फ्रीज मधले नव्हे, शरीराला थंडावा देणारे, उदाहरणार्थ ताक, पुदिना, काकडी, सरबत, सातू वगैरे.
1: नुसती नाव ऐकली तरी खावं आणि प्यावं वाटू लागलंय. ताक, पुदिना, काकडी, आहा.
0: पण रे वा ताक म्हणजे मसाला ताक नाही बरं, घरी विरजण लावून केलेल्या दह्याचं ताक.
2: हाँ।

0: ते सुद्धा गोड दह्याच लाकडी रवीने घुसळलेलं. घुसळताना 100 अंक मोजून केलेलं प्लेन ताक, चिमूटभर सैंधव घातलेलं असं ताक हे आरोग्याला उत्तम. रेफरन्स ते आपले वैद्यबुवा.
1: ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक आणि पाचक अमृत आहे, जे पचन सुधारतं, शरीराला थंडावा देतं आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढवतं.
0: त्याच्यात कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन B12 हे सगळं भरपूर असतं, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
1: कळलं का?
2: पुरेपुरे तुमचं तक्रम पुराण. आज आहार आणि आरोग्याविषयीचा ओव्हरडोज झालाय मला. आता शाळा संपली असेल तर खाऊ तरी द्या या लेकराला काहीतरी, तो पण चांगला पोटभरीचा बरं का.
0: देते देते पोटभरीचा, पण आहार मात्र हलकाच.
1: बाय द वे रेवा, हलका आहार म्हणजे वेफर्स किंवा केक नव्हे बरं का.
2: जिजू तेवढं माहिती आहे बरं का मला.
0: चला फक्त रेवासाठी नाही तर सगळ्यांसाठीच खाऊ आणलाय.
1: अरे वा,
0: हे बघा छान कलिंगड आणि डाळिंब. कलिंगड कापून गार करते आणि रोहित तू जरा डाळिंब तेवढं सोलून दे. आणि रेवा तू.
2: मी ही फळं खाण्याचं पवित्र कर्म करते. नवे नवे मी या पवित्र अन्नाचं सेवन करतीये.
1: वा वा वा वा, जिजू आणि ताई बिचारे राबत आहेत आणि ही मात्र.
0: रोहित नपरे अपुरे झालं, चला शांतपणे खाऊ दे तिला.
2: तूच ग, तूच सुखदा, तूच माझी खरी ताई. वेड्या बहिणीची वेडी ही माया, जिजूला नाही सालीची दया माया.
0: त्याच्याशी बोलण्यात वेळ घालवू नको वाया. माझी वेडा बाई नुसती.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते चेतना झांजे, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

0: यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. आपलं घर हे निवारा सुरक्षितता तर देतच, पण त्याही पलीकडे आपल्या भावना त्या घराशी जोडलेल्या असतात आणि म्हणूनच ते आपल्याला आपलंसं वाटतं. जगात कुठेही कितीही सुखसुविधा मिळत असल्या तरी कधी एकदा आपल्या घरी परत येतो असं आपल्याला होतं. आपलं स्वतःचं घर हे सर्वात हक्काचं, उबदार, प्रसन्नता देणारं, आपल्या स्वप्नांच्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी बळ देणारं असं ठिकाण असतं. अहो घरच का, आपण काम करतो ते ऑफिस, कारखाना, इथल्या वास्तूशी सुद्धा आपलं नातं जडतं. याशिवाय आपण राहतो त्या परिसरामध्ये, त्या शहरामध्ये ऐतिहासिक वास्तू असल्या तर त्या पाहूनही आपल्या मनात अभिमान दाटून येतो. या वास्तू उभारण्यापूर्वी नगररचनाकार, वास्तुविशारद, अभियंता ते अगदी सर्वसामान्य मजुरापर्यंत अनेक व्यक्ती राबत असतात. वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्रामध्ये गेली 15 वर्ष कार्यरत असलेली युवा वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर हिला आज आपण आमंत्रित केले. ग्रीष्मा नमस्कार.
1: नमस्कार.
0: आणि ती आज आपल्याला तिचे या क्षेत्रातले अनुभव सांगणार आहे. वास्तू संवर्धन हा एक वेगळा विषय आहे तर त्याविषयीही जाणून घ्यायला आवडेल. तर मुळात वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्राची निवड कशी केली?
1: लहानपणापासूनच मला डॉक्टर बनणं किंवा इंजिनियर बनणं एवढा कल नव्हता, त्यामुळे अभ्यास खूप केला असं वगैरे पण नव्हतंच, पण ड्रॉईंगची आवड होती, काहीतरी बनवायची इच्छा असायची कायम.
0: हा हा.
1: आणि क्रिएटिव्हिटीकडे विचार सगळ्यांपेक्षा वेगळे वाटायचे घरातल्यांमध्ये, त्यामुळे मला जसे कपडे आवडायचे तसे माझ्या बहिणीला आवडायचे नाहीत, सगळ्यांची चॉईस कायम वेगळीच पडायची माझी. त्यामुळे मला असं थोडंसं वेगळंच वाटायचं की मी काहीतरी वेगळा विचार करते की काय. आणि मग हळूहळू त्याच्यातनं सॉफ्टवेअर शिकत गेले, थोडे बहुत कम्प्युटर इंट्रोड्यूस झाला. 10वी 12वीतच मी ऑलरेडी कम्प्युटर शिकायला सुरुवात केलेली, ज्याच्याने मला अॅनिमेशनकडे थोडंसं कल जास्त होता. सो अॅनिमेशन मध्ये फोटोशॉप वगैरे असे वेगवेगळे सॉफ्टवेअर लागतात, पण तेव्हा अॅनिमेशन हे डिग्री नव्हती मिळत
0: बर,
1: आणि तेव्हा एवढं प्रचलित पण नव्हतं की आई वडील म्हणतील की जा डिग्री नाहीये पण करिअर कर म्हणून. त्यामुळे मग दुसरी फील्ड ही एक ऐकून माहिती होती मित्रमैत्रिणींमध्ये की आर्किटेक्चर करावं.
0: घरातलं कोणी नव्हते?
1: नाही, कोणीच नाहीये घरात माझ्या. आणि माझा काका एक सिव्हिल इंजिनियर होता, पण त्याचा आर्किटेक्चरशी परत काही संबंधच नाहीये. तर मग तो विचार करून मी एक्झाम दिली मैत्रिणींबरोबर 12वीत. मग सीईटी काही दुसरी दिली नव्हती, इंजिनिअरिंगची मेडिकलची काहीच दिली नव्हती, फक्त ही एक आर्किटेक्चरची दिली. चांगले मार्क मिळाले आणि ऍडमिशन खूप चांगल्या कॉलेजमध्ये झाली माझी, त्यामुळे मग मी कंटिन्यू केलं.
0: अच्छा.
1: गेल्यानंतर मला त्याचा जो फायदा झाला तो जास्त इम्पॅक्टफुल होता.
0: अच्छा. शिक्षण मुंबईमध्ये?
1: मुंबई कमला रहेजा म्हणून एक कॉलेज आहे, इंडियामधलं वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे, टॉप 5 मध्ये येतं ते. तर तिकडे केलंय मी माझं आर्किटेक्चर.
0: अच्छा.
1: आणि मग तिकडे माझे मला विचार कळायला लागले, जे मला आधी वाटायचं की माझे वेगळे विचार आहेत, पण ते काय वेगळे पण आहे आपल्यामध्ये हे तिकडे मला जाऊन कळलं.
0: अच्छा.
1: सो ते मला खूप महत्वाचं टप्पा होता माझ्या आयुष्यातला, 5 वर्ष
0: शोध लागला असं म्हणतात
1: अगदी.
0: आणि मास्टर्स पण तिथूनच केलं?
1: हो, मी मास्टर्स पण पहिले होती इच्छा बाहेर जाऊन करायची, पण लग्नानंतर जे माझं सासर आहे ते पण 40 वर्ष आमची स्वतःची प्रॅक्टिस आहे माझ्या सासऱ्यांची, तर त्यांना जॉईन केल्यावरती असं वाटलं की इथेच प्रॅक्टिस करायची आहे, तर आपलं परिसर आणि आपलं शहर हे कसं वर्क करतं ते जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे देन की बाहेर जाऊन शिकून येऊन. कारण खूप जणांना बघितलं जे बाहेर जाऊन शिकतात पण परत इंडियात आल्यावर त्यांना तेवढं प्रोफाईल मिळत नाही, कारण त्यांचं नॉलेज त्या देशाशी लिमिटेड राहतं.
0: बरोबर. आणि प्रत्येक देशामधल्या वास्तूंच्या रचना ह्या त्या त्या देशातल्या संस्कृतीशी सुद्धा
1: संस्कृतीशी जोडलेल्या आहेत, प्लस तिकडचे रूल्स आणि रेग्युलेशन हा महत्वाचा भाग होतो. जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. एक बिल्डिंग आल्यावर तिकडे 100 लोकांचं फुटफॉल वाढतो, रोडवरती ट्रॅफिक वाढतं, चहाच्या टपऱ्या येतात आजूबाजूला, हा सगळा एकंदरीत इम्पॅक्ट होत असतो. सो हा
0: त्याचाही विचार करावा लागतो.
1: सराउंडिंग, माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, इथपासून विचार करायचा असतो खरं.
0: अच्छा.
1: त्यामुळे
0: हे ऐकायला खरंच छान वाटतंय, पण मुंबईत तर आपण इतक्या दाटीवाटीने इमारती पाहतो.
1: तर लँड रेट वाढल्याचा प्रॉब्लेम आहे, मुंबईला लोकांनी इतकं ग्लोरीफाय करून ठेवलंय की

0: मुंबई म्हणजे स्वप्ननगरी वगैरे, त्यामुळे सगळ्यांना मुंबई द्यायचं आणि मग लँडचं आहे एवढी
1: जमीन तेवढीच
0: वाढू नाही शकत अजून, तर त्याच्यातच लोक वाढवत चालले.
1: तुमचा स्वतःचा फॅमिली बिझनेस, कुटुंबाचा व्यवसाय आहे आणि त्यामध्येच आपण जायचंय म्हटल्यानंतर सोपं असेल ना तुलनेने.
0: आम्ही या क्षेत्रात गेले 40 वर्ष आहोत. आमच्या कंपनीचं नाव आहे नंदापूरकर असोसिएट्स आणि आम्ही गेले 40 वर्ष आर्किटेक्चर आणि इंटिरियर आणि अर्बन प्रॅक्टिस करत आहोत. सोपं होतं पण एकत्र काम करणं विथ फॅमिली थोडासा फरक पडतो, कारण तुम्ही 24 तास एकत्र असता आणि नंतर एका पॉइंटला कंटाळा पण येतो एकमेकांचा.
1: जी माणसं घरात तीच पुन्हा ऑफिसमध्ये,
0: म्हणजे मला मूल होण्याआधीपर्यंत तर आम्ही फक्त कामच करायचो, घरी जाऊन पण काम ऑफिसला पण काम असंच व्हायचं. पण त्याच्यानंतर थोडं थोडं बदललं. आता आम्ही सध्याचं जनरेशन पण वेगळं झालंय, त्यांना पण वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ बॅलन्स हवाय, तर आम्ही पण हळूहळू तो सुरू केला आता बघूया.
1: बरोबर. करिअर करण्यासाठी स्वतःला एस्टॅब्लिश करणं, सिद्ध करणं हे तुलनेने सोपं गेलं का?
0: बॅकग्राऊंड वाईज कॉन्टॅक्ट मिळायला पटकन सोपं होतं, पण इथे थोडासा असं होता की आमची जुनी प्रॅक्टिस थोडी वेगळ्या पद्धतीची होती. म्हणजे मी आणि माझा नवरा तो पण आर्किटेक्ट आहे, तो अर्बन डिझायनर आहे.
1: अच्छा.
0: आणि मी अर्बन कॉन्झर्वेशनिस्ट आहे. तर आम्ही मास्टर्स पण एकत्रच केलंय.
1: बरं.
0: तर आमची थोडं विचाराची पद्धत किंवा काम करण्याची पद्धत ही थोडी डिझाईन ओरिएंटेड आहे. म्हणजे आम्हाला डिझाईन्स करायला आवडतात, आम्हाला नवीन दररोज नवीन काहीतरी क्रिएट करू का आपण, हा जो एक वेगळा आनंद आहे ना तो अनुभवायला खूप आवडतो.
1: म्हणजे नुसत्या इमारती बांधायच्या नाही.
0: म्हणजे आमची फिलॉसॉफी पण त्यामुळे आम्ही असंच म्हणतो की आम्ही नुसते बिल्डिंग नाही बांधत आहोत. एक सोपी गोष्ट आहे की एक डॉक्टर आपल्याला आजार झाला की आपण डॉक्टरकडे जातो, पण वास्तू ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला आजारी पडूच देऊ शकत नाही.
1: बर.
0: इतकं सुंदर तुम्ही त्याला बनवू शकता आणि वास्तुशास्त्र अशा ज्या आपल्या जुन्या गोष्टी आहेत, जे आपल्याला हेरिटेज म्हणतो आम्ही, आता कल्चरल हेरिटेज म्हणतो त्याला, तर त्या गोष्टींचा आपण जर वापर केला खरोखर
1: आणि त्याच्याकडे डोळस वैज्ञानिक दृष्टी असायला हवी का,
0: असं वाटतं की या लेवलवरती जर सिटीज डिझाईन झाल्या, ट्रॅफिक मुंबईचा, या गोष्टी आमच्या लेवलवर आम्ही सॉल्व्ह करू शकतो जर चांगले आर्किटेक्ट्स आणि अर्बन प्लॅनर्स म्हणा, डिझायनर्स म्हणा, हे जर गव्हर्नमेंट लेवलला किंवा अशा गोष्टीवरती काम करायला असतील तर हे प्रॉब्लेम्स, हे इश्यूज टॅकल करता येऊ शकतात सोप्या पद्धतीने.
1: म्हणजे नगररचना आणि वास्तुरचना या दोन्ही अतिशय महत्वाच्या आहेत. बरं. पण मग अनुभवासाठी उमेदवारी ही सुद्धा तुमच्या स्वतःच्या व्यवसायात केली की कसं?
0: मी केलंय काम आधी, एक दोन जागी करून बघितलं प्रयत्न आणि मग इथे या स्वतःच्या ऑफिसमध्ये जॉईन केलं.
1: बरं.
0: जेव्हा मी आधी काम करत होते तिकडे मला लक्षात आलं की मला संवर्धन हा विषय जास्त आवडतोय, कारण एक तुम्हाला काळा किल्ला म्हणून माहिती असेल, धारावीमध्ये एक छोटासा किल्ला आहे, तिकडे आम्ही साईटवरती गेल्यावरती आम्हाला लक्षात आलं की एक एवढी छोटीशी वास्तू आहे पण ती लोकांनी ज्या पद्धतीने त्याला वापर करायला सुरुवात केलाय ते एक वेगळंच हे आहे की प्रोटेक्शन आहे त्याला, ASI मॉन्युमेंट आहे, सगळं आहे. सो कम्युनिटी आजूबाजूची ही या हेरिटेज बरोबर म्हणा किंवा या जुन्या वास्तू आहेत ज्या त्यांच्या बरोबर वाढतायत, सो त्यांना त्याच्याबद्दल एक आपुलकी असते, आपलेपणा असतो आणि त्यांनी स्वतःबरोबर ते वास्तूला पण वाढताना बघितले, एज होताना बघितले. स्टोन असतो तो स्वतःचा पण लेअर सोडत जातो एक एक, किंवा त्याला एक पटीना म्हणून आम्ही टर्म वापरतो, त्याला एक कलर चढतो, त्याच्यावर
1: थर येतो,
0: थर येतो, त्याचे रंग बदलतात ओव्हर द इयर्स. सो ह्या गोष्टी त्या लोकांनी तिकडच्या ऑब्झर्व केलेल्या असतात आणि त्यामुळे हे खूप महत्वाचं फील्ड वाटलं मला की ह्या गोष्टी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. हे नकळत होतंय त्यांच्याकडनं, त्यांना काही त्याचा, कारण ही फील्डच त्यांच्यासाठी नवीन आहे, जास्त नॉलेज नाहीये,
1: त्याविषयी जागृती करणं हे सुद्धा घडू शकतं
0: आणि लोकांनीच कन्झर्वेशन केलेलं जास्त बेटर आहे कारण ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात.
1: बरोबर. ग्रीष्मा, तुझे काही महत्वाचे असे वास्तू संवर्धनाचे प्रकल्प, त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: सध्या आम्ही बघायला गेलं तर CST स्टेशन जे आपलं आहे
1: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,
0: येस, तर त्याचं आता सध्या काम चालू आहे, तुम्ही येता जाता बघू शकता. आता मी डोम वरती काम करतोय, तिकडे काम करताना वरती चढणं तिथपासून सुरुवात आहे. सरळ बिल्डिंग, नवीन बिल्डिंग्स वरती चढणं खूप सोपं असतं, लिफ्ट लावलेली असते, स्कॅफोल्डिंग असतं व्यवस्थित, पण ह्या ज्या वास्तू आहेत त्या त्या काळात बनलेल्या, तेव्हा ते डोमचे आकार तो डोम असा सरळ पण नाहीये की तो अर्धा सरळ आहे आणि मग टर्न पण होतो त्याला आठ

0: बाजू आहेत.
1: सो
0: प्रत्येक बाजूला जाऊन चेक करणं की तिकडचा दगड किती खराब झालाय, काय झालाय, कुठे क्रॅक्स आहेत, या गोष्टी चेक करायच्या वरती जाऊन त्या कामगारांनी जाऊन काम करायचं, ते स्टॅच्यूच्या वरती चढायचं त्याला रिपेअर करायला, हे सगळं खूप मॅजिकल आहे म्हणजे. आणि तसे क्राफ्ट्समॅनशिप मिळवणं या काळात हा एक खूप मोठा सध्याचा येणारा आम्हाला अडचण वाटते की
1: म्हणजे ते कौशल्य असायला हवं.
0: येस, कारण आता ती क्राफ्ट्समॅनशिप म्हणले तर नवीन मटेरियल आल्यामुळे मार्केटमध्ये जसं फास्ट फॅशन आली आहे की दर 15 दिवसांनी लोक कपडे चेंज करतात, डिझाईन्स चेंज करतात, प्रत्येक सीझनला नवीन कपडा येतो, तसं इंटिरियरमध्ये पण हल्ली व्हायला लागले. दर 5 वर्षांनी लोकांना स्वतःचं घराचं हे बदलायचं असतं, रिनोव्हेट करायचं असतं. पण ही जी जुनी मटेरियल्स आहे जी नॅचरली आपल्याला मिळाली आहेत ती आपल्या डीएनए मध्ये आहेत, ती आपल्याला समजतात माणसाला की हे लाकूड आहे. मला ह्याच्यावर खूप सोपं हे होतं की मी माझ्या बाबांना घरात बघितलंय एखादं गोष्ट रिपेअर करताना, पण आजकाल आपण नाही करत पटकन रिपेअर, कारण आपल्याला ते मटेरियलच माहीत नसतं. जुन्या लाकडाचं असायचं, स्क्रू लावता यायचा पटकन. आताच्या प्लायमध्ये किंवा वेगवेगळ्या मटेरियल्स बरोबर आपली तेवढी मैत्रीच नाहीये, कारण आज मैत्री कराल तर 5 वर्षांनी ते मटेरियल गेलेलं पण असेल मार्केटमध्ये. त्यामुळे खूप एक अनोळखीपणा पण आहे थोडासा नवीन मटेरियल्स बरोबर.
1: आणि जुनं जे आहे तो ठेवा आहे अक्षरशः, वर्षानुवर्ष टिकून राहिलंय.
0: हो,
1: तर ते राखणं हे खूप महत्वाचं आहे.
0: आणि त्याच्यासाठीच हे कारागीर पण खूप महत्वाचे आहेत, कारण ह्यांच्या पिढ्यान पिढ्या हे काम करत आली आहेत. त्यांना जर नाही जपलं आपण तर हे आर्ट आणि हे क्राफ्ट नष्ट होऊन जाईल, मग पुढे कधी मिळणारच नाहीत काम करायला. त्यामुळे हेरिटेज वाचवण्याचा हा पण एक असला पाहिजे मोटिव्ह की हे क्राफ्ट्समन्स हे लोकांना पण
1: कौशल्य,
0: त्यांना पण इकॉनॉमी मिळाली पाहिजे थ्रू ह्या कामाने.
1: बरोबर, त्यांना रोजगार मिळत राहिला तर ते त्या प्रकारचं काम करत राहतील.
0: करेक्ट.
1: आणखी काही प्रकल्पांविषयी,
0: एक आपण महाबळेश्वर क्लब म्हणून एक आहे, ते जास्त करून इंटिरियर एक्सटिरियर लँडस्केप सगळं मिळून आहे. नंतर लोणावळ्याला पण आपण एक म्युझियम करतोय, जे ट्रेन्स गलीज असतात म्हणतात त्यांना, जुन्या ट्रेन्स त्यांच्यासाठी म्युझियम डिझाईन करतोय.
1: अरे वा,
0: ते खूप इंटरेस्टिंग प्रपोजल असणार आहे. त्याला यायला एक साधारण 6-7 महिने जातील अजून. ते पण करताना आम्हाला चॅलेंजेस म्हणायला गेलं तर ट्रेन्स आहेत जुन्या, त्या जेव्हा आपण एवढ्या पब्लिक समोर ओपनली आणतो, हजार्ड्स असतात, पाऊस खूप आला, वरतून काही पडलं झाडावरनं वगैरे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करायला लागतो आणि त्याप्रमाणे डिझाईन्स करायला लागतात, त्याप्रमाणे मॅनेजमेंट टुरिस्ट कसा फिरणार आहे आतमध्ये, इथपासून मग त्याच्यासाठी सायनेजेस वेगवेगळे लागतात, ब्लाइंड पर्सन शुड बी एबल टू म्हणजे त्याला पण फिरता पाहिजे
1: आणि वास्तू
0: त्याला ऐकू गेलं पाहिजे, सगळंच ओव्हरऑल.
1: बरोबर.
0: सो अशा गोष्टी पण डिझाईन करताना बघाव्या लागतात, विचार कराव्या लागतात.
1: नवीन बांधकाम एखाद्या इमारतीचं आणि जतन संवर्धन एखाद्या वास्तूचं करणं, तर याच्यामागे दृष्टिकोनातला फरक हा काय असतो?
0: दृष्टिकोन असा फरक असू नये असं माझं मत आहे दोन्ही गोष्टी करताना, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आज आपल्याला ज्या 100 वर्षापूर्वी इंग्रजांनी बनवून ठेवलेल्या वास्तू, त्याच आपल्याला जसं एकदम कुतूहल वाटतं, आश्चर्यचकित करणाऱ्या वास्तू बघितल्या तर त्याच आहेत. त्याच्यानंतर खूप आर्किटेक्ट्सने काम केलंय, खूप लोकांनी नॉन आर्किटेक्ट्सने पण काम केलंय, पण त्या बिल्डिंग्स बद्दल आज आपल्याला असं आहे का आश्चर्य किंवा कौतुक? का नाहीये, कारण इंग्रजांची मे बी इच्छा होती की त्यांनी अजून राज्य करावं, 100 वर्ष नाही, त्यांना टिकवण्याचं होतं की इथे बिल्डिंग ज्या आम्ही बांधू त्या खूप वर्ष टिकतील, तेवढे वर्ष आम्हाला राज्य करता येईल. आणि आज आपण तो विचाराने पण वास्तू बांधतोय का? जो आपला परंपरा आहे आपली की पहिल्या पिढीने दुसऱ्या पिढीला काहीतरी द्यावं, या जर दृष्टिकोनाने वास्तू बांधल्या गेल्या तर मला वाटतंय की पुढच्या जनरेशनकडे पण काहीतरी हेरिटेज असेल
1: राहील.
0: नाहीतर 100 वर्ष जुनी हीच वस्तू फक्त हेरिटेज म्हणायला जर गेलो तर त्याच्यात काही कौतुक उरणार नाही. नवीन गोष्टींना पण हेरिटेज कसं म्हणता येईल?
1: बरोबर,
0: तो पण विचार केला पाहिजे.
1: या क्षेत्रामध्ये आणि तुमच्या फर्ममध्ये नव्याने तू ज्या वेळेला आलीस ग्रीष्मा, तर त्यावेळेला अशा काही नवीन कल्पना मांडणं किंवा काही सूचना करणं याचं स्वागत होत होतं का? काही समजावून देताना काही वेळेला संघर्ष म्हण किंवा काही काळ जावा लागला असं घडलं का कधी?
0: हो हो, प्रत्येक कंपनीत हा होतो. जेव्हा जुनी जनरेशन जाते आणि नवीन जनरेशन येते तेव्हा त्या दोघांना एकत्र काम करण्यासाठी, कारण जुन्या आता आमच्या फील्डमध्ये असं

0: झालं की ते जुन्या जनरेशनने फक्त पेपरवर काम केलंय, आता आम्ही कम्प्युटर वापरायला लागलोय. पहिले ड्रॉइंग सगळे मोठे मोठे
1: हातांनी
0: काढलेले असायचे, त्यामुळे हार्डवर्क खूप असायचं खूप. आणि जर आता आपल्या जनरेशनने ठरवलं की मी एवढेच आवर्स काम करणार आहे आणि तेवढ्या तासात माझं काम होणार आहे, तर हे पचनी पडायलाच पहिली वेळ लागतो जुन्या जनरेशनला. तर किती वेळ काम करणं आणि खूप काम केलं म्हणजे खूप वेळ काम केलं, असं जी परिभाषा आहे त्या सगळ्या बदलायला वेळ लागला. कम्प्युटरवरनं प्रिंट्स काढून प्रिंट्सवरती काम करणं किंवा आता आम्हाला प्रिंट काढावीच लागत नाही अशा गोष्टींना पण समजवायला वेळ लागतो.
1: बरं, मुंबईमध्ये विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये अनेक वास्तू आहेत की ज्यांच्या खरोखरच संवर्धनासाठी म्हणजे वारसा वास्तू आपण ज्यांना म्हणतो हेरिटेज साईट्स अशा अनेक आहेत, तर त्याच्यामधल्या काही टाटा मेमोरियल हॉस्पिटल असेल किंवा हाफकिन बंगलो वगैरे याचं देखील काम तुम्ही काही प्रमाणात केलं होतं ना?
0: टाटाचं हॉस्पिटल नवीन येतंय जे हाफकिनच्या लँडवर येतंय.
1: अच्छा.
0: जी की एक म्हणजे आता टाटाचं कॅन्सरचं काम आपण माहितीच आहे, सगळ्या वर्ल्डमध्ये माहिती आहे आणि तुम्ही सिच्युएशन बघितली पण असेल किती पेशंट्स मुंबईत येत आहेत फॉर ट्रीटमेंट, तर त्या मानाने म्हणून गव्हर्नमेंटने त्यांना ही लँड अलॉट केली आहे हाफकिनची. त्याच्यावर ते नवीन एक हॉस्पिटल येतं कॅन्सरचं, ते आपण आर्किटेक्ट म्हणून काम करतोय.
1: बरं,
0: तर त्याच्यात कॉन्झर्वेशनचा पार्ट म्हणजे तिथे आम्हाला मूर्ती मिळाली आहे जी ASI मॉन्युमेंट मध्ये येतं, आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया म्हणजे ASI. तर त्यांची हे डिपार्टमेंट आहे बेसिकली, आपले सगळे जे वास्तू आहेत किल्ले आहेत हे या बॉडीच्या अंडर येतात,
1: त्याचं संरक्षण
0: करणं आणि त्याच्यासाठी फंड फ्लोट करणं एव्हरीथिंग हे सगळं त्यांच्या अंडर असतं. असे स्टेट आर्किओलॉजी पण एक असतं, हे सेंट्रल झालं स्टेट असतं. आणि आपल्या मुंबईचं बघायला गेलं तर MHCC म्हणून मुंबई हेरिटेज कमिटी असं एक बोर्ड
1: संस्था आहे,
0: संस्था आहे. तर आम्हाला कुठलंही बिल्डिंगचं काही कॉन्झर्वेशन करायचं असेल तर आम्हाला यांच्याकडनं परमिशन लागतात, NOC लागते, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं. सो त्याच्यासाठी म्हणजे हे आम्हाला गाईड करतात इन अ वे की कसं केलं पाहिजे. याच्यात खूप एक्सपर्ट्स असतात त्या कमिटीवरती बसलेले, ते आम्हाला गाईड करतात की तुम्ही असं करा असं करा, हे तुम्ही कसं करता हे आम्हाला सांगा. सो त्याच्यासाठी हे गायडन्स म्हणून आहेत सोबत.
1: अच्छा, हे खूप वेगळ्या प्रकारचं काम आहे नाही का? म्हणजे मगाशी तू म्हणालीस की जसं त्या डोमवरती चढून त्याचं संवर्धन करणं, त्याचे सगळे कोण नीट पाहून त्या त्या ठिकाणची डिझाईन कशी आहेत ती पुन्हा सुरक्षित करणं, या प्रकारचं काम हे आव्हानात्मक आहेच हे कला कौशल्याचं ना. पण याचबरोबरीने आणखी काय काय आव्हानं या ऐतिहासिक वास्तूंच्या जतनाच्या बाबतीत जाणवतात?
0: खूप मोठा हे आहे जो की डेटा अवेलेबल नाहीये बऱ्याच गोष्टींचा. आम्हाला याचे ड्रॉइंग शोधणं किंवा याच्यावरती माहिती मिळवणं ही खूप वेगवेगळे डिपार्टमेंट इन्वॉल्ड असल्यामुळे पण फरक पडतो की कुठे कधी स्टेट आर्किओलॉजी इन्वॉल्ड असते, कुठे कुठे अजून वेगवेगळ्या बॉडीज इन्वॉल्ड असतात, बोर्ड्स असतात जे स्वतःची, किंवा प्रायव्हेट लँड असेल तर त्यांचं स्वतःचं रुल्स अँड रेग्युलेशन असतात. आता रेल्वेचं आहे तर रेल्वेचे स्वतःचे हेरिटेजचे रुल्स अँड रेग्युलेशन आहेत. सो डेटा कलेक्ट करणं सगळ्यांकडनं हा एक खूप मोठा टास्क होतो पहिला. आणि दुसरं म्हणजे मटेरियल्स अचानक शोधताना कळतं की अरे इथपर्यंत पोचलोय आणि आता इथे नवीनच काहीतरी प्रॉब्लेम आढळलाय. आपण जेव्हा वास्तू स्वच्छ करायला सुरुवात करतो त्याच्यात अनसीन गोष्टी खूप असतात, म्हणजे मे बी तो लेअर आता दगडाने भरलेला आहे पण तो काढल्यावरती अचानक कळतं की अरे इथे खूप मोठं क्रॅक आहे. आणि आता वरती चढल्यावरती लक्षात येतं की आता याला ट्रीट पण करायचंय, मग परत त्याची तयारी खाली करायची, असं ह्या सगळ्या गोष्टी सरप्राईजेस खूप असतात. तर तो पण एक म्हणजे इंटरेस्टिंग आहे पण चॅलेंजिंग पण आहे, कारण अचानक वाटू शकते की त्यासाठी कोणती स्पेशलाइज्ड क्राफ्ट्समॅनशिप लागू शकते किंवा कोणीतरी स्पेशलाइज्ड कन्सल्टंट लागू शकतो हे काम करायला, तर तेव्हा मग थोडंसं हे होतं. मी म्हणलं तसं की क्राफ्टसन्स मिळणं पण एक खूप मोठा प्रॉब्लेम व्हायला लागला हळूहळू, कारण जर हे मटेरियलच वापरले जात नाही तर ते लोक पण ह्या फील्डमध्ये का कामं करतील ना, त्यांना पण दुसरी फील्ड शोधायलाच लागते.
1: बरोबर, हे सगळं टीमवर्क सुद्धा आहे का फार मोठं?
0: हो,
1: म्हणजे नुसतंच तुम्ही डिझाईन करून दिलीत आणि झालं असं नाही.
0: खूप मोठं टीमवर्क आहे, आपल्याला खूप लोकांकडनं, आता एशियाटिक लायब्ररी पण आम्ही वापरतो, बुक्स आणि ह्याच्यासाठी रिसर्च करायला, तर तिकडनं खूप इंटरेस्टिंग ह्याच्यात ह्या बिल्डिंगचं बोलायला गेलो तर आपण आणखीन एक वेगळा हे पण घेऊ शकतो भाग.

0: कारण ह्याच्यात स्टेनलेस जो आहे तो इतका मोठा पार्ट आहे. आता मुंबईत खूप कमी बिल्डिंग मध्ये स्टेनलेस उरले आहेत आणि या बिल्डिंग मधली बऱ्यापैकी स्टेनलेस ओरिजिनल आहे, काचा ज्या बाहेर दिसतात रंगीत काचा. आणि त्याचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी एक एक्सपर्ट लागतो.
1: बरं,
0: तो माझ्या पण बियॉन्ड आहे, म्हणजे आय एम द लीड, तरी पण हे काम करणारे एक्सपर्ट वेगळेच आहेत. सो ते त्यांना शोधून त्यांच्या बरोबर, तर त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळतं कधी कधी, असं प्रत्येक माणसाकडनं वेगवेगळ्या. सो ह्यातला कार्पेंटर पण काहीतरी शिकवूनच जातो शेवटी, जो दार रिपेअर करायला आलाय, कारण ब्रासच्या कड्या हे ते एवढं जुनं जुनं वस्तू आहेत त्या बिल्डिंग मध्ये, ज्या आपण कधी सहज बघायला मिळत नाही.
1: म्हणजे ते लाकूड सुद्धा उच्च प्रतीचा आहे, धातू जो वापरला गेलेला आहे तो सुद्धा चांगल्या प्रतीचा, काच चांगल्या प्रतीची,
0: अगदी
1: अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ मिळवणं हे एक आव्हान म्हणता येईल. आर्किटेक्चर शिकणाऱ्या तर खूप मुली आहेत, त्यांना वाव याही क्षेत्रात कसा आहे? वास्तुसंवर्धनामध्ये
0: वाव आहे, कारण हा आहे ना एक पॅशन ओरिएंटेड फील्ड आहे पूर्णपणे. ह्याच्यामध्ये मुलगा मुलगी जेंडरचा काही फरक पडणार नाहीये. जर तुम्ही डिझाईन आणि ह्याला खूप सिरियसली विचार करत असाल की तुम्हाला आवड आहे, मला काहीतरी बनवायचंय, मला देशासाठी पण काहीतरी चांगलं द्यायचंय, मी म्हणलं तसं की मला मुंबईचा एक छोटासा प्रॉब्लेम, आम्ही आता रिसर्च करतोय की ट्रॅफिक शाळेंच्या बाहेर जो होतो अचानक, एक पीक आवर्स असतात जे आपण शाळेला एंट्री करताना आणि एक्झिट करताना
1: आणि
0: भरतानाचे जे वेळ आहे, त्यावेळेला इतकं ट्रॅफिक असतं त्या रोडला आणि मुलांची सेफ्टी त्या पॉइंटला इतकी रिस्की असतं, तर ह्याच्यावरती आम्ही विचार करतोय की काहीतरी सोल्युशन काढावं म्हणून आमचा रिसर्च चालू आहे याच्यावर पॅरलली एक. तर जर ह्याचं सोल्युशन मिळालं तर खूप आनंद होईल आणि आपल्याला जगभर हे इम्प्लिमेंट पण करता येईल. नुसतंच विचार नाही करायचा पण त्याचं उत्तर पण शोधून काढायचं. तर हा असा एक पॅशनेट विषय आहे, तुम्हाला काहीतरी दुसऱ्यांसाठी करायची इच्छा आहे तर देशासाठी आपल्या,
1: बरोबर.
0: सो तो जर कोणामध्ये असेल तर महिला आणि पुरुष मध्ये फरक राहणार नाही, कोणीही करू शकेल.
1: या क्षेत्रामध्ये तुमची सृजनशीलता ही खूप महत्वाची आहेच. नवीन काहीतरी निर्माण करणं, त्यातला आनंद, त्यातलं समाधान हे खूप मोठं, हे निश्चितच म्हणता येईल आपल्याला. पण वेळेचं गणित कसं असतं, म्हणजे अगदी 10 to 5, 10 to 5 आणि बाहेर, असं शक्य आहे का?
0: नाही, नाहीये शक्य. तुम्हाला साईटवरनं कधीही फोन येऊ शकतो. आताच कालचीच गोष्ट आहे की डोमचं काम चालू असताना अचानक कुठेतरी लिकेज जाणवलं, तर मला त्या क्षणाला त्यावेळेला फोनवरती अटेंटिव्ह राहून किंवा साईटला लगेच जाणं हे तितकंच महत्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला सगळं विसरायचंय, बाकीचे विषय विसरायचेत आणि धावायचे फक्त. मग तुम्हाला मूल असू दे, घरी कोणी नसू दे, त्याला घेऊन जा.
1: पण ही जबाबदारी,
0: ही जबाबदारी, येस, हे जबाबदारीचंच काम आहे, कारण ह्याच्यावरती खूप लाईफ पण अवलंबून आहेत.
1: बरोबर. या कामातून मिळणारं समाधान हे किती मोठं आहे, की वास्तूचं जतन संवर्धन केलं तुम्ही, त्याची काही कधी पुरस्कार रूपाने पावती सुद्धा मिळत असेल, असं काही घडलंय का?
0: सो आता मी एक राजकीय पक्षाचं केंद्र ऑफिस जे असतं ते दिल्लीला आपण बांधलं, तर त्याची टाइमलाईन खूप टाईट होती आणि त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करून पूर्ण इंडियन कल्चर आणि इंडियन टेम्पल आर्किटेक्चर अशा गोष्टींचा अभ्यास केला आणि त्याचं आणि मॉडर्न आर्किटेक्चरचं मिक्स करून, कारण त्याच्यात टेक्नॉलॉजी हवी. आत्ताच्या काळात जर कुठलं ऑफिस बनवतोय आपण तर त्याला टेक्नॉलॉजी हवीच.
1: बरोबर.
0: दुसरं म्हणजे त्याला नवीन मटेरियल्स हवे, कारण ते जुने मटेरियल आता अवेलेबल नाही आहेत. सो या दोघांचं सगळ्याचं मिक्स करून आम्ही ते ऑफिस केलंय. जेव्हा आम्ही ते खरं पहिल्यांदा बघितलं स्वतः पण, आणि त्याच्याबद्दल आम्हाला एक अवॉर्ड पण मिळाला,
1: अरे वा,
0: आणि सगळ्यांनी खूप कौतुक केलं त्या प्रोजेक्टबद्दल. दो आम्ही तो प्रोजेक्ट खूप दाखवू नाही शकत सिक्युरिटी रिझन्स वगैरे म्हणून, पण त्या प्रोजेक्टला बघून आम्हाला जे समाधान आहे आज, किंवा आता सीएसटीचं पण काम जे चालू आहे, ज्या दिवशी ते पूर्ण होणार आहे तो दिवस आम्ही फक्त वाटच बघते की आय बी द यंगेस्ट टू वर्क ऑन दॅट प्रोजेक्ट मे बी, असं एक मलाही हे आहे की.
1: खूप कौतुक आणि शुभेच्छा सुद्धा तुला यासाठी.
0: हे सगळे झाले कौतुकाचे विषय. आपल्याला आपल्या कामाची पावती मिळणं हा एक वेगळा, पण टाटा कॅन्सर हॉस्पिटल जेव्हा पूर्ण होईल आणि तिथे खरं लोकांना इंडियामध्ये त्या लेवलवर ट्रीटमेंट मिळायला लागेल, हे जेव्हा होईल त्या दिवशी ते रस्त्यावरची लोक, लहान लहान मुलं बसलेली होती ना, ती बघून जे मला पहिल्यांदा वाईट वाटलेलं ते आय थिंक दॅट इज मोर व्हॅल्युएबल दॅन एनिथिंग एल्स.
1: दुसऱ्याचं

0: दुःख दूर करण्यासाठी
1: अगदी
0: उभी राहणारी अशी ती दुसरी वास्तू असणार आहे टाटा स्मारक रुग्णालयाची. तर ग्रीष्मा नंदापूरकर, तू इथे आलीस आणि आम्हाला छान तुझ्या या व्यवसायाविषयी माहिती दिलीस आणि तुझा दृष्टिकोनही त्यातून आम्हाला कळला. उद्योग मंत्र ही आमची मालिका आहे, तर तुझ्याशी या गप्पांमधून असे काही मंत्र, काही टिप्स आपल्या ऐकणाऱ्या मैत्रिणींना नक्की मिळाले असतील. आमच्याशी संवाद साधलास, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू. श्रोते, उद्योगमंत्र मालिकेत वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोत्यो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. मुंबई केंद्रावरून आम्ही तो सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर. श्रोते हो, दुपारचा एक वाजतोय. ऐकूया आमच्या केंद्राचं बातमीपत्र, त्यानंतर गीतबहार हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये आज सुमारे 90 पैसे प्रतिलिटरची वाढ करण्यात आली आहे. एका आठवड्याहून कमी काळात झालेली ही दुसरी वाढ आहे. यामुळे आता दिल्लीत पेट्रोल 98.64 रुपये, डिझेल 91.58 रुपये प्रतिलिटर झालं आहे. मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये प्रतिलिटर झालं आहे. 4 वर्षांहून अधिक काळानंतर या दरवाढी झाल्या आहेत. इराणचं युद्ध आणि होर्मुझ समुद्र दुनी बंद होणं यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत जगभर झालेल्या वाढीचा हा परिणाम असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी इटलीत रोम इथं पोहोचणार आहेत. त्यांची ही भेट 2 दिवसांची असून यामध्ये व्यापार, गुंतवणूक आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरून हा उच्चस्तरीय राजकीय दौरा होत आहे. पंतप्रधानांच्या या भेटीबाबत इटलीतल्या भारतीय समुदायाबरोबरच तिथले स्थानिक लोकही उत्सुक असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. देशातल्या अनेक भागात उष्णतेची लाट असून त्यापासून सावध राहण्यासाठी आयुष मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य राखणं, टळटळीत उन्हाच्या वेळेत थेट सूर्यप्रकाशाशी संपर्क टाळणं, हलक्या सुती कपड्याचा वापर, ऋतुमानानुसार योग्य फळांचं आणि क्षारयुक्त पेयांचं सेवन यावर मंत्रालयानं भर दिला आहे. सुस्ती, डोकेदुखी, मळमळ, मानसिक स्थितीत बदल, शरीराचं उच्च तापमान, शुष्कता, चक्कर अशी लक्षणं दिसली तर धोक्याचा इशारा मानून वेळीच त्याकडे लक्ष द्यावं असंही त्यात म्हटलं आहे. उष्माघात ही वैद्यकीयदृष्ट्या आपत्कालीन स्थिती असून त्याकडे ताबडतोब लक्ष देण्याची गरज आहे. तीव्र आघाताच्या बाबतीत 108 आणि 102 या आपत्कालीन हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे. आखाती संकटानंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. या संदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा, अशी साधी सोपी कामे आपल्याला

0: करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
1: पश्चिम आशियातल्या सध्याच्या भूराजकीय तणावामुळे जागतिक पुरवठा साखळीवर झालेल्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आणि तेल विपणन कंपन्यांनी संपूर्ण राज्यात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्वाही दिली आहे. तेल उद्योगाचे

0: मृत झालेल्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ही माहिती दिली. साखरपुड्याच्या कार्यक्रमात जाणाऱ्या वराडाचा टेम्पोचा काल एका कंटेनरसोबत अपघात झाला. यात 13 जणांचा मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले. पालकमंत्री नाईक यांनी जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली त्यानंतर ते बोलत होते. बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यात नागपूर आणि अकोला इथल्या दहशतवाद विरोधी पथकानं संयुक्त कारवाई करत मोठा शस्त्रसाठा जप्त केला. अंत्रिकोळी गावखेडा परिसरात झालेल्या या कारवाईत 2 देशी बनावटीची पिस्तुलं, 4 मॅग्झिन, तब्बल 92 जिवंत काडतुसं, चाकू आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात आलं असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत दक्षिण मध्य रेल्वेनं विशेष एकमार्गी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या सुमारे 1.5 भाडेदरानं चालवण्यात येणार आहेत. यामध्ये उद्या मंगळवारी तिरुपती नांदेड विशेष रेल्वे, बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस नांदेड, गुरुवारी नांदेड तिरुपती ही रेल्वे चालवली जाणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं दिली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10.
1: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमात सुरुवातीला मितवा या चित्रपटातलं सिद्धार्थ महादेवन यांनी गायलेलं मंदार चोळकर यांचं गीत, संगीत शंकर एहसान लॉय यांचं आहे.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं गीत ऐकूया. अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

सावरखेड एक गाव या चित्रपटातील कुणाल गांजावाला यांनी गायलेलं दासू यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

कळत न कळत या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकूया. संगीत आनंद मोडक यांचं आहे.

कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया सरकारनामा या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि नोबिता मिरजणकर यांनी गायलेलं अजय झणकर यांचं गीत. संगीत आनंद मोडक यांचं आहे.

0: सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर। मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर। तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
1: मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात श्रोतेहो। यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत। सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या।
2: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ। 5 देशांच्या दौऱ्याच्या 4th टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार। छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू। भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली। एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98.64 रुपये तर डिझेल 91.58 रुपये। मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये आणि डिझेल 94.08 रुपये। कोलकाता इथं पेट्रोल 109.70 रुपये आणि डिझेल 96.07 रुपये तर चेन्नईमध्ये पेट्रोल 104.49 रुपये आणि डिझेलचा दर 96.11 रुपये प्रतिलिटर इतका आहे। अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला। एका आठवड्याच्या आत दुसऱ्यांदा इंधन दर वाढ केली असून जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाजमाध्यमावर केली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या 4th टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत। तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे। प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं। उभय देशांमधल्या ऐतिहासिक आर्थिक संबंधांना एका नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला। भारतातले प्रतिभावान आणि महत्वाकांक्षी तरुण आणि गुंतवणूक स्नेही नियामक चौकटींमुळे नॉर्वेच्या कंपन्यांना मोठी संधी उपलब्ध आहे। उद्योजकांनी नॉर्वेचं विशेष कौशल्य आणि भारतातल्या हरित आणि नील अर्थव्यवस्थेतल्या संधींचा लाभ घ्यावा असं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केलं। 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॅट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले।
3: 2030 तक हमने 500 गीगावॉट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है। क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड की भी प्राथमिकता है। मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूं।
2: प्रधानमंत्र्यांनी नॉर्वेचे प्रधानमंत्री जोनास गहर स्टोर यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली। स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढवणं, हरित धोरणात्मक भागीदारी दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली। तसंच व्यापार

गुंतवणूक, नवीकरणीय ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नील अर्थव्यवस्था, चक्राकार अर्थव्यवस्था, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ आदी क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. प्रधानमंत्री मोदी यांना नॉर्वेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट काल प्रदान करण्यात आला. नॉर्वेचे महाराज राजे हेराल्ड पाचवे यांनी एका विशेष सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान केला. दरम्यान आपल्या दौऱ्याच्या पाचव्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. ही या परिषदेची 26वी बैठक असून यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री सहभागी झाले. तसंच केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, चारही राज्यांचे पोलीस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही या बैठकीला उपस्थित आहेत. शहा जगदलपूर इथं आयोजित बस्तर के संग या लोककलेच्या कार्यक्रमातही सहभागी झाले होते. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवास आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्राणी जन्म नियंत्रण केंद्र स्थापन करावीत, रेबीज प्रतिबंधक लसींची उपलब्धता वाढवावी, तसंच रेबीजग्रस्त किंवा धोकादायक कुत्र्यांबाबत कायद्याच्या कक्षेत असलेल्या उपाययोजना कराव्यात असे निर्देशही दिले. देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉयमल्य बागची आणि विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला. केंद्राच्या वतीनं हजर असलेले अॅटर्नी जनरल आर व्यंकट रमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली. नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचार विनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. एलॉन मस्क आणि ओपन एआय या कंपनी दरम्यानच्या खटल्यावर नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये कॅलिफोर्निया इथल्या एका न्यायालयानं ओपन एआयच्या बाजूनं निकाल दिला. ओपन एआयनं मानवतेच्या हितासाठी काम करण्याच्या आपल्या आश्वासनापासून माघार घेतल्याचा मस्क यांचा दावा न्यायालयानं फेटाळला. 28 एप्रिलपासून या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. कंपनीनं आपली जुनी तत्व सोडून दिली असून केवळ नफा कमवण्यावर आणि आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत करण्यावर लक्ष केंद्रीत केल्याचा मस्क यांचा आरोप आहे. इलॉन मस्क आणि ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्यातल्या या न्यायालयीन लढाईमुळे एआय तंत्रज्ञानावर कोणाचं नियंत्रण असावं आणि त्याचा विकास कोणत्या गतीनं व्हावा या विचारांना जगभरात चालना मिळाले. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते.

मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात आज दिवसभर उष्णतेची तीव्र लाट राहील असा अंदाज आहे. आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि ओदिशामध्ये आज दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भ आणि राजस्थानात आज रात्री उष्णतेची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. पाच देशांच्या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय परिषदेची उच्चस्तरीय बैठक सुरू. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवन चंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: तपासणी
1: सुमारे 48 अधिक खासगी विहिरींचं अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला तसंच 15 अधिक गावांमध्ये टँकरहून अधिक गावांना गतीनं पूर्ण करण्यात आले. नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास कमी व्हावा यासाठी जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत पाणी टंचाई निवारणासाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला. पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विकास कामांवरही चर्चा करण्यात आली. खरीप हंगाम 2026 च्या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं जिल्हाभरात विशेष शेतकरी मेळावे आयोजित केले. या मेळाव्यांमध्ये शेतकऱ्यांना बियाण्यांची निवड, खत व्यवस्थापन आणि हवामान आधारित नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त उपक्रमातून 7-12 आणि 8-अ उतारे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले तसंच पीक कर्ज प्रक्रियेत सुलभता आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. पालकमंत्र्यांनी बुलडाणा जिल्ह्याचा विस्तृत दौरा करून खरीप हंगामाची तयारी, पाणी टंचाई आणि आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. नागेशवाडी इथं झालेल्या अतिसाराच्या उद्रेकानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दूषित पाणी पुरवठा करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे संकेत देत पाणी शुद्धीकरणासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे आदेश दिले. आरोग्य क्षेत्रातही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शेगाव इथं झालेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या यशानंतर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयुष उपचार सुविधा वाढवण्यासाठी विशेष निधी आणि मंजुरी जाहीर करण्यात आली. यामुळे ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी शिवारात डायल 112 मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 14 वर्षीय मुलीचा बालविवाह वेळेत रोखला. या कारवाईनंतर महिला आणि बालविकास विभागानं अशा घटनांवर बारीक नजर ठेवण्याचे निर्देश दिले असून बालविवाह प्रतिबंध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रात खरीप 2026 नियोजन अंतर्गत शेतकऱ्यांना हवामान नुसार शेतीचं नियोजन करण्याचे मार्गदर्शन करण्यात आलं. त्याचबरोबर बियाणे आणि खतांचा तुटवडा भासू नये यासाठी प्रशासनानं विशेष दक्षता घेतली. दरम्यान कामगार मंत्री

0: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झ वर आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारचे 2 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत साहित्य सौरभ हा कार्यक्रम.
1: श्रोते हो, साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपलं स्वागत करते. श्रोते हो, आजच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुदाम मगर यांच्या काही कविता आणि अनुप्रिता भाले यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद. सुदाम मगर हे स्वतः व्यावसायिक आहेत. त्यांना साहित्याची आवड आहे. स्वतः व्यवसाय करत असताना वेळ काढून ते लिखाण वाचन करत असतात. त्यांची 5 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात 2 कविता संग्रह, 2 चारोळी संग्रह आणि आत्मकथन यांचा समावेश आहे. त्यांच्या भोगवटा या आत्मकथनास अनेक राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. आज आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊया. सुदाम मगर कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद मॅडम.
1: सुदाम मगर सर, आपण व्यावसायिक आहात, काय प्रेरणा होती तुमच्या या साहित्याकडे वाटचाल करण्याची?
2: मॅडम, मी गावी असताना मी आईसोबत राहिलेलो आहे. त्यावेळेस जातो आमच्या घरी असायचं तेव्हा आई जात्यावरची गाणी म्हणायची आणि ती मी मांडीवर बसून ती ऐकायचो. आमच्या घरी कलापथक होता. माझा जो भाऊ आहे भीमा नावाचा, तो कलापथकाचा मुख्य नायक होता. तो ती सगळी कामं बघत असायचा. त्यामुळे माझ्या घरात आधीपासूनच ढोलकं असेल, तुणतुणा असेल, पेटी असेल, ही साधनं असायची. आणि कलापथकामध्ये रात्रीचा जो कार्यक्रम होत असत त्या कार्यक्रमात मी झिलकरी म्हणून मागे बसायचो. त्यामुळेही मला या गाण्याची आणि त्यातूनच पुढे कवितेची आवड निर्माण झाली.
1: तुमची प्रथम साहित्य कृती किंवा पहिली कविता तुम्ही कधी लिहिलीत?
2: पहिली कविता मी मॅडम जालन्याला होतो, 10वीला होतो. कविता हा काय प्रकार असतो हे ठाऊक नव्हतं. कवितेविषयी म्हणजे ज्याला आपण पद्याविषय म्हणून ती फारशी आवड नव्हती. परंतु एक नोटीस आमच्या शाळेत आली आणि सर म्हणे की कोणाला कविता द्यायची असेल तर द्या, आपल्याला आपल्या मॅगझिन निमित्ताने वार्षिक मॅगझिन जे असायचं त्यामध्ये ती द्यायची होती. तर आपण कविता करायची म्हणजे नेमकी कशी करायची? तर मला वाटलं मीच माझं नाव लिहावं आणि त्यातून कविता होते का बघावं म्हणून मी सरळेशे सु दा म म ग र असं लिहिलं आणि त्यातून मी प्रयत्न केला. तर त्यामधून मी सुचं केलं होतं, सुगंध दरवळे या मातीसी फुल सारणीचा दारी पहा मखमली दिसे अथांग सागर कुरणाचा. ओळी वाचून मी स्वतःच आवक झालो की हे मला कसं काय शक्य झालं आणि तिथूनच मी कविता लिहू लागलो मॅडम.
1: सर, मला असं वाटतं की या ठिकाणी तुम्ही आपल्या श्रोत्यांसाठी तुमची एक कविता सादर केली तर ती आवडेल.
2: मी जेव्हा 81-82 ला या शहरात आलो, मी जिन्सी परिसरात राहत होतो. तिथे ते वय माझं तारुण्याचं आणि त्या अनुषंगाने मी थोड्या कविता लिहू लागलो, करू लागलो, स्वतःला अनुभवू लागलो की काय होतंय आपल्याला. कवित्व हे माझ्यात होतं. त्यावेळेस माझ्या ज्या ओळी मला सुचल्या होत्या त्या मी इथे मुद्दामून सांगू इच्छितो. चंद्र सूर्य साक्षात नेहमीचाच तुझा आग्रह काळोखाच्या कुशीत आयुष्य उशाला घेऊन तूच ना काल डोळ्यातील लाखो प्रश्नांच्या थावळ्यात आत्महत्या करायला सांगितली होतीस.

0: मग आज का विचारतेस?
1: सर, तुमच्या साहित्याकडे वळण्याची प्रेरणा काय होती?
0: मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हीच साहित्याकडे वळण्याची मूळ प्रेरणा आहे माझी. जसं जसं मी वाचू लागलो आणि मला कळू लागलं विद्रोह काय असतो, सभोवताल काय आहे, तर ह्या गोष्टी कळू लागल्या आणि मी लिहू लागलो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच माझे

0: बाबासाहेब आंबेडकर हेच माझे साहित्याची मूळ प्रेरणा आहे मॅडम.
1: तुम्ही कविता संग्रह प्रकाशित केलेला आहे, तुमची त्या कविता संग्रहातील एक दोन कविता ऐकायला आपल्या श्रोत्यांना नक्कीच आवडेल.
0: माझ्या कवितेचं नाव आहे बघ डोळे झाकून. तू येता संवाद साधता शब्दात माझे मंत्रमुग्ध व्हावेत. तू येता संवाद साधता शब्दात माझे मंत्रमुग्ध व्हावे. गीत गाता उरातले सुरात माझे मरण शब्द व्हावे. आणि झाले जर कधी असे तर मी दगड होईल. तेव्हा ठोकरत ठोकरत ठोकरत ठोकरत तुझ्या घरापर्यंत घेऊन चल. तेथे तुझ्या मात्या पित्यांना माझे प्रणाम संकेत कर. कारण तू अजूनही विसरली नसशील ती भाषा विना शब्दांची आणि अश्रूंची देखील. तेथून चलत्या बागेत जेथे प्रीतीच्या माळा गुंफतांनी सांडलेला गंध अजून विरला नसेल आणि तेथेच मी सुटकेचा निश्वास घेईल. कारण माझे हृदय हे पाशाने नव्हतेच. बघ डोळे झाकून तुला एकही दगड दिसणार नाही. तुला एकही दगड दिसणार नाही.
1: सर, तुम्ही कविता संग्रह तर प्रकाशित केलेले आहेतच, त्यासोबतच तुम्ही चारोळ्या संग्रह सुद्धा प्रकाशित केले आहेत, तर चारोळ्या लिहिण्यामागची तुमची प्रेरणा काय?
0: चारोळ्या म्हणजे मॅडम कसा तो एक व्यक्त होण्यासाठी काळी जे भरून येतात किंवा अमूर जो दाटून येतो तो व्यक्त होण्यासाठी एक सोपा मार्ग असतो मॅडम. त्यामुळे मला चारोळी ही खूप जवळची वाटली आणि मी चारोळ्या पण लिहित आलो मॅडम.
1: तुमच्या या चारोळी संग्रहातील काही चारोळ्या ऐकायला नक्कीच आवडेल आम्हाला.
0: नक्कीच मॅडम. तुझ्याशिवाय या शहरात माझं दुसरं कोण होतं. ठेवला असता किमान जिव्हाळा, राहिलं असतं तेवढं नातं. माझी दुसरी चावळी मॅडम. घेतला कडाडून सावा तो हातही माझा आहे. मग का वाटले उगी हाती हात तुझा आहे. तुझी अशी कविता होऊन रोज माझ्याशी भांडते. प्रिय स्वप्न आपली अशी मुसळाने कांडते. विचार करणे वाईट काही न सांगता मी गप्प राहील. सांग ना मान्य आहे मला मी आतल्या आत उद्ध्वस्त होईल. मीच माझी अशी समजूत काढली तरीही मनाला धन्य वाटतं. तुझ्या विना जीवन असं मी एकट्याने रेटलं.
1: सर, तुम्ही आत्मकथन सुद्धा लिहिलेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: मॅडम मला व्यक्त व्हायचं होतं. म्हणजे जी घुसमट होते आतमध्ये जी घुसमट होते ती मी कधी ना कधी व्यक्त करावं असं मला वाटलं. परंतु संसार होता, सगळ्या गोष्टी म्हणजे मोला माघाशी होत्या, घराचं किराया होता, या सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे त्या गोष्टी मी बाजूला ठेवल्या. ते मी ते केलं नाही. मात्र नंतर 2017 मी भोगवाटा लिहिला आत्मकथन आणि व्यक्त झालो मॅडम. त्याची संपूर्ण महाराष्ट्राने नोंद घेतली. तर माझे
1: त्याचा विषय काय आहे?
0: भोगवाटा म्हणजे माझ्याविषयी माझं जे जगणं आहे, माझ्या आयुष्यात जे जे मी पाहिलं, जे जे मी ऐकलं, तेच मी त्यामध्ये लिहिलेलं आहे प्रामाणिकपणे.
1: सर, त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ त्याच्यावरती एक असं पूर्ण पोखरलेलं झाड दिसतं आहे. त्या खोडाच्या पोकळीमुळे त्या खोडाचे दोन भाग झालेले दिसत आहेत, तर तुम्हाला नक्की काय सांगायचंय?
0: मी टीव्ही सेंटर हाडको कॉर्नरला राहत असताना मौलाना आझाद कॉलेज समोर हे असलेलं झाड आहे मॅडम. तर ते झाड म्हणजे पूर्ण फुटलेलं आहे, मधून पूर्ण फुटलेलं आहे आणि तरी सुद्धा ते मेन रोडवर तटस्थपणे उभं आहे.
1: जे पोखरलेलं आहे,
0: पोखरलेलं असून सुद्धा ते तटस्थ उभं आहे, ज्याच्या खोडापर्यंत त्याची पालवी आहे. तर ते माझ्या मनाला भावलं आणि मला वाटलं की आयुष्यात आपण कुठेतरी उद्ध्वस्त आहोत तरी सुद्धा आपण आनंदी राहतो, आपण मनमोकळे पण राहतो.
1: म्हणजे आपल्या पण आयुष्यात काही ना काहीतरी दुःख असतातच, पण तरी सुद्धा आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो.
0: आनंदी हे राहिलं पाहिजे. मात्र आता दुसरी जी आवृत्ती आहे ग्रंथालय प्रकाशित करत आहेत, तर त्याचं मुखपृष्ठ भमा परसवळे जे आहेत महाराष्ट्रात मानलेले चित्रकार आहेत, ते स्वतः त्यांनी काढलेले आहे. आधी जी चित्र आहेत ती रेखाटनं आहेत ती पण त्यांनी काढलेली आहेत मॅडम.
1: कोणता विषय हाताळलाय तुम्ही या पुस्तकामध्ये?
0: ग्रामीण बाज या पुस्तकाला आहे. ग्रामीण ही भाषा आहे आणि काल जो माझा गेला म्हणजे 72 दुष्काळ असेल, त्या दुष्काळामध्ये

0: आम्ही कशा पद्धतीचे जीवन जगत गेलो की आई आणि आम्ही अक्षरशः बाराशीवर जात असत मॅडम. मी बाराशी खोदलेला आहे त्या आईसोबत. मी आईला मदत करायचो किंवा सोंगणं असेल, खुडणं असेल या गोष्टी आधीच्या. आणि दुष्काळात तर हे काहीच नव्हतं. तर जी पंचवार्षिक योजना ज्या असायची धरणाची इकडे तिकडे किंवा गिट्टी फोडणे, हे सगळ्या आईसोबत मी कामं केलेली आहेत. या सगळ्या नोंदी मी त्यामध्ये घेतलेल्या आहेत.
1: कष्टाचं जीवन
0: ज्याला भार विकणं म्हणा, लाकडाचा बिंडा असतो मॅडम, आणि लिंबोळ्या कोळ्या,
1: म्हणजे कुठला ना कुठला तरी व्यवसाय करून उत्पन्न मिळवायचा प्रयत्न करायचा आणि आपलं जीवन आनंदी ठेवायचं अशी भावना तुमची होती. त्याच्या आत्ताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की भोगभटा या पुस्तकाचं मंथन म्हणून एक समीक्षणात्मक पुस्तक निघालेलं आहे की भोगवटाचं समीक्षण त्याच्यामध्ये आलेलं आहे, बऱ्याच लोकांनी केलेलं आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: भोगवटाच्या प्रति मी जेव्हा दिल्या किंवा माझ्याकडून मागवल्या तर त्याविषयी लेखकांनी बऱ्याचशा समीक्षा दिलेल्या आहेत आणि त्या जवळपास 33 ते 40 समीक्षा आलेल्या आहेत. तर त्यामध्ये आता जे पुस्तक येते त्या समीक्षेच्या निमित्ताने त्याचं शीर्षक आहे मंथन भोगवटा या आत्मचरित्रावली समीक्षा लेखाचा संग्रह असं ते पुस्तक आहे. ज्यामध्ये नागनाथ कोतापल्ले सर ह्यात असताना मला त्यांनी त्यावर लिहून दिलं होतं, ज्यात त्यांनी परिवर्तनाचा वाट सुरूमध्ये माझ्याविषयी लिहिलं होतं. तर त्याचाही उल्लेख आहे. आणि त्यानंतर यशवंत मनोहर सरांनी सविस्तर पाठराखण केलेली आहे. कौतुक हा विषय मला फारसा आवडत नाही. त्यानंतर प्रेमानंद गजवी तेही माझ्याविषयी भरभरून लिहितात, तोही उल्लेख या मुखपृष्ठावर मी केलेला आहे. आणि लक्ष्मण गायकवाड जे आहेत, उचलाकार लक्ष्मण गायकवाड यांनीही त्याबद्दल भरभरून लिहिलेलं आहे. हा सगळा माहितीपट आपल्याला आगामी येणाऱ्या भोगवटाच्या समीक्षेवर आपल्याला वाचायला नक्कीच मिळतील.
1: सर, आपण भोगवटा हे जे आत्मकथन लिहिलं त्या आत्मकथनास अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: मॅडम, भोगवटा लिहिला तो अवघ्या 15 दिवसात मी कसा बसा रेखटलेला आहे तो. आणि 2017 हा भोगवटा मी कम्प्लीट केला आणि तो हातोहात संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला आहे. पुरस्कार म्हणजे जवळपास मला 6 पुरस्कार झालेले मॅडम, की ज्यामध्ये नागपूरचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, विशेष समाजभूषण पुरस्कार तो दिलेला आहे नागपूरमध्ये डॉक्टर म्हणजे जोगेंद्र कवाडे जे आहेत त्यांच्या हस्ते मला तो प्रदान केलेला आहे. त्यानंतर हे वामनदादा कडक आहे तो पुरस्कार मला अकोलेला दिलेला आहे. युमा पठाणचा म्हणजे राजरत्न पुरस्कार युमा पठाण सर जे आहे पद्मश्री त्यांच्या हस्ते मला प्रदान करण्यात आलेला आहे. निळे प्रतीक जो आहे, निळे प्रतीकचा जो पुरस्कार आहे तर तो पुरस्कार मला ॲडव्होकेट भाई खंडागडे यांच्या वतीने दिलेला आहे. अशी बरेच पुस्तकं आणि विद्यापीठाचाही मला सम्यक लेखक पुरस्कार म्हणून मिळालेला आहे. त्यानंतर इतर जे मॅडम त्या भोगवट्यामध्ये भोगवट्याचा जो उल्लेख केलेला आहे म्हणजे समीक्षा आणि संवाद, डॉक्टर वासुदेव मुलाटे सरांचं जे पुस्तक आहे त्यामध्ये समीक्षा आलेल्या आहेत. दलितांची आत्मकथे हे त्यांचंच आहे, सौरभ प्रकाशन आहे त्यांचं, तर त्यामध्ये याही पुस्तकात उल्लेख केलेला आहे. दिंडी संशोधनाचे डॉक्टर रामचंद्र काळुंके यांनी पहिलाच लेख टाकलेला आहे मॅडम. त्याचा मराठवाड्यातील मराठी वाङ्मयाचा इतिहास प्राध्यापक लुलेकर सर जे आहे त्यांनी हे पुस्तक लिहिले, ज्यामध्ये माझ्या साहित्याची विशेष नोंद घेतलेली आहे. आणि भावमाला हे संपादक आहेत प्रल्हाद वावरे, त्यांनी या पुस्तकामध्ये माझ्या नोंदी घेतलेल्या आहेत. आणि आपले कैलास दौड जे आहे पाथर्डीचे आहेत तर त्यांनी एक दीर्घ स्वरूपाची म्हणजे मुलाखत माझी घेतलेली आहे, लेखी मुलाखत.
1: या ठिकाणी तुमची अजून एक कविता ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
0: या शहरामध्ये मॅडम आता बिअर बार वगैरे खूप झालेले आहेत हल्ली, लोक वेशणी झालेले आहेत, ते प्रमाण जास्त वाढत आहे. तर जेव्हा आपण निवांत बाहेर फिरायला निघतो, असंच मी फिरायला निघत असताना हर्सूलकडे मला धाबा दिसला जो नटवलेला होता लाईटिंगने वगैरे, अक्षरशः सजवलेला होता. मला वाटायचं की हे किती सजवलेलं आहे आणि हा वर्ग कोपिना

0: किनारा खाणाऱ्या ज्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं यांना जराही याविषयी तमा नाही. या निमित्ताने मला ज्या ओळी माझ्या ओठावर आल्या होत्या त्या कवितेचं नाव आहे मॅडम हम है अनाडी. आता माझा परम मित्र तिथे राहत नाही, आता माझा परम मित्र तिथे राहत नाही, ती भूमी एक स्मशान भूमी या नावाने ओळखली जाते. तेथे एक हॉटेल आहे, बेचिराग बाग आहे आणि उद्ध्वस्त फुलेही. गंध असा म्हणून नाही, अधून मधून कण्याचे आवाज सुद्धा. अशातच काळोखाचा गर्भ चिरत येणारा एक भेसूर सूर. सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी, ये सच है दुनिया वालो की हम है अनाडी. अशी जी अवस्था आज आहे ती मी यातून व्यक्त केलेली आहे मॅडम.
1: तुम्ही असं बऱ्याच प्रकारचं लिखाण तर केलेलं आहे पण अजूनही तुम्ही लिहिता आहात, तर तुमचा काही आगामी लिहिण्याचा विचार आहे का?
0: हो आहे मॅडम, लिहिलेलं आहे. एक कबूल नावाची कादंबरी आहे ज्यात परत एकदा माझं मन मोकळं करावं असं मी त्यात उल्लेख वगैरे केलेला आहे. आणि आजची जी परिस्थिती आहे की मुलगा जेवला की नाही तो वडिलांनाही ठाऊक नसतो. म्हणजे एकत्र आलं पाहिजे, एकत्र बसलं पाहिजे, जेवण झालं पाहिजे, आपले विचार विनिमय झालं पाहिजे, मन मोकळ्याने संवाद एकमेकाचे साधता लावावा, तो होत नाही. किंवा मुलगीही आज घराबाहेर आहे ती अजूनही आली नाही, या गोष्टी ज्या आहेत या होत नाहीत. तर त्या कबूल नावाच्या कादंबरीमधून मी आजचं जे जीवन आहे, समाज जीवन आहे, ते त्यातून रेखांकन केलेलं आहे मॅडम. आणि दुसरं माझं एक जीवन एक दीर्घ काव्य, ते पण तो पण कविता संग्रह लवकरच येतो आहे.
1: अच्छा.
0: आणि आता रिक्षा या निमित्ताने मी एक पुस्तक लिहितो आहे, तेही जवळपास कम्प्लीट झालं माझं, त्या म्हणजे बक्कल नंबर 100 अँड 100. तर या शहरामधील रिक्षावाल्यांचं जीवन काय आहे, ते कशा पद्धतीने जगतात आणि त्यामध्ये पॅसेंजरची काय अपेक्षा असते रिक्षावाल्याकडून, की तो आपल्याशी कसा व्यवहार करावा, की आम्हालाही पॅसेंजरकडून काय अपेक्षा असते, या गोष्टी आणि शहरातील काय वातावरण आहे नेमकं मी त्यातून व्यक्त करणार आहे.
1: तुमचं कामच रिक्षाचालक म्हणून आहे तर त्याबद्दलच तुम्ही लिहिलेलं आहे का? म्हणजे
0: जवळपास माझी 28 वर्ष त्यामध्ये गेलेले मॅडम. तर आता मी लिहू लागलो, 2017 पासून मी लिहितो आणि अजूनही चालवतो, मी रिक्षा अजूनही चालवतो, या शहरातच असतो मी. आणि त्यामुळे मी सगळं जीवन अनुभवतो आणि माझा बोलका स्वभाव असल्यामुळे मी बोललो की मग इतरही बोलतात, मग त्यांचं जीवन मला कळू लागतं, अगदी जवळून कळू लागतं मॅडम. त्यामुळे ते अनुभव मी टिपत जातो आणि घरी गेलो की त्या ज्या नोट्स आहे, मी छोटं एक दैनंदिन म्हणून माझी डायरी, त्यामध्ये मी त्याचा उल्लेख करत असतो.
1: सर, तुमची एक कविता ऐकायला आम्हाला आवडेल.
0: हा नक्कीच मॅडम. मॅडम, ज्योतिनगर एक परिसर आपल्या इकडे आहे आणि ज्योतिनगरला लागूनच शहानूर मिया झोपडपट्टी येते. मी असंच फिरायला म्हणून बाहेर आलो होतो आणि एक कठाडा होता, त्या कठाडावर मी बसून होतो आणि समोर दोन कपल चाललेलो होतं माझ्या समोर आणि त्यातला जो मनुष्य आहे तो म्हटला की चल आपण आता थोडं आणखी पुढे जाऊन येऊ. तर ती बाई म्हणे की नका, तिकडे कशाला झोपडपट्टीकडे जायचं आपण. मग हे शब्द माझ्या कानावर पडले आणि मला जे सुचलं होतं ती कविता मी मुद्दामून इथे सांगू इच्छितो. त्या कवितेचं नाव आहे मग तुमचं कसं. आमच्या विना तुमचं हे शहर जर अधिक शोभून दिसत असेल तर, आमच्या विना तुमचं हे शहर जर अधिक शोभून दिसत असेल तर, करा खुशाल राख रांगोळी त्या झोपड्यांची आणि कत्तल गोरगरिबांची. आमच्या विना तुमचं हे शहर जर अधिक शोभून दिसत असेल तर, करा खुशाल राख रांगोळी त्या झोपड्यांची आणि कत्तल गोरगरिबांची. नाहत्या रक्ताच्या थरळ्यात, नाहत्या रक्ताच्या थरळ्यात आणि पवित्र व्हा, कारण आमच्या घामाने आणि श्रमाने चिडलेली मनोमनी चिडलेली ही वीट आणि वीट मनोमनी कोसळणार आहेत. मग तुमचं कसं, घरातील तुमच्या देव्हाऱ्याचं कसं, तुम्हाला तर घरातच बसण्याची सवय झाली. दिला असता आम्ही तुमच्या आई बहिणींना सहारा, पण कालच तुम्ही आमची घरही जाळून टाकलीत, कालच तुम्ही आमची घरही जाळून टाकलीत. मॅडम, एक आत्मविश्वास नावाची कविता आहे. सुख अशीच असतात मित्रा, निराशेची जीर्ण वस्त्र परिधान करून नटलेली, आणि आयुष्यही असंच असतं. 56 टाग्याचं ठिगळ जोडूनही जागोजा

0: जागी फाटलेली. म्हणून असा निराश होऊ नकोस, हडबडून गडबडून जाऊ नकोस. इथेच तुला खरं जीवन जगता येणार आहे. इथल्या हवेवर विश्वास ठेवू नकोस. याने आग लागेल की विझेल सांगता येणार नाही म्हणून आत्मविश्वासही गमावून बसू नकोस. कारण आता आपणच आपले गुरु झाले पाहिजे आणि शिष्य देखील. म्हणजे एकलव्याची वेळ निश्चितच उद्या तुझ्यावर येणार नाही, निश्चितच उद्या तुझ्यावर येणार नाही.
1: सर, तुम्ही इथे आलात आणि तुमच्या काही कविता आणि चारोळ्या आपल्या श्रोत्यांना ऐकवल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: आपले आभार मॅडम, मला आपण बोलवलं त्याबद्दल मी धन्यवाद.
1: साहित्य सौरभ कार्यक्रमात सुदाम मगर यांच्या काही कविता चारोळ्या आणि त्यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात. श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे.
2: साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण आताच ऐकलात. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून तो प्रसारित करण्यात आला.

हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 21 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉइड आजार लक्षणे आणि उपचार. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील थायरॉइड तज्ज्ञ तथा एन्डोक्राइनोलॉजिस्ट डॉक्टर निलेश लोमटे. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 21 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात CID या चित्रपटातलं शमशाद बेगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत, गीतकार मजरूह सुलतानपुरी आणि संगीतकार OP नय्यर।

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर 2:30 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

विविध भारती सेवेचे कार्यक्रम श्रोते हो पुन्हा आपण ऐकू शकाल दुपारी 3:10 आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 MHz. प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ। 5 देशांच्या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार। भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बीजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोळी यांचं निधन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली। एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98.64 रुपये तर डिझेल 91.58 रुपये झाला आहे। तर मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये दरानं आणि डिझेल 94.08 रुपये दरानं मिळत आहे। अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीनं उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 90 पैसे वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींनाच सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला। जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली। इंधन दरवाढीवर विरोधी पक्षाकडून टीका सुरू असताना भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी आहे असं म्हटलं आहे। इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे। आखाती संकटानंतर इंधन बचत परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। यासंदर्भात त्यांनी सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे। जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्र प्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे। अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे। पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे। नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा। कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा। परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे। चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया।
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात ते आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत। तंत्रज्ञान, नवीकरणीय ऊर्जा, संरक्षण, शाश्वतता आणि व्यापार यासारख्या क्षेत्रांमध्ये नॉर्डिक राष्ट्रांबरोबरची भारताची धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे। प्रधानमंत्री मोदी यांनी काल भारत नॉर्वे व्यापार आणि संशोधन परिषदेत दोन्ही देशांच्या अग्रगण्य उद्योगपती आणि संशोधकांना संबोधित केलं। उभय देशांमधले ऐतिहासिक आर्थिक संबंध नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला। 2030 पर्यंत भारतानं 5000 गिगावॉट स्वच्छ ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं असून नॉर्वेनं यासाठी सहकार्य करावं असं प्रधानमंत्री म्हणाले।
2: 2030 तक हमने 500 गीगावॉट क्लीन एनर्जी और 5 मिलियन टन ग्रीन हाइड्रोजन प्रोड्यूस करने का टारगेट रखा है। क्लीन एनर्जी इन्वेस्टमेंट नॉर्वे वेल्थ फंड

0: की भी प्राथमिकता है। मैं नॉर्वे को भारत के क्लीन एनर्जी फ्यूचर में अहम हिस्सेदार बनने के लिए आमंत्रित करता हूं।
1: देशातली सर्व प्रकारची न्यायाधिकरणं आणि समन्यायिक संस्थांचं कामकाज अखंडितपणे सुरू राहावं यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आज न्यायाधिकरण आणि समन्यायिक संस्थांचे अध्यक्ष, सभापती आणि सदस्यांचा कालावधी 8 सप्टेंबरपर्यंत वाढवला। राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या एका सदस्यानं यासंदर्भात दाखल केलेल्या प्रलंबित खटल्यात सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉय मौल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठानं हा आदेश दिला। केंद्राच्या वतीनं अॅटर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी या मुदतवाढीला सहमती दर्शवली। नियुक्ती आणि मुदतवाढीवर विचार विनिमय करण्यासाठी निवड समितीची

0: निवृत्ती आणि मुदतवाढीवर विचारविनिमय करण्यासाठी निवड समितीची बैठक 8 सप्टेंबर रोजी होणार असल्याचं पीठानं यावेळी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. भटक्या कुत्र्यांनी यापूर्वी लहान मुलं वृद्ध व्यक्ती आणि पादचाऱ्यांवर हल्ले केले असून ही गंभीर समस्या आता विमानतळ आणि निवासी संकुलांपर्यंत पोचल्याचं न्यायालयानं नमूद केलं आणि आपल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना अवमान आणि शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा दिला. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त श्वानांना दयामरण देण्याची परवानगी देखील न्यायालयानं दिली. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या पीएमएलए न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आता ईडीकडूनही त्याला अटक होणार आहे. खरात हा एका मोठ्या खंडणी रॅकेटचा सूत्रधार असल्याचा आणि बेनामी बँक खात्याच्या माध्यमातून 70 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीनं केला आहे. नवी मुंबई विमानतळाचं नामांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला कालमर्यादा घालून द्यावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली. केंद्राला कालमर्यादा घालून देणं हे केंद्र सरकारच्या धोरण निर्मिती प्रक्रियेत हस्तक्षेप केल्यासारखं होईल असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ल बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचुली यांच्या पीठानं म्हटलं आहे. विमानतळाचं नामकरण करणं हे न्यायालयाचं काम आहे का असा प्रश्न न्यायालयानं याचिकाकर्त्यांना विचारला. तसंच याचिकाकर्त्यांनी हे प्रकरण सक्षम प्राधिकरणासमोर न्यावं असं सांगितलं. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं आज देहरादून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रिपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. नीट पेपरफुटी प्रकरणातले आरोपी शिवराज मोठेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी यांच्याविरोधात आज लातूरमध्ये मनसेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांना मोठेगावकर याच्या क्लाससमोर अंडी फेकली. मोठेगावकर याच्या केंद्रातल्या विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत द्यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. राज्यातल्या औषध विक्रेता संघानं विविध मागण्यांसाठी उद्या 1 दिवसीय बंद पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी नांदेड इथल्या औषध आणि अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त कार्यालयानं जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. नियंत्रण कक्षासाठी सहाय्यक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून नागरिकांनी बंदच्या काळात अत्यावश्यक औषधांसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा तसंच संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक औषधांची आगाऊ खरेदी करावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. 5 देशांच्या दौऱ्याच्या 4थ्या टप्प्यात प्रधानमंत्री आज भारत नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार. भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर सोडून द्यावं ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडोरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: इस बार सृजन भारत.

चाहा तुझे पूजा मैंने, बस इतनी खता है मेरी, और खता क्या।

छाया गीत का आज का सफर आपने तय किया जयंत के साथ, अब इजाजत दीजिए।

विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकलेत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित केले. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. युववाणी हा युवा दोस्तांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

मंडळी, आज आपण गप्पा मारणार आहोत मेन कॅरेक्टर एनर्जी ह्या विषयावर. मंडळी, आजच्या पिढीमध्ये हा शब्द खूप लोकप्रिय झालाय. सोशल मीडियावर, चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये, गाण्यांमध्ये आणि अनेक तरुणांच्या संभाषणांमध्ये आपण हा शब्द सतत ऐकतो, मेन कॅरेक्टर एनर्जी. पण मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे नेमकं काय? स्वतःला जगाच्या केंद्रस्थानी समजणं का? की स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ मानणं? की स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःच घेण्याची तयारी? खरं पाहिलं तर मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा प्रेक्षक न राहता त्याचं मुख्य पात्र बनणं. आपल्या आयुष्यात अनेकदा आपण इतरांच्या अपेक्षांमध्ये इतके अडकतो की स्वतःची कथा लिहिणंच विसरून जातो. कोण काय म्हणेल, लोकांना काय आवडेल, समाज काय विचार करेल, यामध्ये अनेक तरुण स्वतःची ओळख हरवून बसतात. पण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा त्याला जाणवतं की जर मी स्वतःसाठी उभा राहिलो नाही

तर माझं आयुष्य दुसऱ्यांच्या निर्णयांमध्ये हरवून जाईल आणि तिथून सुरू होते स्वतःची कथा घडवण्याची खरी सुरुवात. आजच्या काळात प्रत्येकाला मोठं व्हायचंय, प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायचंय, पण अनेकदा लोक फक्त यशाचं अंतिम चित्र पाहतात. त्यासाठीचा संघर्ष दिसत नाही, मेहनत दिसत नाही, पडून पुन्हा उभं राहण्याची ताकद दिसत नाही. चित्रपटांमध्ये मुख्य पात्राचं आयुष्य आकर्षक दाखवलं जातं, पण खरं आयुष्य हे 2 तासाचा चित्रपट नसतो. खरं आयुष्य हे रोजच्या छोट्या निर्णयांनी, संघर्षांनी, यशांनी आणि सातत्याने तयार होणारं वास्तव असतं. मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे प्रत्येक सकाळी स्वतःला पुन्हा उभं करणं, परिस्थिती कठीण असली तरी स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणं, स्वतःवर शंका घेणाऱ्या जगात स्वतःवर प्रेम करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारणं, इतरांशी तुलना न करता स्वतःवर काम करणं. काय आहे ना की प्रत्येक कथेचा स्वतःचा एक वेग असतो, प्रत्येकाचं घड्याळ वेगळं असतं. कुणाचं पहिलं पान पाहून स्वतःच्या 10व्या पानाशी तुलना करणं अगदी चुकीचं आहे. जीवनात मुख्य पात्र होण्यासाठी सर्वात आधी स्वतःला स्वीकारणं गरजेचं आहे. आपण कोण आहोत, आपल्यात काय कमी आहे, काय चांगलं आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला घाबरवतात, कोणत्या गोष्टी आपल्याला प्रेरणा देतात हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो तेव्हाच तो स्वतःचं आयुष्य बदलायला सुरू करतो. आपल्या समाजात अनेकदा आपण सगळ्यांना एकाच साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो. चांगले मार्क्स मिळव, स्थिर नोकरी कर, लोकांना आवडेल असं वाग, जास्त प्रश्न विचारू नकोस, शांत रहा. पण प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, प्रत्येकाचं स्वप्न वेगळं असतं. कुणाला संगीत आवडतं, कुणाला लेखन, कुणाला अभिनय तर कुणाला विज्ञान, कुणाला प्रवास आवडतो तर कुणाला समाजासाठी काम करायचं असतं. आणि आपण हा आपला वेगळेपणा स्वीकारणं हीच खरी मेन कॅरेक्टर एनर्जी आहे. खूप वेळा तरुणाईला वाटतं की त्यांचं आयुष्य खूप सामान्य आहे, पण खरं पाहिलं तर प्रत्येक आयुष्यात एक कथा असते, प्रत्येक संघर्षामध्ये एक शिकवण असते, प्रत्येक जखम माणसाला अधिक मजबूत बनवते. मुख्य पात्र होण्यासाठी आयुष्य परिपूर्ण असण्याची गरज नसते, फक्त स्वतःच्या आयुष्याला अर्थ देण्याची तयारी असावी लागते.

मित्रांनो, मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त आत्मविश्वासानं चालणं नाही, ती म्हणजे स्वतःच्या भीतीकडे डोळ्यात डोळे घालून पाहणं, अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करणं, नकार मिळाला तरी स्वतःची किंमत कमी न समजणं आणि स्वतःच्या जीवनात बदल घडवण्याची जबाबदारी दुसऱ्यांवर न टाकणं. आपल्याला अनेकदा वाटतं की आत्मविश्वास हा जन्मतः मिळतो, पण खरं तर आत्मविश्वास हा तयार करावा लागतो. छोट्या छोट्या गोष्टींमधून तो वाढत जातो. स्वतःला दिलेलं वचन पाळणं, रोज थोडी प्रगती करणं, स्वतःच्या चुका स्वीकारणं आणि नवीन गोष्टी शिकणं, या गोष्टी असतात ज्या आत्मविश्वास तयार करतात. बरेच जण हे आयुष्यभर दुसऱ्यांच्या कथेमध्ये साईड कॅरेक्टर बनून राहतात. ते स्वतःचे निर्णय घेण्यास घाबरतात, स्वतःचं मत व्यक्त करण्यास घाबरतात, स्वतःचं स्वप्न जगण्यास घाबरतात, कारण त्यांना अपयशाची भीती असते. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की अपयश ही कथा संपल्याची खूण नसते, अनेकदा ती नवा अध्यायाची सुरुवात असते. आपण स्वतःकडे कसं पाहतो यावर आपलं आयुष्य डिपेंडेंट असतं. जर आपण स्वतःला सतत कमी समजत राहिलो तर संधी समोर असूनही आपण मागे राहतो, पण जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करतो तेव्हा आयुष्य बदलायला लागतं. आज अनेक तरुण मानसिक ताणातून जात आहेत. त्यांना सतत असं वाटत राहतं की आपण पुरेसे नाही आहोत. पण पुरेसं असण्याची व्याख्या कोण ठरवतं? समाज, सोशल मीडिया की आपण स्वतः? खरं पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी खास असतं, फक्त स्वतःकडे योग्य नजरेनं पाहण्याची गरज असते. मंडळी, खूप वेळा आपण आपल्या भूतकाळामध्ये स्वतःला मर्यादित करतो. माझ्याकडून होणार नाही, मी एवढा हुशार नाहीच आहे, माझं नशीबच चांगलं नाहीये, माझ्याकडे साधनच नाहीयेत, अशा अनेक गोष्टी आपण स्वतःलाच सांगत राहतो. पण माणसाला पुढे नेणारं सर्वात मोठं साधन म्हणजे त्याची जिद्द. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये सक्रिय होणं, फक्त स्वप्न पाहणं नाही तर त्या स्वप्नांसाठी प्रयत्न करणं, फक्त प्रेरणादायी व्हिडिओ पाहणं नाही तर स्वतःच्या जीवनात कृती करणं. खऱ्या अर्थानं मुख्य पात्र म्हणजेच मेन कॅरेक्टर होण्यासाठी स्वतःच्या मनाची काळजी घेणं आवश्यक आहे. मानसिक आरोग्य, भावनिक स्थैर्य

आणि स्वतःसोबतचा संवाद खूप महत्वाचा आहे, कारण बाहेरचं जग जिंकण्यासाठी स्वतःच्या मनामध्ये शांतता असणं आवश्यक आहे. मंडळी, आपल्याला असं सतत वाटत राहतं की आयुष्य सुरू करण्यासाठी योग्य वेळ येईल, पण आयुष्य वाट पाहत नाही. योग्य वेळ ही निर्माण करावी लागते, पहिलं पाऊल टाकावं लागतं. सुरुवात छोटी असली तरी चालते, कारण मोठ्या कथा नेहमी छोट्या सुरुवातीपासूनच सुरू होतात. स्वतःची कथा लिहिताना तुलना टाळणं खूप महत्वाचं आहे, कारण तुलना आत्मविश्वास कमी करते. सोशल मीडियावर दिसणारं प्रत्येक यश हे वास्तव नसतं. प्रत्येकाला आपापले संघर्ष असतात. आपल्या जीवनात काही लोक प्रेरणा देतात, तर काही लोक धडा शिकवतात. काही लोक कायमचे सोबती राहतात, तर काही फक्त काही काळासाठी येतात. पण प्रत्येक भेट आपल्याला काहीतरी शिकवून जाते. खूप वेळा आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, पण प्रत्येक अपूर्ण स्वप्न आपल्याला नवं काहीतरी शिकवतं. प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला अधिक मजबूत बनवतो. कधी कधी स्वतःसाठी वेळ काढणं आवश्यक असतं.

0: happening, baby?
1: मित्रांनो, जीवनात यश मिळवण्यापेक्षा स्वतःला न हरवणं हे अधिक महत्वाचं आहे. मेन कॅरेक्टर एनर्जी म्हणजे फक्त स्वतःसाठी जगणं नाही, तर ती म्हणजे स्वतःसोबत इतरांच्याही आयुष्यात प्रकाश निर्माण करणं, आपल्या यशामुळे इतरांना प्रेरणा मिळणं, आपल्या शब्दांमुळे कोणाला तरी धीर मिळणं. आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळेच खूप व्यस्त आहोत, पण प्रत्येकाला आतून एक गोष्ट हवी असते, ती म्हणजे स्वतःचं आयुष्य अर्थपूर्ण वाटावं. आणि आयुष्याला अर्थ मिळतो तो फक्त प्रसिद्धीने नाही, तर अनुभवांनी, नात्यांनी, संवेदनशीलतेनं आणि स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नानं. तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असाल, कितीही संघर्ष करत असाल, तरी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुमची कथा अजून संपलेली नाहीये. आजचा कठीण दिवस हा कायमचा नसतो. परिस्थिती बदलते, माणूस बदलतो, विचार बदलतात आणि जीवन पुन्हा नव्याने सुरू होऊ शकतं. त्यामुळे स्वतःला सतत दोष देणं थांबवलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण होण्याचा हट्ट सोडला पाहिजे. स्वतःला थोडी मोकळीक दिली पाहिजे, कारण वाढ ही हळूहळू होत असते. आपलं आयुष्य हे खूप खास आहे. आपली कथा ही आपल्यासाठी महत्वाची आहे. आपल्या स्वप्नांना अर्थ आहे आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याचं मुख्य पात्र आपणच. त्यामुळे आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या अपेक्षेवर चालता कामा नये. स्वतःचे निर्णय आपल्याला घेता आले पाहिजेत. स्वतःचं मत तयार करता आलं पाहिजे. केलेल्या चुका स्वीकारल्या पाहिजेत आणि त्यातून शिकताही आलं पाहिजे. कारण तुम्ही किती वेळा पडता यापेक्षा तुम्ही किती वेळा पुन्हा उभे राहता हे महत्वाचं असतं. प्रत्येक वेळेस पुन्हा उभा राहणारा माणूसच स्वतःची कथा बदलतो. जग बदलण्यापूर्वी स्वतःच्या मनामध्ये प्रकाश निर्माण करणं गरजेचं आहे. त्यामुळे एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आपलं आयुष्य ही कोणाच्या कॉपीसारखं असण्याची गरज नाही. आपली कथा ही वेगळीही असू शकते, आपला मार्गही वेगळा असू शकतो, पण जर आपण प्रामाणिकपणे जगलो, स्वतःवर विश्वास ठेवला आणि हार न मानता पुढे चालत राहिलो, तर आपली कथा ही नक्कीच सुंदर बनेल. कारण प्रत्येकात एक असामान्य कथा असते. फक्त त्या कथेला जगण्याचं धाडस करता आलं पाहिजे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvavaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

0: आताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. ही मुंबई केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई.
1: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत. 6 वाजता हिंदीतून, 6:05 इंग्रजीतून आणि 6:20 संस्कृतमधून. दरम्यान 6:10 आपण आमच्या केंद्राचं बातमीपत्र ऐकू शकाल. सुरुवातीला ऐकूया हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अणु ऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचे विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. मोटेगावकर यांच्या अल्पवयीन मुलाचीही चौकशी. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा धुळे सायबर पोलिसांकडून पर्दाफाश. 4 संशयितांना अटक. बीड जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या घटनांत 2 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू. आणि उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रात अणु ऊर्जा निर्मिती करण्यासाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार असून यातून 25,400 मेगावॅट अणु ऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. यावेळी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह या कंपन्यांचे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. नीट पेपरफुटी प्रकरणात आज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात 3 विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून झडती घेतली. या कारवाई दरम्यान महत्वाची कागदपत्रं, हस्तलिखित नोट्स तसंच इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या नोट्स आणि फुटलेल्या प्रश्नपत्रिकांमध्ये साम्य आहे का याची तपासणी आता फॉरेन्सिक पातळीवर केली जाणार आहे. देशभरातल्या किमान 1,000 विद्यार्थ्यांनी फुटलेले पेपर खरेदी केले असल्याचा सीबीआयचा अंदाज असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. नीट यूजी पेपरफुटी प्रकरण

0: आणि सीबीआयनं कालपासून लातूर इथं आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या आरसीसी कोचिंग क्लासमधल्या कागदपत्र आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी सुरू केली आहे. मोटेगावकर याच्या 12वीत शिक्षण घेणाऱ्या आणि यंदा नीट परीक्षा दिलेल्या अल्पवयीन मुलाचीही चौकशी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज लातूर इथं आरसीसी क्लासेसमोर निदर्शनं केली. मोटेगावकर संचालित आरसीसी क्लासच्या हजारो विद्यार्थ्यांची फी परत करण्यात यावी आणि त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होणार नाही याची शासनानं दक्षता घ्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सार्वजनिक ठिकाणी पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना लसीकरण किंवा निर्बिजीकरणानंतर पुन्हा सोडून दिलं जाऊ नये हा यापूर्वी दिलेला आपला आदेश मागे घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. नोव्हेंबर 2025 सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या आदेशात सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळल्या आणि अशा कुत्र्यांना निवारा केंद्रांमध्येच ठेवण्याचे निर्देश दिले. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्राणी जन्मनियंत्रण केंद्र स्थापन करावीत, रेबीज प्रतिबंधक लसींची उपलब्धता वाढवावी तसंच रेबीजग्रस्त किंवा धोकादायक कुत्र्यांबाबत कायद्याच्या कक्षेत असलेल्या उपाययोजना कराव्यात असे निर्देशही न्यायालयानं दिले. रेबीज किंवा दुर्धर आजारानं ग्रस्त असलेल्या श्वानांना दयामरण देण्याची परवानगी देखील न्यायालयानं आज दिली. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते निवृत्त मेजर जनरल भुवनचंद्र खंडूरी यांचं आज निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खंडूरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: पुणे विमानतळावरून 3 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये 2 महिला आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. ते पुणे विमानतळावरून आसामच्या गुवाहाटी इथं जाण्याच्या प्रयत्नात होते. मागच्या 10 महिन्यांमध्ये पुण्यातून 97 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. अधिक परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून आर्थिक फसवणूक प्रकरणी धुळे पोलीस दलाच्या सायबर पोलिसांनी एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत 4 संशयितांना अटक केली आहे. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून थेट वसई इथं सुरू असलेले बनावट कॉल सेंटर देखील उघडकीस आणलं. वेगवेगळ्या बँक खात्यांमधील तब्बल 1,19,00,000 रुपये गोठवून ते फसवणूक झालेल्या तरुणाला परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आलं आहे. या अभियंत्याची तब्बल 3,14,99,891 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. 70 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करण्याची मुभा मुंबईतल्या PMLA न्यायालयानं आज सक्तवसुली संचालनालयाला दिली. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक तसंच खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात याला यापूर्वीच न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर अभिमन्यू तरकसे यांचा काळवटी साठवण तलावात पोहताना बुडून मृत्यू झाला. आज पहाटे ही घटना उघडकीस आली. 6 महिन्यांपूर्वी याच तलावात निष्णात जलतरणपटू विश्वनाथ बुरांडे यांचा मृत्यू झाला होता. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या पुरुषोत्तमपुरी इथं अधिक मासानिमित्त दर्शनासाठी आलेल्या एका 12 वर्षांच्या मुलाचा आज गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यात उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्यामुळे शासनानं राज्यातल्या 15 जिल्ह्यांमधल्या 633 गावं आणि 1,652 वाड्यांमध्ये 706 टँकर्समधून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 244 टँकर्स छत्रपती संभाजीनगर विभागासाठी वापरले जात आहेत. राज्यात आज अकोला इथं सर्वाधिक 46.5 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी 44.1, बीड 43.3, छत्रपती संभाजीनगर इथं 43.4 तर धाराशिव इथं 42.1 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी

उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात वर्धा, अमरावती आणि अकोल्यात आज उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, तर नागपूर आणि यवतमाळसह मराठवाड्यात हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना आज उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान अनुकूल वातावरणात कोणतीही अडचण न आल्यास साधारणतः 8 ते 9 जून दरम्यान मराठवाड्यात मोसमी पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीची पूर्व मशागतीची आवश्यक कामं तातडीनं उरकून घ्यावीत असं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी आणि हवामान तज्ज्ञ डॉ कैलास डाखोरे यांनी केलं आहे. शासनाच्या विविध योजनांच्या अनुदानाला कथितरित्या होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ आज बीड इथं पंचायत समिती कार्यालयाला टाळे लावून डफ वाजवत आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. औषध विक्रेता संघटनेच्या वतीनं उद्या 20 मे रोजी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातल्या रुग्णांची संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी औषध आणि अन्न प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयानं नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक औषधं आधीच खरेदी करून ठेवावीत, तसंच गरज भासल्यास सदर विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. परभणी जिल्ह्यात महाराष्ट्र संशोधन उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातल्या युवकांसाठी विनामूल्य ड्रोन पायलट प्रशिक्षण राबवण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्यांना ड्रोन पायलट परवानाही मिळणार आहे. इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज करावा असं आवाहन जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी केलं आहे. बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या गोदावरी नदी काठावरच्या गावातली पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेत शासनानं जायकवाडी धरणातून या गावांसाठी पाणी सोडण्याला मान्यता दिली आहे. आमदार विजयसिंह पंडित यांनी याबाबत पाठपुरावा केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांसोबत सामंजस्य करार. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयचे विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे. मोटेगावकर यांच्या अल्पवयीन मुलाचीही चौकशी. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा धुळे सायबर पोलिसांकडून पर्दाफाश. 4 संशयितांना अटक. बीड जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या घटनांत 2 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537 अंश 6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत. यानंतर अमृत कलश या कार्यक्रमात कोर्टाची पायरी चढण्याआधी याविषयी कुटुंब न्यायालय समुपदेशन केंद्राचे समुपदेशक डॉ अशोक वाकुडकर यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद ऐकूया. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे.

आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. श्रोते हो, या ओळींसारखं आपल्याला सगळ्यांना असं वाटत असतं की आपल्या घरात प्रेम पाहिजे, जिव्हाळा पाहिजे आणि कुटुंबातल्या सगळ्यांना एकमेकांविषयी ओढ वाटली पाहिजे. पण बऱ्याचदा तसं होताना दिसत नाही. घर म्हटलं की वाद आले, भांडण आली, राग द्वेष मत्सर आला आणि मतभेदही आले आणि या सगळ्या गोष्टींचा घरातल्या ज्येष्ठांना खूप त्रास होतो. छोट्या छोट्या गोष्टींनी ते निराश होतात, हतबल होतात. पण या सगळ्यामधूनही मार्ग काढता येतो, वाद मिटवता येतात आणि त्यासाठी फक्त पाहिजे असतो तो संवाद. तो कसा करायचा आणि कुटुंबातले वाद भांडणं कशी मिटवायची यासाठी आपल्याकडे अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचं कुटुंब न्यायालय

0: वादपूर्व समुपदेशन केंद्र. या न्यायालयात समुपदेशक म्हणून कार्यरत असलेल्या अशोक वाकोडकर यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे, ज्यांना अनेक कौटुंबिक प्रकरणांमध्ये सामोपचाराने वाद मिटवण्यात यश आलेलं आहे. उच्च न्यायालयाच्या मदतीने त्यांची निवड फॅमिली कोर्ट काउन्सिलिंगसाठी झालेली आहे. वाकोडकर सर हे देगलूर महाविद्यालयात 38 वर्ष अध्यापक आणि 15 वर्ष प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालय छत्रपती संभाजीनगर इथं स्थायी लोक अदालतमध्ये 2 वर्ष न्यायदान विषयक काम केलेलं आहे. कुटुंब प्रबोधन या विषयावर 75 पेक्षा अधिक व्याख्यानं त्यांची झालेली आहेत. अनेक पुरस्कारांनी सर सन्मानित आहेत आणि आज आपण कोर्टाची पायरी चढण्याआधी या विषयावर त्यांच्याशी संवाद साधतोय. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, भारतीय समाज व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर संयुक्त कुटुंब पद्धती हा आपल्या समाजाचा कणा आहे आणि आता जरी संयुक्त कुटुंब पद्धती खूप राहिली नसली तरी या पद्धतीचा प्रभाव आपल्यावर आहेच. तर ज्येष्ठांच्या दृष्टिकोनातून या कुटुंब व्यवस्थेविषयी आपण आधी बोलूया.
1: निश्चितच ज्येष्ठांच्या दृष्टिकोनातून कुटुंब व्यवस्था ही अनन्यसाधारण महत्वाची आहे आणि आपली कुटुंब व्यवस्था ही तर जगातली आदर्श कुटुंब व्यवस्था अशी मानली जाते. या कुटुंब व्यवस्थेमध्ये संस्काराचं सिंचन होतं, नीतिमत्तेचे धडे मिळतात आणि असंही म्हटलं जातं की कुटुंब व्यवस्था ही लोकशाहीची पाठशाळा आहे आणि म्हणून ही कुटुंब व्यवस्था टिकणं हे अतिशय महत्वाचं आहे. कुटुंब हा समाजाचा आधारस्तंभ आहे, समाज हा राज्याचा आधारस्तंभ आहे आणि म्हणून या सगळ्यांचा पाया जर काय असेल तर कुटुंब व्यवस्था आहे आणि म्हणून ही कुटुंब व्यवस्था सुदृढ असणे ही काळाची गरज आहे.
0: सर, तुम्ही आता वादपूर्व समुपदेशन केंद्रासाठी काम करता समुपदेशक म्हणून, पण या केंद्रामध्ये या कक्षामध्ये कुठकुठल्या प्रकारची प्रकरणं आपल्यासमोर येतात?
1: वादपूर्व विवाहविषयक समुपदेशन केंद्र याला सोप्या भाषेमध्ये आपल्याला चला बोलूया असंही म्हणता येईल. कारण अलीकडे आपण असं बघतोय की कुटुंबातील संवादच संपलेला आहे आणि म्हणून हा संवाद कुठेतरी एखाद्या विशिष्ट ठिकाणी झाला पाहिजे, याकरिता याला चला बोलूया अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे.
0: खूप छान नाव.
1: हा, खूप छान नाव आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं कौटुंबिक प्रकरणं या ठिकाणी येत असतात. मग ते पती पत्नींचा वाद असेल, मग तो मुलाचा किंवा आईचा वाद असेल, किंवा वडिलाचा आणि मुलाचा वाद असेल, किंवा बहिणीचा आणि भावाचा वाद असेल, अशा स्वरूपाची जी प्रकरणं आहेत ती इथे येत असतात. आणि प्रामुख्यानं जे ज्येष्ठांचे प्रश्न आहेत ते ज्येष्ठांचे प्रश्न सुद्धा प्रकर्षानं या ठिकाणी चर्चिले जातात.
0: ही प्रकरणं तुमच्यापर्यंत पोचतात कशी?
1: ही प्रकरणं आपल्याकडे पोलीस आयुक्तालय जे आहे त्याच्या अंतर्गत महिलांच्यासाठी भरोसा सेल अशा प्रकारची एक यंत्रणा तिथे आहे आणि म्हणून भरोसा सेलमध्ये ज्या महिला तक्रारी घेऊन येतात किंवा ज्येष्ठ तक्रारी घेऊन येतात यातली काही प्रकरणं ही भरोसा सेलकडून ही चला बोलूया या कक्षाकडे पाठविण्यात येतात. एक दुसरी गोष्ट अशी की ग्रामीण एसपी कार्यालय जे आहे तर त्या कार्यालयामध्ये ग्रामीण भागातली काही कौटुंबिक प्रकरणं तिथे येतात, तिथे नोंदविली जातात आणि ती प्रकरणं मग प्रत्यक्ष कोर्टामध्ये पाठवण्यापूर्वी ती प्रकरणं आधी चला बोलूया कक्षाकडे पाठविली जातात. आणि अलीकडे तर झालं असं की आतापर्यंत साधारणत म्हणजे आपण ऑनली रेकॉर्ड विचार केला ते 257 प्रकरणं ही सेटल झालेली आहेत आणि त्याशिवाय की असे पक्षकार माझ्याकडे आले की ज्यांना न्यायालयात यायला जरा संकोच वाटला आणि म्हणून ती प्रकरणं परस्पर बाहेर सोडवली, त्यांना बाहेर समुपदेशन केलं, अशा प्रकारची म्हणजे एकूण साधारणत 306 प्रकरणं आजपर्यंत ही सेटल झालेली आहेत. म्हणजे 612 कौटुंबिक प्रकरणं ही न्यायालयामध्ये प्रविष्ट होण्यापासून परावृत्त केलेली आहेत.
0: याच्यामध्ये कुठकुठल्या प्रकारची प्रकरणं येतात सर तुमच्या समोर?
1: यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रामुख्याने कौटुंबिक प्रकरण समोर येतात.
0: एखादा प्रसंग,
1: एक तर खूप छान प्रसंग असा आहे की कोरोनापूर्वी एक प्रकरण माझ्या समोर आलं. पती पत्नींचा वाद होता, तो वाद सामोपचाराने मिटला गेला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला माहिती की

0: कोरोना लागला. कोरोना लागल्यानंतर काही दिवस न्यायालयातील हे कामकाज बंद होतं. पण जेव्हा सुरू झालं त्यावेळेला एक पती पत्नी कक्षाच्या बाहेर आले आणि माझ्या कक्षाच्या बाहेर एक पोलीस कर्मचारी असतात. त्या मॅडम आतमध्ये आल्या म्हणाले की सर एक पक्षकार आलेले आहेत आणि ते तुम्हाला मिठाई देण्यासाठी इथे आलेले आहेत. तर मी त्यांना आपल्याला इथे मिठाई वगैरे आपले काही आचारसंहिता आहे काही संकेत आहेत आपल्याला असं काही देता येत नाही तुम्ही नम्रतेनं त्यांना नाही म्हणून सांगा. दोन तीन मिनिट गेल्यानंतर पुन्हा ते आले आणि ते म्हणले सर तुम्हाला फक्त एक मिनिट त्यांना भेटायचं आहे. म्हणलं भेटू त्यांना भेटायला काही हे नाहीये. मग ते दोघी भेटायला आले आणि त्या महिलेच्या कडेवरती एक छोटंसं बाळ होतं आणि ते बाळ दाखवता दाखवता तिच्या डोळ्यातून असुरू आले आणि ती असं म्हणाली की सर तुम्ही आमचं प्रकरण जे मिटवलं त्याच्यानंतर काही काळ गेला आम्ही एकत्र राहिलोत आणि त्याच्यानंतर हे बेबी आम्हाला झालेलं आहे. हे इतका आनंद आम्हाला झाला की या आनंदाप्रित्यर्थ हे बेबी दाखवण्यासाठी आम्ही तुम्हाला मिठाई द्यायला इथे आलोत. मी त्यांना म्हणलं की बाबा तुम्ही एक काम करा त्यातला एक पेढा घ्या तिला म्हणलं त्याच्या तोंडामध्ये घाल त्याला म्हणलं तिला पेढा दे मला तुम्हाला दोघांचं तोंड गोड झालं म्हणजे माझं तोंड गोड झालं. अशा प्रकारचे काही अगदी आनंदमय क्षण हे काम करत असताना आठवतात.
1: सर हे जे कौटुंबिक न्यायालयाचं वादपूर्व समुपदेशन केंद्र आहे याचा नेमका उद्देश काय आहे?
0: याचा उद्देश म्हणजे अलीकडे किरकोळ कारणावरून जी प्रकरणं न्यायप्रविष्ट होत आहेत त्याच्यामुळे झालं असं मॅडम की इतका लोड विद्यमान न्यायालयावरती आलेला आहे आणि न्यायालयाची एक विशिष्ट पद्धती असते त्याच्यामुळे अशा प्रकारची अनावश्यक किरकोळ कारणावरून जी प्रकरणं न्यायप्रविष्ट होत आहेत त्या प्रकरणांना कुठेतरी थोपविलं जावं म्हणजे एक प्रकारचं स्पीड ब्रेकरचं काम आमचं चला बोलूया हे केंद्र करत आहे. आणि म्हणून यामुळे याचा परिणाम असा झाला की नक्कीच काहीतरी प्रकरणं न्यायालयात जाण्यापासून आम्ही परावृत्त करू शकलो.
1: मगाशी तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं तुमच्यापर्यंत येतात याच्यामध्ये कौटुंबिक कलह तर असतोच पण त्यापेक्षाही मालमत्तेविषयी काही प्रकरणं तुमच्यासमोर येतात का?
0: निश्चितच
1: आई वडिलांच्या
0: निश्चितच येतात. 25 ऑगस्ट 2018 चला बोलूयाची सुरुवात याचा प्रारंभ इथे झाला आपल्याकडे आणि त्याच दिवशी माझ्यासमोर एक ज्येष्ठाचं प्रकरण आलं होतं. त्या ज्येष्ठाच्या प्रकरणामध्ये साधा विषय होता की वडील जे आहेत ते वयोवृद्ध आहेत थकलेले आहेत आई थकलेली आहेत मुलगी ही अपंग आहे अशा स्थितीमध्ये यांना माहिती न होता मुलांनी परस्पर जी काही मालमत्ता म्हणजे जमीन आहे ती जमीन स्वतःच्या नावाने करून घेतली. हे प्रकरण लक्षात आल्यानंतर मग त्यांना समुपदेशन असं करण्यात आलं की अरे बाबा ही नाहीतरी पुढे ही जमीन तुझीच आहे ना मग आज वडिलांच्या हयातीमध्ये त्यांना दुःख देऊन ही जमीन घेण्यामध्ये काय पॉईंट आहे. ही भावनिक साध घातल्यानंतर तिथेच हे प्रकरण संपुष्टात आलं आणि अलीकडे ज्या वेळेला त्या ज्येष्ठ कुटुंबाशी मी जेव्हा संवाद साधतो त्यावेळेला ते अजूनही म्हणतात की सर आता आमचं अगदी व्यवस्थित चाललेलं आहे. आता त्यांची नाती सुद्धा खूप सुदृढ झालेली आहेत. मुलगाही आता फॉर्म भरून घेतल्या जातात त्याच्यामध्ये माहिती अगदी साधी माहिती असते तुमचं नाव काय मोबाईल नंबर काय आधार कार्डची झेरॉक्स त्याला असतो पासपोर्टचा फोटो त्याला लावला जातो आणि तो फॉर्म तो माझ्याकडे पाठवतो. तो पाठवल्यानंतर ज्यांनी अर्ज केलेला आहे ती पत्नी असेल तर त्या पत्नीला मी कक्षामध्ये बोलावतो. पत्नी तिथे आल्यानंतर तिचं काय म्हणणं आहे म्हणजे तिची तक्रार कोणत्या स्वरूपाची आहे त्या तक्रारीचा सारांश मी तिथे घेतो आणि त्याच्यानंतर मग एक आठवड्याच्या आतमध्ये पतीला बोलावलं जात. किंबहुना पती जर तिथलाच असेल जसं माझं वर्किंग हे मंगळवारी असतं आणि बुधवारी असतं तो पती जर संभाजीनगरचाच असेल त्याला लगेच बुधवारी त्याला बोलावलं जातं म्हणजे फार वेळ दिला जात नाही. आणि दुसऱ्याशी तो आल्यानंतर त्या तक्रारीविषयी त्याचं काय म्हणणं आहे ते समजून घेतलं जातं आणि या दोघांच्या याच्यामध्ये जे कॉमन डिस्प्यूट पॉईंट आहेत या कॉमन डिस्प्यूट पॉईंटवरती दोघांना एकत्रित बोलावलं जातं आणि एकत्रित बोलावून त्यांना प्रदीर्घ असं समुपदेशन केलं जातं. आणि समोर पक्षकार आल्यानंतर दोन्ही पक्षकार जर समोर आले तर सांगायला आनंद वाटतो मला 60-70% प्रकरणामध्ये सेटलमेंट होतेच.
1: मी त्याच मुद्द्याकडे येत होते की कितपत तडजोड या प्रकरणांमध्ये तुम्हाला दिसून येते.
0: नक्कीच म्हणजे दोन्ही पक्षकार

0: जर उपस्थित झाले तर अशा प्रकरणामध्ये 60-70% प्रकरण ही नक्कीच त्याच्यामध्ये समेट होते,
1: सेटल होतात.
0: आता पुढचा प्रश्न असा अपेक्षित आहे, ही सेटल झालेली प्रकरण कायम सेटल राहतात का?
1: हा
0: एक प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही काय करतो, महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला ही सेटल झालेली जी कुटुंब आहेत त्यातल्या काही निवडक कुटुंबांना आम्ही बोलावतो आणि ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्या गोष्टीप्रमाणे सगळं सुरळीत चाललंय का त्याचा फॉलोअप घेतला जातो. फॉलोअप अतिशय महत्वाचा आहे.
1: बरोबर.
0: कारण सेटल झालं आणि ते प्रकरण संपला असं नाहीये, तर फॉलोअप घेतला जातो आणि त्या फॉलोअपमध्ये बऱ्याच वेळेला ते अतिशय भावना प्रधान यांनी ते बोलतात की सर खूप छान झालं, त्याच्यामुळे आमचं मुलं सुद्धा आता आमच्याकडे आहेत आणि आता आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, अशा प्रकारचं ते सांगतात. त्यांचं हे सांगणं म्हणजे आम्हाला पुढील कार्यासाठी एक प्रकारची ऊर्जा मिळते आम्हाला.
1: सर, आपल्या गप्पा आपण अशाच चालू ठेवणार आहोत, पण कार्यक्रमात आज तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया जे श्रोत्यांनाही ऐकता येईल.
0: चला बोलूया याच्याशी समर्पक अशा प्रकारचं गीत मला सांगायला आवडेल. भले बुरे हे घडून गेले, विसरून जाऊ सारे आपण, चला विसावू या वळणावर.
1: खूप छान गाणं आहे, ते नक्की ऐकूया सर आपण.

0: कोर्टाची पायरी चढण्याआधी याविषयी कौटुंबिक न्यायालयाच्या वादपूर्व समुपदेशन केंद्राचे समुपदेशक अशोक वाकोडकर यांच्याशी आज आपण संवाद साधतोय. सर, मघाशी तुम्ही म्हणालात की अनेक कौटुंबिक प्रकरणांमध्ये तडजोड होते आणि सामोपचाराने वाद मिटतात, पण त्यासाठी तुम्ही काही असे उपक्रम राबवता का, लोकांमध्ये याच्यासाठी जागरूकता निर्माण व्हावी?
1: कोणतीही यंत्रणा जोपर्यंत समाजाभिमुख होणार नाही तोपर्यंत त्या यंत्रणेचा लाभ किंवा त्या व्यवस्थेचा लाभ हे लाभार्थींना मिळणार नाही, हे लक्षात घेऊन जसं तुम्ही परिचय करून देताना सांगितलं की तुम्ही 38 वर्ष प्राध्यापक म्हणून होतात आणि प्राध्यापक म्हणल्यानंतर भाषणाचा नक्की छंद असणारच, आणि म्हणून मग मी असं ठरवलं की आपण याचं प्रबोधन केलं पाहिजे, आणि म्हणून हे प्रबोधन जर कुठं करायचं असेल तर ते आधी शाळेमध्ये करायला हवं, ते आधी महाविद्यालयामध्ये करायला हवं, आणि शाळा आणि महाविद्यालय अशा ठिकाणी जवळजवळ 75 ठिकाणी अशा प्रकारची मांडणी या संदर्भामध्ये केली. केवळ मांडणी केली नाही, आता परवाला जे एमपी राव कॉलेजला जे झालं व्याख्यान त्याच्यानंतर अर्धा तास मी बोललो आणि त्याच्यानंतर म्हणलं आता अर्धा तास आपण चर्चा करूयात. चर्चा करूयात म्हणल्यानंतर ही चर्चा पाहून ते एक तास चर्चाच चालली ती, कारण विद्यार्थ्यांनी इतके समर्पक अशा प्रकारचे प्रश्न विचारले आणि त्यातून खूप अनेक प्रश्नांचा उलगडा त्यातून झालेला.

0: सर, सासूसून संमेलन हा पण उपक्रम तुमच्या अंतर्गत राबवला गेला होता, त्याविषयी थोडस सांगा.
1: विचार असा केला की सासू आणि सून या पवित्र नात्याबद्दल अलीकडे जे समज गैरसमज झालेले आहेत ते कुठेतरी दूर झाले पाहिजे, आणि ते दूर जर करायचे असतील तर केवळ आपण बोलून चालणार नाही, तर आपण त्याच्यामध्ये सासू आणि सून यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. या भूमिकेतून पुण्याला नांदेड सिटीमध्ये, जी सिंहगड रोडवरती आहे, या नांदेड सिटीमध्ये सासूसून संमेलनाचं आवाहन केलं, आणि या आवाहनाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की 1,250 सासू आणि 1,250 सुना यांनी नोंदणी केली, म्हणजे 250. आता आम्हाला मर्यादा इथे अशी होती की तो हॉलच 300 होता, त्याच्यामुळे आम्हाला इथे 250 स्टॉप करावं लागलं. आणि या सासूसून संमेलनासाठी पुढे येथील जिल्हा प्रमुख न्यायाधीश हे तिथे मार्गदर्शनासाठी आले, त्याचबरोबर ज्या सदस्य सचिव आहेत त्या पाटील मॅडम आल्या, त्याच्यानंतर भरोसा सेलच्या ज्या तिथल्या प्रमुख होत्या अनुराधा पाटील मॅडम, त्यांनाही तिथे बोलावलं, आणि अशा पद्धतीनं सासूसून संमेलनावरती अतिशय सकारात्मक पद्धतीनं मांडणी तिथे करण्यात आलेली आहे. आणि ती मांडणी केल्यानंतर अनेक सासू आणि सुना यांनी मनमोकळेपणाने विचार मांडले, तिथे
0: संवाद साधला,
1: आणि एक संवाद साधल्यानंतर वातावरण कसं प्रसन्न होऊ शकतं याची एक अनुभूती आम्हाला त्या दिवशी सासूसून संमेलनाच्या अनुषंगाने आली. पुढे ज्यावेळेला माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक साहेब यांच्याशी ऑनलाईन संवाद मी साधला, त्यावेळेला त्यांना ही कल्पना दिली, त्यांना सांगितले की सर, आपण नाट्य संमेलन ऐकतो, आपण साहित्य संमेलन पाहतो, आपण संगीत संमेलन पाहतो, पण आम्ही एक अशा प्रकारचं आगळं वेगळं सासूसून संमेलन घेतलेलं आहे. त्यांना ही कल्पना एवढी आवडली की त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली, सर अशा प्रकारचा प्रयोग जो आहे तो आता प्रत्येक जिल्ह्याला व्हायला पाहिजे, आणि म्हणून तशा पद्धतीनं एक अभिनव आणि नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा उपक्रम प्रत्येक जिल्ह्याला करण्याचा मानस आता पुढे आहे, आणि माननीय न्यायालयाच्या संमतीने हे सगळं पुढे केलं जाईल.
0: सर, आपण कुटुंब म्हटलं की ज्येष्ठ आणि तरुण पिढी हे दोन पिढ्या त्याच्यामध्ये येतात, तर विशेषतः तरुणांना जर याकडे आकर्षित करायचं असेल की कुटुंबामध्ये सामंजस्य असलं पाहिजे, शासन स्तरावर आणि वैयक्तिक स्तरावर आपण काय केलं पाहिजे?
1: दोन पिढ्यामध्ये अंतर राहणं, म्हणजे वैचारिक अंतर राहणं, हे स्वाभाविक आहे. ज्यावेळेला रेल्वेची पटरी, रेल्वे ज्यावेळेला बदलते त्यावेळेला थोडा खडखडाट होतोच, पण तो खडखडाट कायमचा नसतो, आणि पुढे तशा प्रकारचं त्यांचं अंतर नसतं. अशाच भावनेतून नवी पिढी आणि जुनी पिढी, खरं तर काय की जुन्या पिढीचे अनुभव हे आम्हाला असायलाच पाहिजेत, जुन्या पिढीकडून संस्कार हे आम्हाला मिळायलाच पाहिजेत, जुन्या पिढीकडून नैतिक धडे हे आम्हाला मिळायलाच पाहिजेत, आणि म्हणून ते मिळण्याची अपेक्षा ही तरुणाईने केली पाहिजे. आणि तरुणाई जी आहे, काल सापेक्ष तिच्यामध्ये वैचारिक बदल होणं हे स्वाभाविक आहे,
0: बरोबर,
1: जीवनशैली बदलणं स्वाभाविक आहे, हे सुद्धा ज्येष्ठांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं दोघांच्या मध्ये ज्यावेळेला अशा प्रकारचा सुसंवाद घडेल, त्यावेळेला नक्कीच परस्पराविषयीचं अंतर हे राहणारच नाही, कमी काय राहणारच नाही, अशा पद्धतीचं
0: कमी व्हायला मदत
1: मदतही होईल.
0: सर, या विषयावर तुम्ही अनेक माध्यमांमधनं लेखन केलेलं आहे, तुम्ही व्याख्यानं देत आहात, आत्ता सध्या या विषयावर काही तुमचं नवीन लिखाण चालू आहे का?
1: या विषयावरती नवीन नक्कीच अनुभवजन्य अशा प्रकारची विचाराची मांडणी आपण पुस्तकांमधून करावी, अशा पद्धतीचं मला मार्गदर्शन करण्यात आलं, आणि त्या पद्धतीनं मग आता या विषयावरती लिखाण करणं हे सुरू केलेलं आहे, की ज्या लिखाणाच्या माध्यमातून समाजामध्ये एक प्रकारचं प्रबोधन होईल ही अपेक्षा नक्कीच आहे, आणि त्याला नाव सुद्धा मी दिलेलं आहे, चला विसावू या वळणावर, या शीर्षकाअंतर्गत हे पुस्तक लिखाण होणार आहे.
0: सर, तुमच्या या पुस्तकासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. सर, कार्यक्रमात जाता जाता घरातल्या ज्येष्ठांना आणि तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल?
1: मी असं म्हणेल की रागावल्यावर जरा थांबलं आणि चूक झाल्यावर जरा नमलं की जगातले सर्व प्रश्न सुटतात. जर जगातले सुटू शकत असतील तर कुटुंबातले नक्कीच सुटणार आहेत, म्हणून प्रत्येक घटकाने

0: परस्पराशी संवाद साधला पाहिजे. अलीकडे तो संवाद कमी झालेला आहे आणि म्हणून तो जर संवाद निर्माण झाला तर नक्कीच त्यातून सुसंवादही होईल आणि कुटुंब छान एक प्रकारचं पवित्र अशा प्रकारचं मंदिर बनेल अशा प्रकारची अपेक्षा नक्की मला वाटते.
1: सर, खरं तर तुमच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे पण आपल्याला वेळेच्या मर्यादा आहेत. आज इतक्या महत्वाच्या अशा विषयावर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं, माहिती दिली, त्यासाठी आपल्या श्रोत्यांच्या करवी आणि आकाशवाणीच्या वतीने मी तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: मीही आकाशवाणीचे आभार मानतो की या माध्यमातून हा विषय समाजासमोर जाणार आहे.
1: कोर्टाची पायरी चढण्याआधी याविषयी जिल्हा आणि सत्र न्यायालयाचं कुटुंब न्यायालय वाद पूर्व समुपदेशन केंद्राचे समुपदेशक डॉ अशोक वाकोडकर यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मोलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
2: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सायंकाळचे 7 वाजता आहेत। थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या।

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुई यांचं निधन. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना आज ते बोलत होते. हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि नॉर्डिक देश यांच्यात संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल असंही मोदी म्हणाले.
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है. इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स और स्टार्टअप इकोसिस्टम के बीच लिंकेज बढ़ाएंगे.
0: तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेला आजपासून नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं सुरुवात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे स्वीडन आयर्लंड फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले. या परिषदेआधी मोदी यांनी आयर्लंड फिनलंड डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. एनटीपीसीएल अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी

लिमिटेड या चार कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षेत्रात राज्यात येणारी गुंतवणूक ही देशाला ऊर्जासंपन्न राष्ट्र बनवण्यासाठी निश्चितच बळ देणारी ठरणार आहे असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला इच्छुक असलेल्या कंपन्यांना राज्य शासन संपूर्ण सहकार्य देईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावेही उपस्थित होते. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज केलं. भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते. जागतिक पातळीवर तणाव असूनही शेतकऱ्यांना पुरेसा खतपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातून खतं मिळवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे असंही चौहान यावेळी म्हणाले. नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी लातूरच्या आरसीसी क्लासच्या संचालकाच्या अल्पवयीन मुलाचीही सीबीआय कसून चौकशी करत आहे. या मुलानं यंदा नीट परीक्षा दिली होती. सीबीआयच्या पथकानं काल आणि आज क्लासची झडती घेऊन विविध कागदपत्रं आणि शैक्षणिक साहित्याची तपासणी केली. दरम्यान शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी या दोघांच्या विरोधात आज लातूरमध्ये मनसेनं निदर्शनं केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी क्लाससमोर अंडी फेकली आणि विद्यार्थ्यांनी भरलेलं शुल्क त्यांना परत करावं अशी मागणी केली. भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत दुर्गम आणि आदिवासी भागातल्या 26 विद्यार्थ्यांची निवड नीट आणि जेईईच्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे. त्यात नीट परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 11 मुलं 14 मुली तर जेईई परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी 1 मुलीची निवड केली आहे. मार्च 2026 10वीची परीक्षा दिलेल्या आणि वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांची 22 मार्चला चाचणी परीक्षा झाली. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची या मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. पुढची 2 वर्ष मुलांना हिंगोली जिल्ह्यातल्या शिरड शहापूर इथल्या शासकीय आश्रमशाळेत तर मुलींना वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी रेल्वे इथल्या आश्रमशाळेत प्रशिक्षण दिलं जाईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रति लिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये आता पेट्रोलचा दर 98.64 रुपये तर डिझेल 91.58 रुपये झाला आहे. तर मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये दराने आणि डिझेल 94.08 रुपये दराने मिळत आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणमध्ये छेडलेला संघर्ष आणि त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीत आलेला व्यत्यय यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमतीने उसळी घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ झाली आहे. आखाती संकटांनंतर इंधन बचत, परकीय चलनाचं रक्षण आणि स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्यासाठी एकसंध होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. यासंदर्भात त्यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ जारी केला आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी राष्ट्रप्रथम या भावनेनं सर्व नागरिकांना एका राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: अखाती युद्धामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. अशा वेळी संपूर्ण देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. पण आपल्या छोट्या छोट्या बदलातून आपण मोठी देशसेवा करू शकतो हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. नवीन वाहन खरेदी करताना शक्यतोवर ई वाहन खरेदी करा, शक्यतोवर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, आठवड्यातून एक दिवस नो व्हेकल डे पाळण्याचा प्रयत्न करा. कोविडच्या काळात आपण वर्क फ्रॉम होम मध्ये पारंगत झाले आहोत, तेही पर्याय पडताळून बघा. परदेशातील प्रवास टाळा अशी साधी सोपी कामे आपल्याला करायची आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊया, राष्ट्र प्रथम या भावनेने एकजूट होऊया.
0: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे

0: यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. जनतेला काटकसरीचा सल्ला देऊन सरकार जनतेवर महागाईचा भार टाकत आहे अशी टीका खरगे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात केली. तर भाजपानं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. इंधन दरवाढीचा फटका जगातल्या सर्वच देशांना बसला आहे तरीही भारतात इंधन दरात केवळ 4% वाढ झाली आहे असं भाजपाच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानंतर निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 मध्ये लष्करात दाखल होऊन ते 1991 मध्ये मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 मध्ये त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळातला सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमध्ये थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली तर कोकणात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 46.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दुप्पट तर द्विपक्षीय व्यापार चौपट वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल. श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात. मन की बात है जन जन की.

होऊन आलोय मी, आता नाही बदलणार तर बदलणार कधी। भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून। तर ऐका माग, पाणी वाचवा रे।

0: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत। ऐकूया वृत्त विशेष।

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. मात्र लहरी हवामान, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम साखरेच्या दरांवर होत असतो. अलीकडेच 13 मे रोजी केंद्र सरकारनं स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तात्काळ प्रभावानं साखर निर्यातीवर बंदी घातल्याची अधिसूचना काढली. त्यानुसार 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत निर्यात बंदी लागू असेल. या निर्णयाचा ऊस उत्पादक शेतकरी, साखर उद्योगांवर काय परिणाम होणार आहे याचा वेध आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात घेणार आहोत. श्रोतेहो, देशात साखरेचा तुटवडा पडू नये तसंच दर नियंत्रणात राहावेत या उद्देशानं हा निर्णय घेतला. त्याचा राज्याच्या साखर उद्योगावर दूरगामी परिणाम कसे असतील, ऊसाचे FRP आणि किमान विक्री मूल्य याचं गणित कसं बसेल याविषयी सांगत आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर उत्पादक संघाचे अध्यक्ष PR पाटील.
1: या वर्षी 1645 मेट्रिक लाख टनाचं गाळण झालेलं आहे आणि 99.20 मेट्रिक लाख टनाचं साखरेचं उत्पादन झालेलं आहे आणि राज्यातली सरासरी रिकव्हरी 9.49% आहे. 100 रुपये जरी FRP वाढवली असली सरकारनं, तरी सुद्धा शेतकरी ज्या संघटना आहेत त्या संघटना या वाढीबद्दल खुश नाहीत. आणि एका अर्थ विचार केला तर ते बरोबर आहे, कारण ऊस पिकवायला लागणारा जे खर्च आहे तो दिवसेंदिवस वाढायला लागलेला आहे. खताचे दर वाढलेले आहेत, मजुरीचे दर वाढलेले आहेत, मशागतीचे दर वाढलेले आहेत, बियाण्याचे दर वाढलेले आहेत आणि पाणी पाण्याचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला ऊस शेती करणं परवडत नाही. त्यामुळे शेतकरी संघटना म्हणतात की FRP पुरेसे नाही, त्यामध्ये तथ्य आहे. तरी पण 100 रुपये वाढले त्याबद्दल म्हणजे मी सुद्धा फार मोठा समाधान आहे असं नाही. अजूनही FRP वाढवली पाहिजे, त्याच्या शेतकऱ्याला चांगला दर मिळणार नाही. पण त्याच्याच बरोबरीनं हे महत्वाचं आहे की एका बाजूनं नुसती FRP वाढवायची आणि MSP वाढवायची नाही. MSP म्हणजे मिनिमम सेलिंग प्राईस. FRP आतापर्यंत 6 वेळ आणि ही आता 7वी वेळ वाढवली. 2750 ची आता 3650 झाली. पण दुर्दैवानं MSP याला म्हणतो आपण.

0: साखरेची किमान किंमत ती 29 होती, ती 31 रुपयेच आहे. त्यामुळे एफआरपी आणि साखरेचं लिंकअप करणं फार अवघड झालेलं आहे, कारण साखर उत्पादनाचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. आमच्या महाराष्ट्र राज्य साखर संघाने 3 शेळ्या कामाला लावून मध्यम प्रतीचे चांगल्या प्रतीचे सगळ्या कारखान्याचा उत्पादन खर्च काढला तर तो उत्पादन खर्च आज आता 4050 रुपये वरती जातोय एका क्विंटलचा. त्यामुळे किमान 41 ते 42 रुपये एमएसपी केली पाहिजे अशी साखर उद्योगाची मागणी आहे. जे कारखाने प्रोफेशनल मॅनेजमेंट ज्याच्याकडे आहे, व्यावसायिक व्यवस्थापन आहे, त्याचबरोबर योग्य नियोजन आहे, आर्थिक काटकसर आहे, त्या कारखान्यातल्या सभासदांना वेळेवर दर मिळतो. साखरेची निर्यात बंदी केल्यामुळे जे साखरेचे दर कमी झाले त्याचा परिणाम अनिष्ट परिणाम कारखान्यावर होणार आहे, आणि जर कारखान्यावर परिणाम झाला त्यात अनुषंगानं किंवा अपरिहार्यपणे शेतकऱ्यावर, ऊस तोडणी मजूर यांच्यावर आणि सगळ्या घटकावर होणार आहे, सगळ्याच घटकांना त्याचा फटका बसणार आहे. सरकारची घोषणा झाल्याबरोबर घोषणेपूर्वी जे दर क्विंटलला 3800 रुपये होते 3800 ते दुसऱ्या दिवशी 3700 रुपयावर गेले, आणि मार्केट हे सेंटिमेंटल असतंय त्यामुळे दर किती खाली जातील हे काही नक्की सांगता येणार नाही, पण निश्चितपणे दरावर परिणाम होणार आहे. शेतकरी तुमची निर्यात बंदी झाली का, निर्यात बंदी चालू आहे का, त्याच्यावरती ऊस लागवड ठरवत नाही, तर एफआरपी किती आहे आणि एफआरपीतून आपल्याला किती पैसे मिळतात याच्यावर शेतकरी ऊस लागवड ठरवत असतो. आणि दुसराच आहे, शेतकऱ्याला ऊस लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, आणि ऊस एक कठोर पीक आहे, कुठल्याही रोगाला फारसे बळी पडत नाही. एक वेळ फक्त लष्करी आळीचा जर उपद्रव सोडला 10-15 वर्षापूर्वीचा त्यानंतर असा रोग आलेला नाही, म्हणून शेतकरी ताबडतोबीने लगेच ऊसापासून बाजूला जातील अशी शक्यता नाही. पूर्णपणे इथेनॉलकडे वळणं हा दीर्घकालीन उपाय ठरू शकत नाही. याचं कारण असं आहे की हे सरकारी धोरणामध्ये सुद्धा याचं अपयश आहे, कारण का आपण सगळं कच्चं तेल जवळजवळ 85-86% कच्चं तेल आपण आयात करतो, त्याला पर्याय म्हणून भारत सरकारनं इथेनॉल आणि इथेनॉलचं ब्लेंडिंग 20% ब्लेंडिंग हे 2030 पर्यंत करायचं ठरवलं. साखर कारखान्यांना डिस्टिलरी काढायला सांगितल्या, कारखान्याने पैसे गुंतवले, कर्ज काढली, डिस्टिलरी काढल्या, आणि जे 20% ब्लेंडिंग 2030 होतं ते साखर कारखान्याने 20% ब्लेंडिंग 2025 पूर्ण केलं. पण दुर्दैवानं काही कारण नसताना 2023 भारत सरकारनं ज्युस्ट इथेनॉल आणि बीट इथेनॉलनं बंदी आणली, त्यामुळे कारखान्याला त्यावेळेला फार मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे हे असं निव्वळ इथेनॉल असं नाही, ब्राझील सारखं साखर आणि इथेनॉल असं धोरण असलं पाहिजे. आणि दुसराच, इथेनॉल हे तुम्ही आम्ही साखर कारखाने तयार करतो त्याचबरोबर सरकार आता मक्यापासून किंवा सडलेल्या तांदळापासून इथेनॉल करायला प्रोत्साहन द्यायला लागलेलं आहे, आणि त्याचं जे वाटप आहे ते तयार होणाऱ्या 78% हे ग्रेन ब्रेस इथेनॉलला दिलेलं आहे, आणि आम्हाला ऊसापासून करणाऱ्या इथेनॉलला फक्त 22% आहे. त्यामुळे साखर संघाची आमची मागणी नेहमी आहे की किमान 50% तरी करा, ऑइल कंपन्यांना 50% साखर कारखान्यातून तयार झालेले इथेनॉल घ्यायचे बंधन घाला, आणि धान्यापासून तयार झालेलं घ्यायला 50% करा. हा जो भेद आहे 78% आणि 22% तो लवकरात लवकर काढावा अशी आमची मागणी आहे. जशी एफआरपी वाढवली त्याच पद्धतीनं आता 3550 एफआरपी असताना आम्ही 41 रुपयाची मागणी करत होतो, परंतु आता 3650 एफआरपी केल्यामुळे सरकारनं किमान एमएसपी ही 4500 रुपये केली पाहिजे, 4500, त्याशिवाय साखर कारखाने टिकू शकणार नाहीत. दुसरं, एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांनी फार मोठी कर्ज काढलेली आहेत, त्या कर्जाचा बोजा एवढा आहे, त्या कर्जाच्या बोजाचं रिकन्स्ट्रक्शन केलं पाहिजे, आणि 2 वर्षाचा मॉनिटरिंग पिरियड आणि 9 वर्षाचे म्हणजे 11 वर्षाचे करून हप्ते ते छोडून घेतले पाहिजेत. त्याचबरोबर 2004, 2007 आणि 2011 खाली केंद्र सरकारनं सॉफ्ट लोन दिलं त्या पद्धतीचं सॉफ्ट लोन दिलं पाहिजे आणि साखर कारखान्यांना मदत केली पाहिजे, तरच कारखाने या अरिष्टातून बाहेर पडतील.
1: श्रोते हो, साखर निर्यात, साखरेचे किमान विक्री मूल्य आणि इथेनॉल या तिन्ही आघाड्यांवर केंद्र सरकारचे धोरण आणि त्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला परिणाम याविषयी माहिती देत आहेत सकाळ अॅग्रोवनचे संपादक रमेश जाधव.
2: हा जो निर्णय घेतलेला आहे की आधी फेब्रुवारीमध्ये निर्यातीचा कोटा वाढवला आणि आता मात्र थेट निर्यातीवर बंदी घातली, तर हे जे काही सरकारचं दरडोईचं धोरण आहे त्याच्यामुळे साखर उद्योगावरती विपरीत परिणाम होणार आहे. आणि ह्या वर्षी साखर उद्योगाची स्थिती आहे ती आधीच अडचणीची आहे, आणि येणारा जो हंगाम आहे म्हणजे जो ऑक्टोबरमध्ये सुरू होईल त्या हंगामामध्ये निम्मे कारखाने गाळापूर सुरू करू शकणार नाहीत, अशी भीती

राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत आधीच व्यक्त केलेली आहे. या निर्णयामुळे निर्यातीवरती परिणाम होईल, कारण निर्यात बंदच आहे, त्याच्यामुळे कारखान्यांचं जे काही आर्थिक गणित आहे ते बिघडणार आहे. त्यामुळे कारखाने आणखी अडचणीत येणार आहेत, म्हणजे जे काही निम्मे कारखाने बंद राहतील असा अंदाज होता तर ती संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर असा होणार आहे की कारखान्यांकडून त्यांना जे ऊसाचे बिल दिले जातात ज्याला आपण एफआरपी म्हणतो, फेअर अँड रिम्युनरेटेड प्राईस, तर ती एफआरपी थकवण्याचं प्रमाण वाढेल. म्हणजे सध्या जर आपण देशपातळीवर विचार केला तर साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची जवळपास 12,000 कोटी रुपयांची एफआरपी थकवलेली आहे आणि महाराष्ट्रात ही रक्कम आहे 3,000 कोटींच्या घरात. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे साखर उद्योगांनी अडचणीत येऊन ही एफआरपी थकवण्याचं प्रमाण आणखी वाढेल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर हा थेट परिणाम होणार आहे. सरकारने आता जे सांगितलं की फेब्रुवारीमध्ये म्हणजे 2.5 महिन्यापूर्वी त्यांनी निर्यातीचा कोटा वाढवला होता, म्हणजे निर्यातीला प्रोत्साहन देण्याचं सरकारचं धोरण होतं, आणि आता 2.5 महिन्यानंतर मात्र त्यांनी थेट निर्यात बंदी केली. तर एक कारण हे सांगितलं जाते की आधीचा जो ऊस उत्पादनाचा अंदाज होता तेवढं काही उत्पादन होणार नाही असं अपडेटेड अंदाज आलेला आहे. आणि दुसरं म्हणजे IMD म्हणजे भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि बाकीच्या पण जे काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या हवामान विषयक एजन्सीज आहेत त्यांनी यंदा एलनिनो येईल असा अंदाज वर्तवलेला आहे. तर ते एलनिनोचं पूर्ण चित्र स्पष्ट होण्यासाठी मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट बघावी लागेल, त्यावेळेचा जो अंदाज आहे त्याच्यावर आपल्याला चित्र कळेल. परंतु सध्याचा जे प्राथमिक अंदाज आहे त्याप्रमाणे एलनिनो येईल आणि त्याचा यंदाच्या मान्सूनवरती परिणाम होईल असं एकंदर सरकारलाही भीती वाढते, आणि त्याच्यामुळे मग ऊसाचं उत्पादन कमी होईल आणि परिणामी साखरेचं उत्पादन कमी होईल असं सरकारला वाटतं. परंतु सध्या जर बघितलं तर गेल्या वर्षीचा जो काही साखरेचा साठा आहे आणि यंदाचं जे उत्पादन आहे तर ते जर लक्षात घेतलं तर स्थानिक बाजारपेठेत काही साखरेची स्थिती चिंताजनक नाहीये. साखरेचे दर काही वाढले पडले अशी परिस्थिती अजिबात नाहीये. परंतु 2027 मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी साखरेची टंचाई निर्माण होऊन भाव वाढू शकतात अशी भीती सरकारला वाटते. त्याच्यामुळे आतापासूनच सावधगिरीचं पवित्रा म्हणून निर्यात बंदीचं जे काही निर्णय आहे ते सरकारने घेतलेलं आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित आहे तेवढी जरी वाढत नसली तरी सातत्याने एफआरपीमध्ये वाढ होते. परंतु दुसऱ्या बाजूला साखरेची किमान विक्री किंमत असते ज्याला आपण मिनिमम सेल प्राईस असं म्हणतो ती मात्र काही वाढलेली नाही. म्हणजे तर आपण जर बघितलं तर साधारण 2018-19 मध्ये प्रतिकूल 31 रुपये अशी ती साखरेची एमएसपी होती मिनिमम सेल प्राईस, ती आता पण तेवढीच आहे. तर त्यात वाढ करून ती 38 रुपये करावी अशी साखर उद्योगाची मागणी होती, पण ती काही सरकारने मान्य केलेली नाही. साखरेची जी काही देशांतर्गत बाजारपेठेमध्ये आपण विक्री करतो, कारखाने विक्री करतात, त्याची किमान विक्री मूल्य ते जैसे ते ठेवलेलं आहे आणि इथेनॉलबद्दल सुद्धा धरतोडीचं धोरण आहे. त्याच्यामुळे साखर उद्योग अडचणीत आलेला आहे आणि अनेक कारखाने असे आहेत की त्यांचा आर्थिक ताळेबंद पूर्णपणे बिघडलेला आहे. अशा कारखान्यांनी मग एफआरपी थकवलेली आहे आणि कायद्यानुसार एफआरपी थकवता येत नाही. त्याच्यामुळे मग साखर आयुक्तालय त्यांना नोटीसा बजावून त्यांची जी काही मालमत्ता आहे ती जप्त करून शेतकऱ्यांची बिलं अदा करण्याचे निर्णय घेऊ शकतं. परंतु त्याचा लॉंग टर्म इफेक्ट असा होतो की ते कारखाने बंद पडतात. कारखाने बंद पडले की मग तिथला जो काही ऊस उत्पादक शेतकरी आहे त्याला पुढच्या हंगामामध्ये प्रॉब्लेम होतो. त्यामुळे एफआरपी थकवली का तर थकवलेली आहे. म्हणजे देशभरामध्ये 12,000 कोटी रुपयाची एफआरपी थकवलेली आहे. तर हा आकडा खूप मोठा आहे आणि महाराष्ट्र हा त्याच्यामधलं सगळ्यात आघाडीचं राज्य आहे साखर उत्पादनामध्ये. तर तिथं 3,000 कोटी रुपयांची थकबाकी एफआरपीची आहे. त्याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तर दुहेरी कोंडी झालेली आहे. इकडे एफआरपी थकवलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पुढच्या हंगामामध्ये काय होईल याच्याबद्दल अनिश्चितता आहे. साखरेचा जी कमोडिटी आहे त्याच्यामध्ये आपण ब्राझील नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे साखर उत्पादनामध्ये. तर अशा देशामध्ये जर समजा उत्पादन कमी झालं तर त्याचा परिणाम जागतिक बाजारावरती होतो. भारतामध्ये जर साखरेचं उत्पादन कमी झालं तर जगामध्ये साखरेचे रेट तेजीमध्ये येतात आणि अशा वेळेस जर आपल्याला आयात करण्याची वेळ आली आणि इथली गरज भागवण्यासाठी मग जर इथलं उत्पादन पुरत नसेल तर आपल्याला आयात करण्याची वेळ येऊ शकते. ह्याच्या आधी आपल्याला साखर आयात करावी लागलेली आहे. तर मग ज्यावेळेस भारतासारखा देश साखर आयातीसाठी पावलं उचलतो त्यावेळेस मग जगामध्ये दराचा भडका उडतो आणि आपल्याला महाग दरामध्ये ती साखर आयात करावी लागते. साखर आयात महाग दरामध्ये आयात केली आणि इथला जो तुटवडा आहे तो लक्षात घेतलं की मग इथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये रेट खूप वाढतात. शेवटीमध्ये त्याचा जो फटका आहे तो सर्वसामान्य ग्राहकांना होतो. त्याच्यामुळे कुठल्याही कमोडिटीमध्ये जे काही मागणी पुरवठ्याचं गणित आहे किंवा जे काही महागाईचं गणित आहे ते लक्षात घेऊन सरकारने समतोल साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तरच मग शेतकऱ्यांना त्या कमोडिटीचं उत्पादन आणि क्षेत्र वाढवण्याचं प्रोत्साहन मिळू शकतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये एका टोकाचे निर्णय न घेता बॅलन्स जर दृष्टिकोन सरकारने ठेवला तरच त्याच्यामध्ये सोल्युशन निघू शकतो. हा जो निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे त्याचा फेरविचार करण्याची गरज आहे. हे सरकारने तातडीने करायला पाहिजे. दुसरं जे काय की साखर कारखान्यांची जी काही आर्थिक कोंडी आता झालेली आहे त्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी साखरेची जे काही किमान विक्री मूल्य आहे त्याच्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे आणि या साखर कारखान्यांना निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, निर्यातीसाठी त्यांना इन्सेंटिव्ह दिला पाहिजे. त्याचबरोबर इथेनॉलबद्दलचे काही धोरणात्मक निर्णय ते घेतले पाहिजेत आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जी एफआरपी आता जाहीर झालेली आहे ती खूप तुटपुंजी आहे, त्यामध्ये एफआरपीमध्ये पण वाढ करायला पाहिजे. परंतु साखर उद्योगाबद्दल जे काही धोरणात्मक निर्णय

0: सरकारने घेतले नाहीत तरीही वाढवलेली एफआरपी देणं साखर कारखान्यांना शक्य नाहीये. त्याच्यामुळे साखर उद्योगासाठीचे धोरणात्मक निर्णय आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एफआरपी मध्ये वाढ असे दोन्ही निर्णय एकाच वेळी घेण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोते हो, एकीकडे सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे शेतकरी आणि साखर उद्योगासमोर नवी आव्हानं उभी राहत आहेत. या निर्णयाचा पुढील काही महिन्यात नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादक गौरी देशमुख, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: आताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमा

0: समद्या मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार.
1: समद्या मंडळीला राधा वहिनीचा नमस्कार.
0: पारावर बघ समद्या मंडळीची हजेरी झालेली आहे आणि रोज आपल्या शेतशिवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवनवीन अशा विषयाची माहिती आपण मंडळीपर्यंत पोहोचवतो.
1: अगदी बरोबर आहे. आणि पाराकडे आले म्हणजे मंडळीला काहीतरी महत्वपूर्ण आपल्या शेतीसाठी उपयुक्त अशी माहिती मिळतच असते. आणि तुला एक सांगू का शेवंता, जी बी पारावर माहिती भेटते की नाही त्याचा फायदा आपल्या समद्या मंडळीला होतो बरं का. म्हणून तर मंडळी कसं आवर्जून येते आत. आणि जी मंडळी आता पारावर येऊ शकत नाही ते घरी बसून तर कार्यक्रम ऐकतातच. फायदा होतो
0: म्हणा. पीक लागवड करत असताना कोणती आपण काळजी घ्यायला पाहिजे, हवामान कसं असणार आहे, ही तर ऋतुमानानुसार आपण समदी माहिती आपल्या मंडळीपर्यंत पोहोचवतो. पण त्यासोबतच जे काही आता कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये नवनवीन अशा कोणकोणत्या संधी आहेत, त्यावर येणारी आव्हाने कोणती आहेत, याविषयी बी वारंवार आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रगतशील शेतकरी या मालिकेच्या माध्यमातून आपण ही माहिती आपल्या मंडळीपर्यंत पोहोचवतो.
1: अगदी बरोबर आहे. आणि जी आपली तरुण युवा शेतकरी मंडळी आहे तर त्यांना या कार्यक्रमाचा नक्कीच फायदा होईल बरं का.
0: अगदी अगदी बरोबर आहे. आता आजचा जो विषय आहे बगराती याच विषयाशी निगडीत आहे, म्हणजे कृषी प्रक्रिया नवउद्योग यामधील संधी आणि आव्हाने याविषयीचीच महत्वपूर्ण अशी माहिती आपल्याला मंडळीला सांगायची आहे.
1: बरोबर.
0: तर बघा मंडळी, आपल्या समद्यांना माहिती आहे की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि आपल्या देशातील मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या ही

0: ही शेतीवर देखील अवलंबून आहे बघा. मात्र केवळ कच्च्या स्वरूपात शेतीमाल पिकविल्यानं आपल्या शेतकरी बांधवांना अपेक्षित आर्थिक लाभ मिळत नाही. मग यावर उपाय म्हणून शेतीमालावर जर आपण प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन जर आपण केलं तर नक्कीच या माध्यमातून चांगला असा नफा आपल्या शेतकरी बांधवांच्या पदरात पडेल पाहिजे.
1: बरं,
0: आणि याच पार्श्वभूमीवर कृषी प्रक्रिया नवउद्योग ही संकल्पना आजच्या काळात लई महत्वाची ठरली बरं का मंडळी. म्हणजे कृषी प्रक्रिया उद्योगामुळे शेतीमालाचं जतन, मूल्यवर्धन आणि योग्य बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी देखील आपल्याला मदत ही झालेली आहे. मग त्याच्यामुळे काय, शेतकरी, ग्रामीण युवक आणि महिलांसाठी हा एक आशादायी असा व्यवसाय ठरू शकतो असं म्हणायला काही हरकत नाही. आता आपल्या गावातील बरीचशी जी काही बचत गट आहेत त्या माध्यमातून तर आपली महिला ही स्वयंपूर्ण झालेली आहे आणि वेगवेगळे उद्योग भी करू लागली नाही का.
1: अगदी बरोबर आहे. आणि माहिती आहे का, आपला इथला माल म्हणजे आपल्या जवळपासच्या जिल्ह्यामध्ये भी जात आहे, है की नव.
0: खरंच,
1: आणि त्यामुळे कसं मागणी भी वाढली की शेवंते.
0: अगदी बरोबर आहे. मग आता या नेमकं कृषी प्रक्रिया नव उद्योगाची अधुगर आपण संकल्पना आपल्या समजा मंडळीला सांगूयात.
1: बरोबर.
0: म्हणजे कसं संकल्पना एकदा मंडळीला कळली की मग कोणकोणते उद्योग आहेत, कसे आहेत आणि कोणता उद्योग आपल्याला करायचा यासाठी मंडळीच्या विचाराला चालना भी मिळेल.
1: नक्कीच नक्कीच. आता बघ थोडक्यात काय, तर कृषी प्रक्रिया म्हणजे शेतीमधून मिळणारा जो कच्चा जो माल आहे त्या कच्च्या मालावर काय करायची प्रक्रिया करून त्यापासून अधिक टिकाऊ, उपयुक्त आणि बाजारपेठेमध्ये अधिक किंमत मिळणारी उत्पादनं तयार करणं.
0: बरोबर.
1: आता आपल्याला उदाहरणच घ्यायचं असेल ना मंडळी, तर आता जी फळं आहेत आपले, आता आंबा असेल, चिकू असेल, सीताफळ असेल, त्यापासून आपण काय काय तयार करतो बघा, जॅम, ज्यूस, जेली, लोणचं, सॉस, है की नव. आता हे झालं फळाविषयी. तसंच धान्यापासून आपण पीठ किंवा इतर त्यापासून तयार होणारे जे खाद्य पदार्थ आहेत ते आपण तयार करतो. अजून आता महत्वाचं सांगायचं म्हणजे जे दुग्ध व्यवसाय करणारी जी मंडळी असतात की नाही, त्यांना बी आता नुसतं दूधच नाही तर दुधापासून त्यांना पनीर, दही, तूप हे सुद्धा तयार करता येतो, है की नव. मग अशा प्रकारे शेतीमालाचे रूपांतर मूल्यवर्धित उत्पादनामध्ये करून विक्री करणं म्हणजे काय, कृषी प्रक्रिया उद्योग. समजलं का?
0: अगदी अगदी बरोबर.
1: हा उद्योग लघु, सूक्ष्म आणि मध्यम स्तरावर सुरू करता येतो आणि कमी गुंतवणूक लागते, है की नाही. आणि त्यामुळे सुरुवात करणं हे सहज शक्य होते. म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे तर शेतीतला कच्चा माल असतोच की नाही, फक्त त्यावर प्रक्रिया करून टाकाऊ आपल्याला पदार्थ तयार करता येतो आणि हे तयार करणंच म्हणजे काय आहे, कृषी प्रक्रिया. समजलं का मंडळी?
0: अगदी अगदी.
1: आता शेवंत, आता ही संकल्पना तुम्ही मंडळीला समजून सांगितली पण ह्यामध्ये कोणकोणते संधी आहेत हे संधी आपल्या मंडळीला सांग बरं.
0: बघा मंडळी, आता राधावहिनीनं तुम्हाला कृषी प्रक्रिया नव उद्योगाची संकल्पना नेमकी काय आहे ही माहिती तुम्हाला सांगितली. आता यामधील संधी कोणत्या कोणत्या आपल्याला असणार आहेत याविषयी जाणून घेऊयात. तर कृषी प्रक्रिया उद्योगामुळे ग्रामीण भागात अनेक सकारात्मक संधी देखील निर्माण होतात. म्हणजे समद्यात अधुगर विचार करायचा झाला तर शेतीमालाचं मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्याचं उत्पन्न वाढण्यास देखील मदत होते. कच्चा माल थेट बाजारात विकण्यापेक्षा त्याच्यावर प्रक्रिया करून जर आपण विकलं ना तर अधिक नफा देखील मंडळी आपल्याला मिळतो. आता उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर आपले जे काही टोमॅटो आहेत का नाही ते थेट विकण्याऐवजी त्याच्यापासून जर आपण सॉस किंवा प्युरी तयार केली तर त्याची किंमत मंडळी वाढत असते.
1: बरोबर आहे.
0: आता दुसरं म्हणजे कृषी प्रक्रिया उद्योगामुळं ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होतात. म्हणजे प्रक्रिया, पॅकेजिंग, साठवणूक, वाहतूक, विपणन हे काही समजे जे टप्पे असतात का नाही त्या टप्प्यामध्ये मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्याच्यामुळे जे काही आपले ग्रामीण युवक आहेत त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार देखील उपलब्ध होऊ शकतो. तसंच महिलांसाठी देखील हा उद्योग अत्यंत उपयुक्त ठरतो बघा मंडळी. म्हणजे स्वयंसहायता बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी विविध प्रक्रिया उत्पादने तयार करून लघु उद्योग देखील उभारलेले आहेत हे तर आपण आपल्या गावामध्ये पाहतो. आणि तिसरी महत्वाची संधी म्हणजे मंडळी आपल्या शेतीमालाची नासाडी कमी होणं. अनेक वेळा आपण पाहतो की फळे, भाजीपाला योग्य वेळी बाजारात विक्री न झाल्यामुळे आपला बऱ्याच वेळेला खराब होतो.
1: बरोबर.
0: पण त्याच्यावर जर प्रक्रिया आपण केली तर ते अधिक काळ आपल्याला टिकवता येऊ शकतात आणि त्याच्यामधून बी आपल्याला आर्थिक लाभ मिळवता येतो.
1: नक्कीच.
0: आणि याच्याशिवाय बघरा दे एक जिल्हा एक उत्पादन या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर विशेष कृती उत्पादनांना प्रोत्साहन देखील मिळत आहे. या योजने अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील विशिष्ट आपण उत्पादन ओळखून घ्यायला पाहिजे आणि त्याच्या प्रक्रिया, ब्रँड, निर्मिती, पॅकिंग आणि विपणन याला चालना दिल्या जाते.
1: बरं,
0: आता उदाहरण आपल्याला घ्यायचं झालं तर आपल्या परभणी जिल्ह्याचंच उदाहरण घेऊ की आपण. म्हणजे परभणी जिल्ह्यात तयार होणारा गुळ हा दर्जा

0: केदार आणि चविष्ट असतो
1: असं
0: आहे का नाही. आणि त्याच्यामुळे मग आपल्या बाजारपेठेमध्ये त्याला चांगली मागणी देखील आहे. म्हणून मग परभणी गुळ यासारख्या स्थानिक उत्पादनाचं मूल्यवर्धन करून कृषी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रोजगार आपल्याला वाढवता येऊ शकतो.
1: बरोबर.
0: आणि तसंच शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ होण्यास यामुळे मदत होते. याच्याशिवाय बघा मंडळी, आधुनिक तंत्रज्ञानामुळे कृषी प्रक्रिया उद्योगाला नवे आयाम देखील मिळालेले आहेत. मग आधुनिक यंत्रसामग्री, पॅकेजिंग तंत्रज्ञान, कोल्ड स्टोरेज सुविधा आणि डिजिटल विपणन याच्यामुळे आपल्या उत्पादनाची गुणवत्ता देखील सुधारते आणि त्याची देखील बाजारपेठ वाढते. आणि ऑनलाईन इक्री, सोशल मीडियाद्वारे जाहिरात आणि ई कॉमर्स या छोट्या प्लॅटफॉर्ममुळे बघ छोट्या उद्योजकांनाही मोठ्या बाजारपेठेत प्रवेश यामुळे मिळू शकतो.
1: नक्कीच नक्कीच.
0: तर ही झाली आपली कृषी प्रक्रिया उद्योगातील नवसंधी.
1: बरोबर आहे.
0: आता संधी सोबतच बऱ्याच वेळेला आव्हाने देखील निर्माण होतात.
1: अगदी बरोबर आहे. म्हणजे कोणताही व्यवसाय आपल्याला उभा करायचा म्हणजे समोर आव्हान असणारच आहे. कधी नफा कधी तोटा, उभारताना आपल्याला कोणकोणते त्यामध्ये अडचणी येऊ शकतात आणि त्या अडचणीला आपण सामोरं कसं जायचं हे सुद्धा एक महत्वाचं शिक्षण आहे असं म्हणायला काय हरकत नाही.
0: खरंच आहे. आणि संधी सोबत आव्हाने देखील आपल्याला पार करून पुढे तो व्यवसाय आपल्याला चालू ठेवायचा आहे त्याच्यासाठी त्याच्यामधील आव्हाने देखील आपल्याला जाणून घ्यावे लागणार आहेत.
1: तर मंडळी, आता ही कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये अनेक संधी असल्या तरी काही महत्वाची आव्हाने आहेत. सुरुवातीला आपण की नाही सर्वात मोठं आव्हान म्हणजे आर्थिक गुंतवणूक, भांडवल आणि आर्थिक संसाधनाची कमतरता.
0: अगदी
1: बरोबर आहे.
0: बरोबर.
1: कृषी प्रक्रिया नव उद्योग सुरू करण्यासाठी यंत्रसामुग्री, प्रक्रिया युनिट, पॅकेजिंग, साठवणूक आणि वाहतूक यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची आवश्यकता असते. अनेक ग्रामीण उद्योजकांकडे पुरेशी आर्थिक साधने नसल्यामुळे उद्योग सुरू करणं किंवा त्याचा विस्तार करणं हे कठीण जातं. बरोबर आहे. म्हणजे कोणताही उद्योग करायचा म्हणजे आपल्याकडे आधी म्हणजे पैसा पाहिजे होय की
0: नाही. भांडवल अगोदर आपल्याला उपलब्ध पाहिजे.
1: महत्वाचं आहे. बरोबर आहे. आता त्याचप्रमाणे कच्च्या मालाची अनियमित पुरवठा. तर शेतीमाल हा हंगामी असतो. आता हवामानातील बदल, पाऊस, दुष्काळ, कीड रोग यामुळे कच्च्या मालाचा पुरवठा नियमित होत नाही आणि त्यामुळे प्रक्रिया उद्योगाला सतत एकसारखा कच्चा माल मिळवण्यासाठी अडचणी येतात. हे बी सगळ्यात मोठा प्रश्न आहे की नाही. आता मंडळी, अजून तिसरा एक महत्वाचा म्हणजे अपुरी पायाभूत सुविधा. आता मंडळी, आता समजायला ठावा आहे की आता ग्रामीण भागामध्ये कोल्ड स्टोरेज, गोदाम, प्रक्रिया केंद्र, वीज पुरवठा आणि वाहतूक सुविधा मर्यादित असतात आणि या पायाभूत सुविधांच्या अभावामुळे कृषी प्रक्रिया उद्योगाला योग्य प्रकारे कार्य करणं हे कठीण जातं. कारण आपल्याला जर सामान साठवून ठेवायचं म्हणजे समजा गोष्टी व्यवस्थित पाहिजे की नाही, तिथं वीज पुरवठा पाहिजे, गोदाम पाहिजे होय की नाही,
0: समद तयारी पाहिजे,
1: तांत्रिक ज्ञान आणि कौशल्याची कमतरता. तर अनेक उद्योजकांना प्रक्रिया तंत्रज्ञान, अन्न सुरक्षा नियम, गुणवत्ता नियंत्रण आणि आधुनिक यंत्रसामुग्री वापरण्याबाबत माहिती नसते. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकून ठेवणं हे कठीण जाते. तसंच अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करताना विविध परवाने, नोंदी, गुणवत्ता मानके पूर्ण करावी लागतात आणि या नियमाचं पालन करणं हे आवश्यक असते आणि महत्वाच्या कागदपत्राची पूर्तता करणं हे अनेक नव उद्योजकांसाठी कठीण ठरते.
0: बरोबर.
1: आणि मंडळी, त्याचबरोबर विपणन आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याची समस्या. तर मंडळी, आता उत्पादन तयार झाल्यानंतर त्याची योग्य बाजारपेठ मिळणं अत्यंत महत्वाचं असते. परंतु ग्रामीण भागामध्ये लघु उद्योजकांना मोठ्या बाजारपेठेत प्रवेश मिळवणं आणि उत्पादनासाठी जाहिरात करणं हे कठीण जातं. आणि त्याचप्रमाणे अजून एक महत्वाची बाब म्हणजे नवीन खाद्यपदार्थांबाबत ग्राहकांचा कमी विश्वास. आता आपण एखादा नवीन पदार्थ केला तर समोरचा जे ग्राहक आहे त्यावर विश्वास बसला पाहिजे की त्यांना म्हणजे हा पदार्थ चांगला आहे किंवा नवीन पदार्थ असला तरी त्यामधलं जे कंटेंट्स आहेत, महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, घटक आहेत, ह्या महत्वपूर्ण आहे, शरीराला पौष्टिक आहे. तर नवीन ब्रँड किंवा नवीन उत्पादनावर ग्राहकांना सुरुवातीला विश्वास कमी असतो. त्यामुळे बाजारात आपले उत्पादन टिकून ठेवण्यासाठी गुणवत्ता, ब्रँडिंग, विश्वास निर्माण करणं हे लई आवश्यक आहे.
0: अगदीच.
1: म्हणजे आपला माल खपवायचा असेल तर म्हणजे कसं, आपला माल चांगला पाहिजे, टिकाऊ पाहिजे आणि त्याची चव पण चांगली पाहिजे. तर मंडळी, आता शेतकरी आणि नव उद्योजक यांच्या समन्वयाचा अभाव. तर कच्चा माल मिळण्यासाठी शेतकरी आणि प्रक्रिया उद्योग यांच्या बाबत चांगला समन्वय असणं आवश्यक आहे. परंतु अनेक वेळा योग्य समन्वय नसल्यामुळे कच्चा माल वेळेवर उपलब्ध होत नाही. कारण ह्या सगळ्या कृषी प्रक्रिया आहेत त्या कशावर अवलंबून आहेत, कच्च्या मालावर. आता मंडळी त्यानंतर अजून एक

0: शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे काढणीनंतर होणारे मोठे नुकसान, ज्याला आपण पोस्ट हार्वेस्ट लॉसेस असं म्हणतो. फळे, भाजीपाला आणि इतर शेतीमाल साठवणूक आणि वाहतुकींची योग्य सुविधांच्या अभावांमुळे खराब होतात. त्यामुळे काढणीनंतर मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि प्रक्रिया उद्योगालाही त्याचा परिणाम भोगावा लागतो. तेव्हा मंडळी, अशी काही आव्हाने हे नवे उद्योग सुरू करताना आपल्या समोर उभ्या राहतात. या अडचणीवर मात करून आपल्याला मोहर जायचं असते, होय की नवा. आता मंडळी, मी तर कोणते कोणते आव्हानं मोहर येतात हे सांगितलं, पण शेवंत आता ह्या आव्हानावरील उपाय तू समजा मंडळीला सांग बरं.
1: बघा मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महत्वपूर्ण अशाविषयी माहिती घेत आहोत की जो उद्योग आपल्याला सुरू करायचा आहे आणि कृषी प्रक्रिया उद्योगातील किती मोठ्या संधी आहेत, त्या संधीमधील आव्हाने, त्यानंतर तुम्हाला त्यावर उपाय काय करायचा आहे, कोणती माहिती मिळवायची, कशा प्रकारे प्रशिक्षण आपल्याला घ्यायचं आहे, ह्या समद्या गोष्टी आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत. तर आता जी काही आव्हाने तुम्हाला राधाबाईंनी सांगितली त्या आव्हानांवर आता उपाय काय आहे, तर कृषी प्रक्रिया उद्योगातील आव्हाने जर आपल्याला दूर करायची असतील तर त्यासाठी विविध उपाययोजना करणं देखील आवश्यक आहे.
0: बरं,
1: सगळ्यात आधी मंडळी, उद्योजकांना आर्थिक सहाय्य आणि कर्ज सुविधा उपलब्ध करून देणं हे खूप महत्वाचं आहे.
0: बरोबर आहे.
1: म्हणजे ज्या काही शासनाच्या विविध योजनांद्वारे लघु आणि सूक्ष्म उद्योगांना अनुदान आणि कर्ज हे दिले जाते, त्याच्यामुळे नवीन उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी या माध्यमातून प्रोत्साहन मिळू शकते. पा,
0: अच्छा,
1: आता दुसरं महत्वाचा उपाय म्हणजे कृषी व्यवसाय इन्क्युबेशन केंद्राचे मार्गदर्शन. म्हणजे कृषी नवउद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांना तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण, व्यवसाय नियोजन स्थापन करण्यात आलेले आहे. म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे कार्यरत असून ते नव उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी विविध प्रकारचे सहाय्य देखील पुरवते.
0: बरोबर.
1: आणि याच केंद्रामार्फत मंडळी उद्योजकांना आवश्यक प्रशिक्षण देऊन त्यांच्या तांत्रिक ज्ञानात वाढ देखील केली जाते. तसंच उद्योग सुरू करताना येणाऱ्या अडचणींवर तांत्रिक सल्ला देखील दिला जातो. नवीन उत्पादनांची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नमुना उत्पादन विकसित करण्यास मदत देखील केली जाते. आणि याच्याशिवाय उत्पादनासाठी योग्य ब्रँड निर्मिती आणि आकर्षक पॅकिंग कसं करावं, तसंच उत्पादन बाजारपेठेत प्रभावीपणे कसं आपल्याला पोहोचवायचं याबाबत आणि विपणन विषयक मार्गदर्शन देखील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे केले जाते. आणि अशा प्रकारे मंडळी इन्क्युबेशन केंद्र नव उद्योजकांना कल्पना सुचवण्याच्या टप्प्यापासून ते प्रत्यक्ष नव उद्योग उभारणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असं मार्गदर्शन आणि सहाय्य उपलब्ध करून देते. म्हणजे बघ, आपल्यासाठी प्रशिक्षण देखील आयोजित करण्यात आलेलं आहे, कोणती अडचण तुम्हाला आली, ब्रँडिंग कसं करायचं, त्याच्यानंतर पॅकेजिंग कसं करायचं, हे समजा तुम्हाला मार्गदर्शन आपल्याला मिळतं आणि त्या मार्गदर्शनाच्या आधारेच मग आपल्याला कोणता व्यवसाय सुरू करायचं हे आपापलं मत आहे.
0: बरोबर आहे,
1: होय की नाही. आणि तसंच मंडळी, शेतीमाल हा हंगामी स्वरूपाचा असतो. बघा, हवामानातील बदल, पावसाचं अनियमित प्रमाण, याच्यामुळे प्रक्रिया उद्योगाला एकसारखा आणि नियमित कच्चा माल मिळणं बी कठीण होते. आणि मग या समस्येवर उपाय म्हणून शेतकरी उत्पादक संस्था म्हणजे FPO आणि स्वयंसहायता बचत गट यांच्यासोबत सहकार्य जर आपण केलं ना तर ते आपल्याला खूप उपयुक्त ठरू शकते.
0: बरं.
1: आणि मग अशा संस्थांमुळे शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर आणि दर्जेदार कच्चा माल देखील आपल्याला मिळू शकतो. त्याच्यामुळे प्रक्रिया उद्योगाला नियमित पुरवठा मिळतो आणि शेतकऱ्यांनाही स्थिर बाजारपेठ उपलब्ध होते. हा देखील महत्वाचा उपाय आहे.
0: खरंच आहे.
1: आणि तसंच मंडळी, कृषी क्षेत्राकडे युवकांना आकर्षित करणं आणि त्यांना टिकून ठेवण्याचा देखील कार्यक्रम खूप महत्वाचा आहे.
0: बरोबर आहे.
1: म्हणजे आजच्या काळात अनेक युवक शेतीकडे करिअर म्हणून पाहत नाहीत आणि पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती त्यांना कमी आकर्षक वाटते. त्यामुळे युवकांचा शेती क्षेत्राकडे कल कमी होत आहे आणि या कार्यक्रमाचा उद्देश असाच आहे की युवकांना शेती आणि संबंधित व्यवसायाकडे आकर्षित करणं. आता कृषी प्रक्रिया नव उद्योग हे युवकांसाठी एक फायदेशीर आणि नव्या संधी देणारं क्षेत्र देखील ठरू शकते.
0: नक्कीच.
1: आणि याच कार्यक्रमाद्वारे मंडळी युवकांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, प्रोत्साहन देऊन त्यांना कृषी क्षेत्रात उद्योजक बनण्यासाठी या माध्यमातून प्रेरित देखील केलं जातं. कृषी पदवीधरांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा योग्य वापर करून ते कृषी क्षेत्रात नवीन उद्योग सुरू करू शकतात. मग
0: बरोबर.
1: आणि तसंच संशोधक आणि प्राध्यापकांना देखील उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आज गरज आहे. याच्याशिवाय मंडळी, आविष्कार सारख्या कार्यक्रमाचंही कृषी क्षेत्रातील नवकल्पनांना प्रोत्साहने दिलं जाऊ शकतं. बघ, किती चांगले असे उपाय आहेत की जे काही अडचणी तुम्हाला निर्माण होणार आहे

0: आहेत त्या अडचणींवर मात करण्यासाठी.
1: आणि मंडळी त्याचबरोबर की नाही, कौशल्य भारत अभियान स्किल इंडिया प्रोग्राम हे सुद्धा महत्वाचं आहे की सध्या कृषी प्रक्रिया नव उद्योगांना प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. योग्य कौशल्य नसल्यामुळे उद्योग निर्मिती आणि वाढ यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. भारतामध्ये सुमारे 15 ते 29 वयोगटातील युवकांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येते. होय की नव्ह? त्यामुळे युवकांच्या कौशल्य विकासावर भर देणं हे अत्यंत गरजेचं आहे. तसंच मंडळी स्किल इंडिया प्रोग्रामच्या माध्यमातून युवकांना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं.
0: बर,
1: त्याच्यामध्ये कृषी प्रक्रिया, अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान, पॅकेजिंग, विपणन आणि व्यवस्थापन या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण दिल्यास युवक सक्षम उद्योजक बनू शकतो. म्हणून मंडळी कृषी प्रक्रिया नव उद्योगांना बळकटी देण्यासाठी युवकांना कौशल्य भारत कार्यक्रमाशी जोडणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता मंडळी त्याचबरोबर आहे महत्वाची गोष्ट म्हणजे शासन सहाय्य, हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि अन्न प्रक्रिया क्लस्टर, फूड प्रोसेसिंग क्लस्टर म्हणजे काय हे आपण पाहूया. मेगा फूड पार्क प्रकल्प किंवा इतर प्रक्रिया क्लस्टरच्या माध्यमातून एकाच ठिकाणी प्रक्रिया यंत्रसामुग्री, साठवणूक, पॅकेजिंग आणि वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिलं जातं. आणि त्यामुळे काय होतं की जे लघु उद्योजक असते त्यांना आवश्यक अशा सुविधा मिळून उद्योग करणं हे सोपं जातं. होय की नव्ह?
0: बरोबर.
1: आता आपण जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे मेगा फूड पार्क उभारण्यात आला आहे, बरं का? आणि या प्रकल्पाचा उद्देश काय आहे तर मंडळी शेतमालावर प्रक्रिया करून अधिक मूल्य मिळवून देणं. आणि तसंच शेतकरी, उद्योग आणि बाजारपेठ त्यांना एकमेकांशी जोडणं हा आहे, बरं का? या फूड पार्क मध्ये अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी आवश्यक अशा विविध सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जसं की कोल्ड स्टोरेज गोदाम, फळभाज्यांची प्रक्रिया केंद्र, दूध प्रक्रिया सुविधा, पॅकेजिंग, गुणवत्ता तपासणी, प्रयोगशाळा इत्यादी. त्यामुळे शेतमालाची साठवण, प्रक्रिया, विपणन अधिक सोयीस्कर झालं आहे. काढणीनंतर होणारे नुकसान कमी करण्यास ते मदत होते. मेगा फूड पार्कमुळे काय होईल की परिसरातील जे शेतकरी आहेत, उद्योजक, स्वयंसहाय्यता गटांना कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी संधी चांगली मिळते. आणि त्यामुळे रोजगार निर्मिती, मूल्यवर्धन आणि ग्रामीण भागाचा आर्थिक विकास साधण्यास सुद्धा मदत होतो. याशिवाय डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनासाठी जाहिरात विक्री सुद्धा वाढवता येऊ शकते. सोशल मीडिया, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन मार्केटिंग यामुळे ग्रामीण भागातील उत्पादने हे देशभर पोहोचू शकतात. त्यामुळे लघु उद्योजकांनाही मोठे बाजारपेठ मिळण्याची संधी इथं उपलब्ध आहे.
0: तर अशा प्रकारे बघा मंडळी, एकूणच आपल्याला कृषी प्रक्रिया नव उद्योग हे ग्रामीण विकास, रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी खूप महत्वाचं असं क्षेत्र आहे. बघा, योग्य प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची उपलब्धता यामुळे या उद्योगाची प्रगती वेगानं होऊ शकते. त्याच्यामुळे शेतकरी, युवक आणि महिलांनी या क्षेत्रातील संधी ओळखून पुढाकार जर आपण घेतला ना, तर कृषी प्रक्रिया उद्योग ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवीन दिशा देखील देऊ शकतो. त्याच्यामुळेच मंडळी, कृषी प्रक्रिया नव उद्योगाला प्रोत्साहन देणं ही आजच्या काळाची गरज आहे. आणि समद्यांनी आता ही महत्वपूर्ण अशी माहिती ऐकलेली आहे. आता तुमच्या मनामध्ये कोणता व्यवसाय आहे, त्या व्यवसायासाठी तुम्हाला प्रशिक्षण कुठे घ्यायचं आहे, कोणती संधी आहे, त्याच्यातले आव्हानं आहेत, या समद्याविषयी तुम्ही चर्चा देखील आपल्या पारावर येऊन करू शकता. तुम्हाला वाटलं तज्ञांना बोलवून आमच्या प्रश्नाची सोडवणूक करावी तर त्या पद्धतीने देखील मार्गदर्शन आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळवतो.
1: नक्कीच, त्यामुळे कार्यक्रम रोज ऐकायला पाहिजे आणि पारावर यायला पाहिजे.
0: अगदी बरोबर आहे. बघ राधे, आता एवढी छान माहिती दिल्यानंतर आता मंडळीचं म्हणणं आहे की एक छानसं मनोरंजन आमचं झालं पाहिजे.
1: चला तर मंडळी, आनंद घेऊया या झकास अशा गीताचा.

0: आणि या गीताबरोबरच शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी शेवंता वहिनी अर्थातच वैशाली वांगीकर
1: आणि मी राधा वहिनी अर्थात शीतल निमजे
0: आम्ही दोघी तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत
1: नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर श्रोते हो, रात्रीचे 8 वाजले आहेत. ऐकूया काही संदेश.
1: आकाशवाणी आहे घराघरात, सर्वजनात, सर्वांच्या मनात.

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात।
1: दसवीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर। इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर। कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक NDA एकेडमी सर।
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड्स, स्कॉलरशिप भी मिलेगी।
2: विजिट
3: atmamalikonline.com।
4: हेलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 21 मे रोजी आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा। आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉइड आजार लक्षणे आणि उपचार। श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील थायरॉइड तज्ज्ञ तथा एन्डोक्राइनोलॉजिस्ट डॉक्टर निलेश लोमटे। तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 21 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा। त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231। हॅलो डॉक्टर।

जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो. या निमित्तानं मिशन लाईफ लाईफस्टाईल फॉर इन्व्हायरमेंट अंतर्गत असलेल्या 7 विषयांवर आधारित तसंच यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या क्लायमेट एक्शन या विषयाशी सुसंगत अशी जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. मिशन लाईफ अंतर्गत 7 विषयांचा समावेश आहे. ऊर्जा बचत करा, पाणी वाचवा, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला नकार द्या, कचरा कमी करा, ई कचरा कमी करा, शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारा आणि निरोगी जीवनशैली स्वीकारा. चला तर मग सर्वजण मिळून हवामान बदलाचा यशस्वीपणे सामना करूयात आणि वसुंधरेचं संरक्षण करूयात.

आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर. यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार चारपटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन। महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार। 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित। रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ। आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन। गेल्या दशकभरात नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक 200% वाढली असून द्विपक्षीय व्यापारही चौपटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं संयुक्त निवेदन करताना ते आज बोलत होते। हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महत्वाची पावलं उचलल्याचं मोदी म्हणाले। भारतानं ऑक्टोबर 2025 नॉर्वे आइसलंड या देशांसोबत व्यापार आणि आर्थिक करार केले, तसंच काही महिन्यांपूर्वीच युरोपियन युनियनसोबतही मुक्त व्यापार करार केला। या महत्वाकांक्षी कराराद्वारे एका सुवर्णयुगाची सुरुवात होत आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले। भारत आणि नॉर्डिक देश यांच्यात संशोधन आणि नवोन्मेष भागीदारी दृढ केली जाईल, असंही मोदी म्हणाले।
1: भारत नॉर्डिक साझेदारी का एक महत्वपूर्ण स्तंभ हमारे व्यापक रिसर्च और इनोवेशन टाइज भी है। इसे सुदृढ़ करने के लिए हम साथ मिलकर यूनिवर्सिटी लैब्स और लिंकेजेस बढ़ाएंगे।
0: तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद आज नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह नॉर्वे, स्वीडन, आइसलंड, फिनलंड आणि डेन्मार्कचे प्रधानमंत्री या परिषदेत सहभागी झाले। या परिषदेआधी मोदी यांनी आइसलंड, फिनलंड, डेन्मार्क या देशांच्या प्रधानमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा केली। आपल्या दौऱ्याच्या 5व्या टप्प्यात

प्रधानमंत्री मोदी आज इटलीला रवाना होतील. इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारनं 4 कंपन्यांशी आज सामंजस्य करार केले. एनटीपीसीएल अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ, अदानी पॉवर कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि बजाज उद्योग समूहाच्या ललितपूर पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड या 4 कंपन्यांसोबत सुमारे 6.5 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे हे सामंजस्य करार आहेत. यातून 25,400 मेगावॅट अणुऊर्जा तसंच 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज केलं. भुवनेश्वर इथं पूर्व

सिंह चौहान यांनी आज केलं. भुवनेश्वर इथं पूर्व विभागीय कृषी परिषदेला ते संबोधित करत होते. अनुदानित खतांचा गैरवापर करणाऱ्या तसंच बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांचा पुरवठा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश चौहान यांनी यावेळी दिले. केंद्र सरकारनं खतं अनुदानासाठी 39,000 कोटी रुपयांना मंजुरी दिल्याचंही चौहान यांनी सांगितलं. येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन उपस्थित राहणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतल्या रशियन दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली. पुतीन यांची केवळ एका वर्षातली ही दुसरी भारत भेट असेल. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावारोव यांनी भारताला भेट दिली आणि ब्रिक्स परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभाग घेतला. नीट यूजी फेरपरीक्षा आढावा घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. ही परीक्षा प्रामाणिकपणे आणि संपूर्ण पारदर्शकतेनं घेण्याचा पुनरुच्चार करत प्रधान यांनी परीक्षा प्रक्रियेत याआधी आढळून आलेल्या कोणत्याही त्रुटी न ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 90 पैसे वाढ झाली. एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीतली ही दुसरी दरवाढ आहे. दिल्लीमध्ये

0: या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकार जनतेची लूट करत असून विशिष्ट उद्योगपतींना सूट देत आहे असा आरोप त्यांनी केला. तर भाजपनं या वाढीचं समर्थन केलं असून ही दरवाढ इतर देशांपेक्षा कमी असल्याचं म्हटलं आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं आज डेहराडून इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. 1954 लष्करात दाखल होऊन ते 1991 मेजर जनरल पदावरून निवृत्त झाले. 1983 त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करत गढवाल मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचं मंत्रीपद त्यांनी सांभाळलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात साकार झाला. 2007 ते 2009 आणि 2011 ते 2012 असे 2 वेळा ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. छत्तीसगडमधला बस्तर विभाग येत्या 5 वर्षात देशातलं सर्वात जास्त विकसित आदिवासी क्षेत्र असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज जगदलपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. बस्तर नक्षलमुक्त झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारनं या परिसराच्या विकासाची योजना आखली असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: 19 मई 2026 की ये तिथि है कि जहां से नक्सल प्रभावित क्षेत्र में संपूर्ण विकास की परिकल्पना को लॉन्च किया जा रहा है. बस्तर के 7 जिले को नक्सलवाद से मुक्त कराने के लिए भारत सरकार के द्वारा यहां पर करीब करीब 200 सुरक्षा कैंप बनाए.
0: त्याआधी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मध्य विभागीय मंडळाची 26वी बैठक जगदलपूरमध्ये झाली. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तसंच वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी बैठकीला उपस्थित होते. अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघ आज जाहीर झाले. दोन्ही प्रकारांसाठी कर्णधार म्हणून शुभमन गिल तर उपकर्णधारपदी के एल राहुलची निवड करण्यात आली. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे तर एकदिवसीय संघातून ऋषभ पंत याला वगळलं आहे. नवोदित फिरकी गोलंदाज मानव सुथार आणि वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार यांना कसोटी संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय सामन्यात प्रिन्स यादव याची निवड झाली आहे. भारतीय उद्योजक गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्या विरोधात न्यूयॉर्कच्या न्यायालयात दाखल केलेले खटले अमेरिकेच्या कायदे विभागानं कायमकरता मागे घेतले आहेत. भारतातल्या सौर ऊर्जा गुंतवणीसंदर्भात तसंच अमेरिकेचे निर्बंध लागू असताना इराणकडून एलपीजी खरेदी केल्याचा आरोप या खटल्यांमध्ये केला होता. तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं 11 मंत्रालयं

0: महानिबंधक, जनगणना आयुक्त कार्यालय आणि सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसाठी मार्गदर्शक सूचनांचा दुसरा मसुदा जारी केला आहे. नव्या मार्गदर्शक सूचना तृतीयपंथी व्यक्तींचं कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कृतीयोग्य 10 प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करत असल्याचं यात म्हटलं आहे. यात राष्ट्रीय डेटा प्रणालीमध्ये लैंगिक विविधतेचा समावेश आहे. लैंगिक समावेशकतेसाठी कायद्यांचा आढावा, समावेशक कायदेशीर चौकटीची उभारणी, मालमत्तेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, आरोग्यसेवा आणि कामाच्या ठिकाणी समावेशकता याचा समावेश आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरु आहे. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 8 षटकात बिनबाद 105 धावा झाल्या होत्या. पश्चिम बंगालच्या फालता विधानसभा मतदारसंघात 21 मे रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नॉर्डिक देशांमधून भारतात होणारी गुंतवणूक दशकभरात दुप्पट तर व्यापार 4 पटीनं वाढल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं 3रा भारत नॉर्डिक शिखर परिषदेत प्रतिपादन. महाराष्ट्रात अणुऊर्जा निर्मितीसाठी राज्य सरकारचे 4 कंपन्यांशी सामंजस्य करार. 25,400 मेगावॅट अणुऊर्जा आणि 1,23,500 रोजगार निर्मिती अपेक्षित. रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीवर अधिक भर देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांना आवाहन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 90 पैसे वाढ. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भुवनचंद्र खांडुरी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात सय्यप्पा बांडगर आणि सहकारी यांनी गायलेलं श्री खंडोबाच्या लग्नाची कथा हे धनगरी गीत ऐकूया.

0: स्वतः मानव खंडाला मधल्या ताळाला ह्या जंगल झाडीला दैत्य माजले होते बरे का?
1: दैत्य माजले, दैत्य मारला कुणी बाबा?
0: दैत्य मारण्याकरता भोळ्या शंकरानं खंडेरायाचा अवतार धरून बरे का?
1: अवतार धरून त्या मानव खंडाला
0: जेजुरी गडाजवळ येऊन दैत्य मारलं आणि त्यावेळेला
1: काय केले या
0: माळसा राणीला घेऊन त्या काळ जेजुरी गडा आला बरे का?
1: अगदी आनंदाच्या भरात जेजुरी गडाला लालू ते राजी करायला
0: एवढ्यात गावची लोक जमा गोळा होऊन जाऊन लागली होती बोलायला
1: बाबा जाऊन काय लाल ते सांगायला
0: वाघ जंगलात न सुटली आधी वाघ आम्हाला खायला लागल्या आमची जनावर मारतो ही बरे का?
1: हे जे बंदोबस्त काय तर तुम्ही करायला पाहिजे बाबा
0: एवढं म्हणताना खंडीरायानं आपला प्रधान संगतीला घेतला
1: आणि निघून

0: खंडेरायाला येऊन जण लोक लागले विधी सांगायला वाघ सुटल्यात वाघ दमुत्यात बरे का
1: परदानाला घेतला ऐकून घेऊन मेघाच्या जंगलामध्ये
0: बानबा तुड्या सांगती घेतल्या परदानाला घेऊन बरे का
1: आणि काही केलं
0: वाघ मारू लागला बरे का
1: वाघ मरताना त्या वेळेला परदानाला लालता बोलायला
0: छान लागली आम्हाला ह्या वेळेला पाणी पाहिजे ही बाबा
1: पाण्याचं नाव घेताना गेला होता निघून बाबा
0: परदानाने झारी घेतली हाताला निघून लांब दूर पडल्याला
1: ह्या बानूच्या जवळ पाणी मागायला
0: एवढ्यात बानून काय करायला
1: काय केले बाबा
0: झारी बघून झारी घेतली हातात वाड्यामध्ये जाऊन बघती तर झारीचा लकलकाट उजेड पडलेला बघून बरे का
1: काय केलं त्या भानून
0: मना ध्यानाचा विचार केला ही झारी असली तर पाणी पिणार कसला असेल
1: म्हणून विचार केला
0: म्हणून झारी आठून घेतली दुसऱ्या झारीत पाणी दिलं
1: पाणी बाबा दिलं या पाणी

0: त्या भानून दुसऱ्या झारी मध्ये पाणी दिला.
1: ती झारी परदानानं घेतली आणि निघून
0: अगदी मात्र खंडीरायाच्या जवळ्या अंगाला
1: जाऊन लागला. जाऊ खंडीरायाला पाणी दे हिला.
0: खंडीरायाला बाबा पाणी देताना
1: झारी ओळखली. ही झारी आपली नवं झारी कोणाची आणलं बाबा?
0: आपली झारी नवं म्हणलं हे
1: मला काय माहित नाही. मला झारी आपली आत नेली आणि भरून दिली. हा बरे का
0: म्हणताना मी पाणी घेऊन आले म्हणलं. मला काय ओळखलं नाही तर
1: एवढं म्हणताना खंडीरायाला एवढंच पाहिजे होत.
0: खंडीरायाला काय केलं त्या वेळेला?
1: परदानाला सांगितलं जा जेजुरीगडाला बाणू माळसाचा संभाळ कर जा बरे का.
0: संभाळ कर जा
1: म्हणून मी जातो झारीच्या स्वतःला म्हणून.
0: म्हणून खंडीराया बघा परदान गेला त्या माळसाजवळ.
1: खंडीरायाने काय करायला

0: खंडेरायाने सांगितलं परमानंद गुण परदान जी गेला खंडेरायाने मनाचा विचार केला हा बरे का
1: म्हाताऱ्याचं रूप धरून निघून कुठ
0: निघून माळसाच्या वाड्याला त्या धनगराच्या वाड्याला गेला माळसाला जाऊन काय लागला होता बोलाहिला
1: भूक लागल्या मला जेवायला वाडक
0: जेवणाचं नाव घेताना माळसा काय लागेल ते बोलायला
1: काय बोलतो
0: बाबा तू काम काय करणार बरे का
1: जेवाय वाढते घर धंदा काय करणार
0: एवढं म्हणताना
1: खंडेरायाना विचार गेला
0: आणि लागला होता बोलाहिला मी तुम्ही सांगितली काम करीन.

0: जरकियाला आणि लागला होता वाडा लोटायला.
1: काम सांगितलं म्हटलं आपण वाडाचा लोटूया
0: म्हणून लागला होता वाडा लोटाय त्या वेळेला.
1: त्या वेळेला काही झाला परिकार त्या ठिकाण्याला
0: लग्ज्या लगी वाडा लोटून बांधला म्हणला मला वाडायला पाहिजे ही ब्रिका.
1: काम धंदा केला म्हणला मला भूक लागल्या.
0: भानून काय करणे करायला
1: काय केलो
0: कुत्र्यांच्याला जे दूध घालत होती थक भात घालत होती ब्रिका
1: ती बागा ताटा
0: त्या आणून त्या गाडग्यामध्ये वतलं हो देवान बानूसाठी आनंदात ती खाल्लं हे ब्रिका.
1: आला असू दे म्हणला कसलं तर भूक लागल्या पोटाला.
0: बानून विचार केला चार बाया लावल्या तरी चार गडी लावून तर वाडा इळभर लोटायचा होत नाही.
1: एका तासात वाडा लोटून टाकला.
0: काय तर चमत्कार म्हातारा म्हणून त्याला परत काय काम सांगायला.
1: काय सांगितले बाबा
0: माझी मेंढरे धुरांचा नदीला म्हणताना
1: अगदी बरं का.

0: बाजूला वाले कपडे धोत होते ती बघून जशी कपाड उचलून आपटल्या तशी अपरमान बरे का
1: मेंढी पाण्यात बुडवायचा खडका मध्ये आपटायचा
0: एवढ्यात बाणून विचार केला सकाळ जर मेंढका मेंढर धुतो या
1: अजून त्याची मेंढर धुयायची नाही म्हणला
0: म्हणून भाकरी घेऊन भाकरीनं जाय हला
1: बानो निघून गेली नदीला
0: तेवढ्यात काय लागला होता खंडीराया बोलाहिला तू माझी मेंढर सगळी मारलीस बरी का
1: अरे पाक मेंढर आपटून पाक मारून टाकला
0: एवढं म्हणताना बानू का काय लागल ता खंडीराया बोलाहिला
1: काही बरं
0: मला करून घेटा असेल तर तुझी मेंढर सगळी उठवतो
1: सगळं जिवंत करून देतो
0: हो जिवंत करून देतो
1: एवढे म्हणताना
0: बानू कबूल झाली त्या वेळेला तर ते लग्न लावाहिला
1: अगदी अजून खंडीरायाचं भानूचं लग्न लागलं
0: बानूला घेऊन जेजुरगडाला येऊन लागला राज्य करायला
1: अगदी आनंदाच्या भरात बाबा राजलांचा करायला
0: एवढ्यात काय नवरपरी घडाहिला पाहुणे
1: काय घडले बाबा।

श्रोते हो, आत्ताच आपण लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पूर्णिमा मोडक यांच्या स्वरातील एम पी भावे यांची स्वररचना.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया बाब बोरकर यांनी लिहिलेलं गाणं. गायिका आहेत अलका सोवनी.

0: श्रोतेहो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मणिप्रसाद यांनी गायलेला राग शिवकंस ऐकलात. यांना हार्मोनियमची साथ दिली होती दीपक कुमार यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 10:30 होत आहेत. सादर करीत आहोत नभोनाट्य आनंद ओवरी या नभोनाट्याचा भाग पहिला.
1: प्रसारित करत आहोत नभोनाट्य आनंद ओवरी. आज ऐकूया भाग पहिला. लेखक दीबा मोकाशी. सहभाग किशोर कदम आणि गजानन परांजपे. सादरकर्त्या गौरी लागू. ऐकूया आनंद ओवरी.

तुका तुका हरवला तो दिवस, तुका हरवला तो दिवस सोमवार होता। फाल्गुन वद्य द्वितीया होती। अजून पहाटे रानात धुकट हवा होती। त्या दिवशी शेण गोठा उरकून दूध काढून दिवसाचा पहिला प्रहर संपता संपता मी रानात गवताचा भारा आणायला गेलो। बरोबर भाकरी बांधून घेतली होती। मूळ स्थळ ज्याचे गोमतीचे तीरी तो हा सारी दोरी खेळवितो। वेळाचा हात गवतावर सपसप सपसप सपसप चालला होता आणि अधूनमधून मी स्वतःचे पूर्वीचे रचलेले अभंग दंग होऊन म्हणत होतो, पण त्यातूनच प्रपंचाचे विचार मध्ये मध्ये घुसत होते। रानात काम करताना अध्यात्माप्रमाणे प्रपंचातल्या प्रश्नांचा विचार फार चांगला होतो। कोंडलेले संताप निराशा यांना बडबडून वाट करून देता येते। आता गवत कापताना माझं तेच चाललं होतं। मी माझ्या बायकोला समजवत होतो, वहिनीची तुकाच्या बायकोची समजूत काढत होतो, दुकानाचे विचार मनात होतेच। गाठीशी असलेल्या तोटक्या द्रव्यामध्ये संसाराच्या खर्चाचा ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करत होतो आणि गेले काही दिवस तुकानं जो वैकुंठाचा टकळा सुरू केला होता तोही काही मनातून जात नव्हता। दादा ए तुका दादा, अरे तू प्रपंचात थोडं जरी लक्ष घातलंस तरी आपण किती सुखी हो। तुका पांडुरंग पांडुरंग, गेले काही दिवस तुका तसा प्रपंचाला निरुपयोगी झालेला होताच, पण मागचे काही दिवस त्याच्या वैराग्याचा आवेग वाढला होता। जगाची शुद्ध हरवल्यासारखंच त्याचं झालं होतं। भजन गाताना इतकं बेभान मी त्याला कधीच पाहिलं नव्हतं। कधी नव्हे एवढी आर्तता त्याच्या अभंगात आलेली होती आणि त्या आर्त अभंगांचे शब्द मानगुटीवर बसल्यासारखे मनाला सोडवत नव्हते। पहिला आले हरी शंख चक्र शोभे करी, गरुड येतो फडतकारे नाभी नाभी म्हणे त्वरे, मुकुट कुंड लांचा दीप्ती तेजे लोपला कबस्ती मेघ श्याम।

0: वर्ण हरी मूर्ती टोळस साजिरी ए काना सावत. अरे काना, अरे हा तुझा मार्ग नव्हे, हा माझा मार्ग नव्हे, मग हा मार्ग तुकाचा आहे का? कुणी ठरवला हा मार्ग तुकाचा? कधी? मी आठवायला लागलो, लहानपणी तुका आमच्या बरोबर आमच्या प्रमाणे सगळे खेळ खेळलेला होता, मग तो दुकानात पसायला लागला, मग आमचे आई वडील केले. आणि हे सगळं आठवता आठवता तुकानं जे आपलं चरित्र सांगितलं होतं ते आठवायला लागलं. चरित्र सांगण्याचा तो प्रसंग आमच्या आनंदओरीवरच घडला. आमच्या देवळाच्या ओरीला आनंदओरी म्हणायचे. या इथेच आमचं बालपण हुंदडलं, मोठेपण गरजलं. या इथं इथं बसूनच तुका आणि त्याचे सहकारी अभंग संकीर्तन करायचे. एक दिवस रात्री कीर्तन संपलं. आणि सर्व सहकाऱ्यांनी आग्रह धरला,
1: तुकोबा तुमचं चरित्र ऐकायचंय, जरा बैजवार सांगा की.
0: तेव्हा तुकानं ते 15-20 अभंगातून थोडक्यात सांगितलं. ते अभंग मी गुणगुणायला लागलो आणि म्हणता म्हणता ते कशासाठी म्हणत होतो तेच विसरलो. हे असं होत कानोबा, हे असं होत, तुकाचे अभंग म्हणायला लागलं की तुम्हाला भान राहत नाही, नेहमीचा अनुभव. नाही, तुम्ही स्वतः अभंग रचलेले आहेत. तुकया बंधू म्हणून, कानोबा म्हणून. तुकाचे पाहून अनेकांनी रचलेले आहेत, रामा म्हणे, गोंद्या म्हणे, सालो मालो म्हणे. हे असं घराघराड कवित्व सुरू झालं तेव्हा मी सोडून दिलं. टळटळीत तुपार. त्या दिवशी मी दुपारपर्यंत रानात गवत कापलं, एका झाडाखाली बसून भाकरी खाल्ली, नदीवर जाऊन पाणी प्यायलो, एक वाळलेलं झाड दिसलं ते जळण्यासाठी तोडलं, गवताचा भारा बांधला, त्यावरती लाकडं आवळली आणि ती दोन्ही ओझी डोक्यावर घेऊन मी घराकडे निघालो. घरी येऊन दोन्ही ओझी बेड्यात टाकून मी घरात शिरलो. आत तुकाची बायको भिंतीला पाठ टेकून समोर पाय पसरून बसली होती. ती 6 महिन्याची गर्भार होती आणि तिच्या डोळ्यांना पाण्याची धार लागलेली होती. भिंतीला मान टेकवून समोर पाय पसरून हताश नजरेनं ती शून्यात पाहत बसलेली होती. काय झालं असेल ते मी ओळखलं. तुक्या नक्की पुन्हा गायब. गेले काही दिवस तुका आपल्याला वैकुंठाचं बोलावणं आलेलं आहे, आपण वैकुंठाला जातो वैकुंठाला जातो असं गात गात बेभान होऊन घराच्या बाहेर पडत होता. आणि आता गर्भार असल्यामुळे त्याला शोधायला तिला डोंगर रान तुडवता येत नव्हती आणि म्हणूनच ती माझ्या येण्याची वाट पाहत बसली होती. तिनं माझ्याकडे एकदा पाहिलं मात्र,
2: भाऊजी,
0: ती थकली होती. गर्भाचा भार वाहून, तुकाच्या आयुष्याचं ओझ वाहून. इतक्यात माझ्या बायकोनं पुढे येऊन सांगितलं,
2: अहो तुका भाऊजी काल जे कीर्तनाला गेले ते अजून आले नाहीत, मुलं देवळात पाहून आली होती, तुका भाऊजी तिथं बी नव्हते.
0: हातातलं वेळा कोणाड्यात सारून खोवलेलं धोतर तसंच ठेवून मी बाहेर आलो. तुकाची टाळगोदडी जागेवर नव्हती म्हणून मग आनंद ओरीवर आलो. दादाची टाळगोदडी तिथंही दिसेना म्हणून मग पांडुरंगासमोर आलो. पांडुरंगा, दरवेळी ह्याचंच नाव घेत तुका कुठंतरी जाऊन बसतो, आता ह्यानंच त्याला शोधून काढाव. ए तू कोण आहेस रे? कोणी आहेस का? सारखा आमच्या संसारात अडथळे आणतो आहेस. तुका तुझ्या माग, मी तुकाच्या माग किती दिवस खाळणार हा गोंधळ? आ गवताचे भारे आणायचे कुणी? साठवायचे कुणी? शेतावर कुणी जायचं?

0: दुकानावर कुणी बसायचं, दूध कुणी काढायची, या घराचं कसं होणार? काय रे, 6 महिन्याच्या गर्भारणीला का तिच्या नवऱ्याला शोधायला बाहेर थाटणार? आणि तिला गर्भ तरी का राहावा? देवळातून बाहेर पडून जवळजवळ धावतच मी गावातल्या रस्त्यातून निघालो. तू का? ओ काका, तू काल कुठं पाहिलं का? दादा, एव्हाना लोकांना त्याची सवय झालेली होती. कुणीतरी एखादा म्हणायचा,
1: काय कान्या, हरवला वाटतं तू क्या पुन्हा?
0: आणि त्याला शोधून काढून घेऊन आलो की म्हणायचा,
1: काय सापडला वाटतं तू क्या?
0: हरवला का आणि सापडला का, या दोहोंमध्ये काय काय होत होत त्यांना काय ठाऊक. एक दिवस सापडणार नाही ना तेव्हा नाही पण यांना काय करणार, यांना काही करणार नाही. आजवर जे गेले त्यांना लोक विसरले, तुकालाही विसरतील. परमेश्वराचं रहाट गाडगं इतकं जबरदस्त फिरताय. तुका, हा हा, मी जवळजवळ धावतच इंद्रायणीवर आलो. एका कातळावर उभा राहिलो. दुपारच्या उन्हाची स्तब्धता इंद्रायणीवर पसरलेली होती. इंद्रायणीचा प्रवाह चकाकत वाहत होता. तुका, दादा, तुका दादा रे, मग मी तसाच हाकात येते थांबत थांबत काठाकाठानं पुढं मागत आवत श्वासासाठी तपकत जिथे जिथे टोहामध्ये धोका ठाऊक होता तिथे लवून पाहत प्रवाहावर काही तरंगत येताना दिसलं की धडधड त्या छातीवर हात देत मी किती वेळ शोधत होतो कुणास ठाऊक. संध्याकाळ झाल्यावर मी थकून एका कातळावर बसलो. संध्याकाळच्या या प्रकाशात आम्ही तिघ भाऊ कितीदा तरी इथं असेच बसलोय. मला वाटतं संध्याकाळच्या त्या लाल प्रकाशातच आम्ही तिघे भाऊ मोठेपणी जसे घडणार होतो तसे घडलो. सावजी पुढे संसार मुक्त झाला आणि मी संसाराच्या दरीवर ब्रह्मज्ञानाच्या फांदीला लोंबकळत राहिलो. आता जर तुका सापडला नाही तर तिघा भावातला मी एकटाच उरलो असं होईल. जे विठ्ठलाच्या मागे लागतात त्यांचं असंच होत. ज्ञानेशाचं त्याच्या भावंडांचं हेच झालं की नाही पण विठ्ठलाच्या मागे लागणं, विठ्ठलाच्या मागे लागणं म्हणजे तरी काय आहे? मिट्टकाळोख अंधारात आपल्याला दिसत नाही तरी सृष्टी चालूच आहे. आपल्या दृष्टिक्षेपासाठी सृष्टी खोळंबत नाही. आपला अगदी सख्खा भाऊ असला तरी या सृष्टीत नाहीसा होऊ शकतो. आणि सृष्टीला आई वडील नाहीत, भाऊ बहीण नाही, कोणाचं काही नाही. मग सृष्टीला कोण आहे? विठ्ठल. तो क्याचा तो लाडका विठ्ठल. या इथं कातळावर बसल्यावर वाटणारी ती बालपणाची भीती कुठं गेली? नाही आहे ना, भीती आहेच, फक्त तिची रूप बदललेली आहेत. तुकाचं काय चाललंय याची भीती, योगक्षेम कसा? घरी सगळे काळजी करत असतील, वहिनीचा जीव अर्धा झाला असेल, लेकरांना जवळ घेऊन दोन्ही पायापास. आता वहिनीला घरी जाऊन काय सांगू? वहिनी, तुका हरवला. तुका हरवला? नाही पण कदाचित एव्हाना तुका घरी परतलाही असेल. तो माझी काळजी करत असेल, मला शोधायला कदाचित. संसारी माणसाच्या चिंता, संसारी माणसाच्या चिंता या अशा सतत पलट्या घेत असतात. एक दुसऱ्याची चिंता करतो, दुसरा पहिल्याची चिंता करतो. एकमेकांच्या चिंतेत राहणंच त्यांना आवडतं, तेव्हाच ते खरेच जगतात.

0: नाही पण गर्भार बायकोची पर्वा न करता तुकानं हे असं निघून जावं. तुका दादा घराशी पोहोचतात माझ्या लक्षात आलं की तुका परतलेला नाही. उघड्या दारातून आतली दिव्याची लाल चोत दिसली, माझे हातपाय कळाले. किती हौसेनं अनेकदा आम्ही आमचं हे घर रंगवलंय, सारवलंय, तुळ्या खांबांना तेल पाणी केलंय आणि आता या घरात माझी बायको मूल आहेत, तुकाची बायको मूल आहेत, तरी ते किती उदास वाटतंय. ताऱ्यांनी भरलेल्या काळ्या आकाशाखाली आयुष्यातली मागली सगळी वर्ष दाटून आली. रोज रोज आकाशात हेच तारे उगवले असतील, मावळले असतील, पण त्यांचं कधीच भान केलं नव्हतं. उगवेनात का वर तारे, असेना का वर आकाश. सूर्य चंद्र उगवोत मावळोत आम्ही या पृथ्वीवर किती आनंदात होतो. आम्ही मोऱ्यांची मुलं, महाजनांची मुलं, आम्हाला कधी काही कमी पडण्याचं कारण नव्हतं, कुठलं दुःख होण्याचं कारण नव्हतं. आता ज्या बैलगाडीच्या जोखडावर मी बसलो होतो ती बैलगाडी आम्ही तिघा भावांनी रात्रभर जागून रंगवलेली होती. याच बैलगाडीत जत्रेला जाताना झडपा लावून आम्ही सगळ्यात पुढे राहिलेलो होतो. ही बैलगाडी अशी गावातून जायला लागली की लोक टकामका आमच्याकडे पाहत राहायचे. आम्हा तिघा भावांचा एक एक बैल लाडका होता. आणि मी आहे लहानपणीच आम्हाला केव्हा तरी कळलं की आम्ही शूद्र आहोत, जातीनं कुणबी आहोत आणि आमचा धंदा वाण्याचा आहे. आम्हाला हेही कळलं की आम्ही आमची जात सांभाळली पाहिजे, हेही कळलं की ज्यानं त्यानं आपापली जात सांभाळली पाहिजे. आईनं आमच्यात महाजनकीचा अभिमान घातला, तर सावजीनं आमच्या मोरे घराण्यात चालत आलेली विठ्ठल भक्तीची मिराशी आमच्यात फिनवली. आणि तुकानं तर आम्हाला आमचं बालपण दिलं. लहान भावाला मोठ्या भावा जे जे हवं असतं ते सगळं तुकामध्ये होतं. भल्या पहाटे अंथरुणातून उठून तोंड धुवून भाकर खाऊन तू बाहेर धावायचास आणि तुझ्या मागे बाहेर पडायला माझी धावपळ व्हायची. आणि तू रस्त्यावर येतास बाळकृष्णामागे गोपांची मुलं यावीत, तशी घराघरातून मुलं बाहेर पडायची. विटीदांडू तुझा आवडता खेळ, तसे सगळेच खेळ तुझे आवडते होते. गावच्या मुलींबरोबर आपण वारुळाची पूजा करायला जायचो, त्या गाणी म्हणत पुढे जात असताना आपण मागे दगडादगडी खेळायचो, त्या म्हणत असलेली सगळी गाणी तुला पाठ. एवढंच काय, पहाटे उठून बाया ज्या जात्यावर ओव्या म्हणायच्या त्याही सगळ्या तुला पाठ. आम्हाला तुझं खूप नवल वाटायचं. श्रावणात झाडांना बांधलेल्या हिंदोळ्यावर तू सगळ्यात उंच झोके घ्यायचास आणि मुलींना घाबरवून सोडायचास. झोका हवेत उंच गेल्यानंतर खाली येण्यापूर्वी क्षणभर हवेतच थबकतो, तेव्हा खरी मजा येते असं तू म्हणायचास. तेव्हा नक्की काय वाटतं सांगता येत नाही कान्ह्या. दादा, तू मला एकदा बेभान अवस्थेत डोंगरावर सापडला होतास तेव्हा तुला हीच भावना झाली असेल का रे. जोखडावरून उठून मी घरात आलो. एखाद्या अपराधी माणसासारखा तुकाच्या बायकोच्या अंगावरून मी झरकन पुढे निघून गेलो. स्वयंपाक घरातली चूल आमची दोन्ही लहान मुलं बायकोनं कोपऱ्यात गोधडी अंतरून झोपवलेली होती. मी पुढे उन चूल पेटवायला लागलो. मागोमाग माझी बायको आली, माझ्या हातातले चुलीतले फाटे घेत तिने हळूच मला विचारलं.
1: अहो काय झालं, सापडले का भाऊजी?
0: नदीवर जाऊन आलो, डोंगरावर जाऊन येईन उद्या.
1: भाऊजी सापडायचे नाहीत, मागच्या जन्मीच्या कोणत्या पापामुळे या वेड्या घरात येऊन पडले कोणास ठाऊक. तुम्ही मात्र वेडे होऊ नका, तुम्ही नाही होणार वेडे. हो सोडूया आपण हे गाव, या घराला विठ्ठलाचा शाप आहे, शाप.
0: काय म्हणालीस तू, काय म्हणालीस, विठ्ठलाचा आणि शाप?

तरीच मी केव्हा तरी जागा झालो ते तुकाचं स्वप्न पडून, आणि मला स्वप्न पडलं होतं ते तुका पेढीवर जायला लागला त्या पहिल्या दिवसाचं. भल्या पहाटे उठून स्नान कर

0: करून कपाळाला गंध लावून फेटा बांधून असा लांब अंगरखा घालून तुकानं आधी देवांना नमस्कार केला, मग वडील माणसांना केला, आणि मग वडिलांबरोबर तो दुकानाच्या दिशेने निघून. तुका, ए तुका, तुका, ए तुक्या शेठ.
1: पांडुरंग,
0: खरं सांग तुका, 13व्या वर्षी आईटदार फेटा बांधून तू व्यापार उदीम करायला लागलास तो हौसेनच की नाही. सावजीनं दुकान सांभाळणार नाही असं म्हणताच तू किती सरसावून पुढे आलास. सावजीचं वैराग्य तुला काहीसा वेडेपणाच वाटला होता. कर्ज कुणाला द्यायचं कुणाला नाही ते वसूल कसं करायचं सावकारी डावपेचात तू तयार झालास. तुरा उगवलेल्या कोंबड्यासारखी व्यवहार कळला आहे याची जाण तुझ्या प्रत्येक शब्दात दिसायला लागली. माणसाच्या जगण्यातली धडपड तुला नीट कळली. तुझं नाव पार त्या पुण्यापर्यंत केलं. तुझी पहिली बायको दमेकरी होती, तिच्यापासून तुला मूल होऊ शकणार नाही असं आपल्या बाबांना वाटलं म्हणून त्यांनी तुझं दुसरं लग्न करून दिलं. तुझी दुसरी बायको श्रीमंत घरची होती, विशेष म्हणजे शरीरानं सुदृढ होती. ती तुला इतकी आवडली नाही पण तिच्यापासून मिळणाऱ्या शरीर सुखाचा मोह तुला कदापि आवरता आला नाही. तुका कबूल. अरे सावजीनं सारे भोग नाकारले तू सारे भोगलेस.

0: खरं तर घरातला मोठा मुलगा म्हणून सावजीनं दुकान सांभाळायला पाहिजे, बरोबर आहे, पण त्यानं स्पष्ट नकार दिला आणि तो भजन
1: कष्ट होता जीवाचे नको नको।
0: तो सगळा काळ सावजीची बायको कुठं होती? ती कधी होती का आपल्या घरात? खरं तर ती सगळ्यात जास्त लक्षात राहायला हवी होती, कारण आपल्या घरात विठ्ठलाचा पहिला बळी ती होती। सावजीनं तिच्याशी कधी नवऱ्याचं नातं

0: तुकाची शेवटची वर्ष गूढ होती, सावजीचा आरंभच गूढ होता. दुसरी कसली जाण येण्यापूर्वी सावजीला विरक्तीची जाण कशी काय आली असेल? एखादं इंद्रिय नसावं तसं त्याला ऐहिकतेचं इंद्रिय जन्मतःच नव्हतं का? किती विचित्र. आम्हाला सावजी कधीच कळला नाही, त्याच्या बायकोलाही कळला नसावा. मला आता भीती वाटते की कुठल्याही अंधाऱ्या कोपऱ्यातून सावजीची बायको अचानक पुढे येईल आणि हरवलेला तुका न सापडलेल्या आमच्याकडे पाहून करुण हसेल. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी दादाला शोधायला परत बाहेर पडलो. माझ्या हातातली खुळखुळ्याची काठी आपटत मी 550 पावलं गेलो असेन तोच गावातला वेडा म्हातारा जन्यासमोर उभा.
1: हरवला हरवला तू क्या पुन्हा हरवला?
0: त्या वेड्याचं आणि आपलं काहीतरी नातं असल्याचा तुका नेहमी बोलायचा ते मला आठवायला लागलं. तो घटका घटका त्या वेड्याकडे टक लावून पाहत बसायचा. एकदा त्याच्याकडे पाहत तुका दादा मला म्हणला,
2: कान्ह्या हा जन्या वेडा असला तर सगळ्यांनी वेड व्हावं. वस्त्र प्रावरणांसाठी आम्ही तगमगतो तर शरीराला लंगोटी सुद्धा पुरते हे त्यानं दाखवून दिलंय. बायको मुलं मित्र परिवार यांच्या मायेशिवाय जगता येतं हे त्यानं आम्हाला शिकवलंय रे. राहायला प्रासादाची गरज नाही, वर निळं आकाशही पुरतं हे त्यानं सिद्ध केलंय. पोटाला भाकरी कालवणच लागते आणि दिवसातून 3 वेळा लागते हे सुद्धा त्यानं खोटं ठरवलंय. कान्ह्या त्यानं मला शिकवलं की जे जे आपण मूल्यवान मानतो ती ती माया आहे, त्याला देव सुद्धा लागत नाही जगायला. काय सांगावं,

0: आपण जगतो ते खोटं असेल, त्याचंच खरं असेल, तो आपल्या कुणाहूनही सुखी दिसतो, पाहिलास ना?
1: तो आपल्या कुणाहूनही सुखी दिसतो, पाहिलास ना? पांडुरंग तू का? पळसामध्ये तांबडी कोवळी पालवी फुटायला लागली, करवंदी हिरव्या व्हायला लागल्यात. दादा दादा, ही सृष्टी बघ कशी आनंदात नाचते आहे. या सृष्टीचं हे वैभव पाहून तूच अनेकदा वेडा झालायस आणि तीच सृष्टी सोडून तू निघून गेलास. मला खरंच वाटत नाही या सृष्टीचं मला काय आहे कान्ह्या असं तू म्हणूच शकणार नाहीस, कारण या सृष्टीमध्ये आमच्या कुणाही पेक्षा तू जास्त रमला होतास. संसारात तुला जास्त आसक्ती होती. दुसऱ्या लग्नाच्या वेळेला तू हौसेनं मिरवलास, बैलावर गोणील लादून व्यापाराला गेलास, आमच्यासाठी बासणं घेऊन आलास, आपल्या कुलदैवतांचं तू करत होतास, तो सुद्धा एक व्यवहाराचाच भाग होता. आम्हा चार चौघांसारखी तुझी देवावरली श्रद्धा व्यवहार मिश्रितच होती रे. मग तू नेमका केव्हा बदललास? आपलं सगळं खरंच बदललं. एखाद्या झाडाची फुलं गळावीत, मग पानं गळावीत, मग फांद्याही शुष्क व्हाव्यात, तसं आपल्या घराच झालं. आपलं घर नेमकं केव्हा रे? आपलं घर बदललं. मृत्यू मृत्यूनं कुणाची घरं बदलत नाहीत, पण आपलं बदललं. आधी वडील, मग आई, मग सावजीची बायको. सावजीची बायको गेली बिचारी, दुःखातून सुटली एकदाची. पण एखाद्या घरात कोणी विरक्त निघत नाही का? आणि आई बाबा जातातच प्रत्येकाचे केव्हा ना केव्हा. आणि दुष्काळ जो पडला तो एकटा मोरे घराण्यावरच पडला का? सबंध देहूवर, सबंध प्रांतावर पडला? प्रत्येक घरात कुणी ना कुणी उपाशी मेलं, कुणाचं दिवाळं निघालं. मग आमच्याच घरात हा सावजी, हा तुका का निर्माण व्हावेत? तुका, तुकाला शोधताना मी मुद्दाम रुळलेली पायवाट सोडून आडवाटा जवळ केल्या. माझी खात्री होती की इथंच कुठंतरी जाळीत किंवा खबदाडात तुकादादा मला सापडणार. मी डोंगर चढून माथ्यावर आलो. तुकादादा नेहमी बसायचा त्याच्या जागेवर जाऊन बसलो.
2: आनंद ओवरी या नभोनाट्याचा भाग पहिला आता आपण ऐकलात. लेखक दीबा मुकाशी. सहभागी झाले होते किशोर कदम आणि गजानन परांजपे. संगीत उपेंद्र आरेकर आणि आशुतोष जोशी. गायक उद्धव गोळे, शशिकांत भोसले आणि विजय जगताप. सादरकर्त्या गौरी लागू.
3: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
4: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव, आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय, तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
3: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एआर ॲपवरही.
5: श्रोते हो, ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार आणि 11:05 अंग्रेजी समाचार. ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.